सुप्रभात श्रोते हो, 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 8 अश्विन शके 1948 अर्थात 30 सप्टेंबर 2026. आमच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

अमृतधारा कार्यक्रमामध्ये सुरुवातीची भक्तिरचना माधव साखरदांडे यांची, चंद्रशेखर कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेली, स्वर आहे आशा भोसले यांचा।

भोसले यांच्या स्वरातील माधव साखरदांडे यांनी लिहिलेल्या भक्तिरचनेनंतर आता ऐकूया प्रसाद सावकार यांच्या आवाजामध्ये पारंपरिक भक्तिरचना, जी संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात अण्णा जोशी यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा या कार्यक्रमात आता ऐकूया अलकनंदा वाडेकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे कृष्णराव गायकर यांनी.

अमृतधारा या कार्यक्रमात आता ऐकूया हेमंत सपकाळे यांची रचना. संगीतबद्ध केली आहे SD इनामदार यांनी आणि हा आवाज आहे प्रसाद भारजाणे सहकाऱ्यांचा.

पंडित जसराज यांच्या स्वरातल्या या हिंदी भक्ती रचनेनंतर आता ऐकूया आनंदराव टेकाडे यांनी लिहिलेली देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहोत कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये फवारणी यंत्राची देखभाल याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये त्वचा विकार याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 वेळ परिसर या कार्यक्रमाची. यामध्ये आज कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी बातचीत. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये आज शेजीने घातली सरी म्हणून हिने घातली दोरी या म्हणीची कहाणी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर आणि 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत 7:50. 8:15 कोल्हापूर दर्पण.

चिंतन हाच चिंतामणी या प्रायोजित कार्यक्रमाची वेळ 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत सकाळी 9 आणि 11 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये, तर सकाळी 9 गीत बहार या कार्यक्रमात. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10 नाट्यसंगीत. 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये आज ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांच्या आज असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सूत्रनिवेदनासह गाण्याचा कार्यक्रम उर्मी. विषय आहे रंग प्रेमाचे तर हा प्रेमाच्या. 1:00 संध्याकाळी 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अभिनेता संगीतकार आणि पार्श्वगायक शंतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम श्याम शानदार. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात कृषी संजीवनी या अंतर्गत संवाद आपण ऐकू शकाल. लेखन आहे राधिका कालेकर यांचं. रात्री 10:00 जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आपण ऐकणार आहोत. याशिवाय आमची सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: कृषी वार्ता. या कार्यक्रमात ऐकूया फवारणी यंत्राची देखभाल याविषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, वेगवेगळ्या किडी आणि रोगापासून पिकाच्या संरक्षणासाठी कीटकनाशक बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. त्यासाठी विविध प्रकारची फवारणी आणि धुरळणी यंत्र वापरली जातात. मंडळी, फवारणी करण्यासाठी द्रावणावर हवेचा दाब निर्माण करून अत्यंत चिंचोळ्या मार्गातनं द्रावण पुढं ढकललं जातं. द्रावणाचं अत्यंत लहान थेंबामध्ये रुपांतर केलं जातं. अशा थेंबाचे तुषार वेगानं बाहेर फेकले जातात. यामुळं पानावर द्रावणाचा पातळ असा थर निर्माण होतो. यासाठी हवा दाब यंत्र, पाठीवरचं फवारणी यंत्र यांचा वापर मनुष्यबळाच्या सहाय्यानं केला जातो. अधिक क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी इंजिनवर चालणारी फवारणी यंत्र फायदेशीर ठरतात. फळबागांमध्ये वापरण्यायोग्य लहान ट्रॅक्टरवर चालणारी फवारणी यंत्र आता बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय पावडर किंवा भुकटी स्वरूपातल्या रसायनांची पानावर धुरळणी केली जाते. त्यासाठी मानवचलित किंवा इंजिनचलित धुरळणी यंत्राचा वापर केला जातो. परदेशामध्ये एक सलग मोठं क्षेत्र असल्यानं शेती आणि वनक्षेत्रावर फवारणीसाठी लहान विमानं किंवा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. टोळधाडीसारख्या सर्व वनस्पतींसाठी धोकादायक ठरणाऱ्या आपत्तीमध्ये अशा विमानचलित मोठ्या फवारणी यंत्राचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे शेतामध्ये धुरळणीसाठी प्लंजर डस्टर, रोटरी डस्टर, पॉवर डस्टर यासारख्या धुरळणी यंत्राचा वापर केला जातो. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: फवारणी यंत्राची देखभाल याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषी वार्ता या कार्यक्रमात. हा या माहितीचा पहिला भाग होता, संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र पण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने

केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 किंवा आयर्न आणि व्हिटॅमिन डी 3 याचा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून एक वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन बी 12, आयर्न सप्लिमेंट आणि डी 3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.

0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ता आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
2: गतकाळाची स्मृती जपणारी,
1: तुमच्यासाठी तुमच्या घरी
2: रोज भेटणारी
1: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:25 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल श्वास हेल्थ केअर 7:40, ऍडव्हान्स आयुर्वेद 7:45, चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 9:30. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. आता 6:51 होतात, ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
2: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत की प्रत्येक वेळी आपण निगेटिव्ह पॉईंटनं प्रत्येक गोष्टीकडे बघायला नको. पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत हे जर बघितलं तर त्या पॉझिटिव्हला आणखीन पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्यालाच ते मोटिवेट करत असत. गेले 10 वर्ष झालं निर्मल वारी हा प्रयोग सुरू केलेला आहे आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटतात की ती वारी स्वच्छ होऊ देत. विठुरायाच्या ओढीनं जी लोक निघालेली आहेत तर त्यांना तो

0: परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटतात. परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये. आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मल वारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं, कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे, तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला, तर मी स्वतः तो अनुभवला, तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, तर प्रत्येकानं त्याच्यात स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं की पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता. छोटी मुलं असू देत, म्हातारी माणसं असू देत किंवा सगळ्या वयाची लोक असू देत, आणि त्यामुळे पुढे गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
1: अगदी अगदी.
0: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा, कारण वटवृक्ष आहे तो,
1: बरोबर,
0: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या, असे बरेच जण करतात आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं. हे पण सकारात्मक चित्र आहे.
1: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात, तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
0: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतूने का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट, ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषदेत, ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
1: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3-10 विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-64 आणि 84-84-85-15-91.

श्रोते हो, आज 30 सप्टेंबर, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. किराणा घराण्याचे गायक फिरोज बेजाजी दस्तूर यांचा आज जन्मदिन. संगीतकार व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांचाही आज जन्मदिन. सुगम संगीताचे सौंदर्य हे पुस्तक त्यांनी लिहिलं. कवी तुलसी परब यांचाही आज जन्मदिन. समाजशास्त्रविषयक विचारवंत डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचाही आज जन्मदिन. कादंबरीकार भगवंत दिनकर गांगल, भूदान चळवळीतल्या कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर, तसंच दिग्दर्शक वास्तुशिल्पकार अशोक अनंत जोशी यांचा आज स्मृतिदिन. आज चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं आज सकाळी 9 वाजता गीतबहार या कार्यक्रमामध्ये त्यांच्या निवडक गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. श्रोते हो, आज गायक शंतनू मुखर्जी अर्थात शान यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया. आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये त्यांच्या निवडक गीतांचा आनंद आपण घेणार आहोत.

कवी नारायण कवठेकर यांचा आज जन्मदिन, तसंच लेखक चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचा आज स्मृतिदिन.

0: आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत.
1: हिंदी मराठी गाणी तुमची आणि आमची आकाशवाणी.

102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आता ऐकूया शेजीने घातली सरी म्हणून हिने घातली दोरी या म्हणीची कहाणी. लेखन केलंय मृदुला बापट यांनी.

शेजीने घातली सरी म्हणून हिने घातली दोरी. शेजी म्हणजे शेजारी. तिने सोन्याचा नवा दागिना केला म्हणजे चांगली वजनदार अशी सरी केली. ती हिला म्हणजे तिच्या शेजारीच राहणाऱ्या शेजारणीला दाखवली. शेजारणीनं वरवर तिचं कौतुक केलं. वा किती छान वहिनी, भाऊजी तुमच्यासाठी किती करतात. ती शेजारीण आनंदानं निघून गेली. इकडे ही शेजारीण मनात विचार करत राहिली, आता मी पण तिच्यासारखीच सरी करेन तेव्हाच गप्प बसेन. पण तिला सोन्याची सरी करणं शक्य झालं नाही म्हणून ती 1 ग्रॅम सोन्याचे दागिने मिळणाऱ्या दुकानात गेली आणि शेजारणी सारखीच सरी विकत घेऊन आली तेव्हा तिला बरं वाटलं. आणि इकडे ही शेजारीण मनात विचार करत राहिली, परवा मला अगदी मोठ्या आनंदानं भावानं घेतलेली साडी दाखवत होती, आता कळेल तिला तिच्याकडे नाही तसला दागिना माझ्याकडे आहे. प्रसंग संपला. दोघी शेजारणी कशा आहेत, एक मोठी आड्यातखोर आणि सदैव आपल्या परिस्थितीची इतरांशी तुलना करणारी. माणसातल्या अशा गुणदोषांची ओळख करून देणारी ही गोष्ट आहे. दुसरी माझ्याकडे काय काय कमी आहे याचाच विचार करणारी. प्रत्येक माणूस काही सद्गुणांचा पुतळा नसतो, त्याच्या मनात सदैव इतरांशी तुलना चालू असते. ही तुलना अनेक बाबतीत केली जाते, पैशाच्या बाबतीत, घराच्या बाबतीत, अगदी

0: कपड्यांच्या बाबतीत सुद्धा मी त्याच्यापेक्षा जास्त शिकलोय. मी खूप हुशार होतो, तरीही माझ्यापेक्षा त्याची नोकरी जास्त चांगली आहे. त्याचा हुद्दा वरचढ आहे, तो भरपूर पैसा कमवतो आहे, अशी तुलना काही जण मनात करतच असतात. तर काही जण तो आणि मी एकाच ऑफिसात आहोत, पगार पण बऱ्यापैकी एकसारखा आहे, तरीही तो बायका पोरांना घेऊन हिंडतो, फिरतो, मजा करतो. आमचा पैसा मात्र दुखणं, पै पाहुणे, शिक्षण यातच संपून जातो, असेही विचार काही जण करत असतात. मला आपलं वाटतं स्त्री वर्गात ही असूया तुलना करण्याची वृत्ती जरा जास्तच असते. म्हणून तर लग्न समारंभात चार बायका एकत्र जमल्या की तिची साडी किती किमतीची आहे, तिचे दागिने खरे आहेत की खोटे, तिचा मेकअप तिला शोभतो तरी का, अशीच जोरदार चर्चा चालू असते. जावा जावा, नणंद भाऊजे, दोन शेजारणी, एकाच ऑफिसात काम करणाऱ्या दोघी जणी, अशांच्यात तर ही तुलना कायमच केली जाते. आणि मग त्यातून मी तिच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे असंच स्वतःच्या मनात ठरवलं जात असतं. मी म्हणते तुलना करणं अजिबात वाईट नाही, पण त्यातून माझी प्रगती कशी होईल, माझ्यात काय सुधारणा होईल याचा विचार केला गेला पाहिजे. शाळेत एका वर्गात अनेक मुलं असतात, कुणी खूप हुशार, कुणी मध्यम, तर कुणी अभ्यासात अगदीच कच्ची असतात. यांच्यात तुलना असूया स्पर्धा नक्कीच असावी, पण त्यामुळं मी माझ्यात काय बदल घडवून आणीन, माझ्यात आणखी कोणते गुण मला विकसित करता येतील याचा विचार मुलांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांनी अशी निकोप स्पर्धा त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. शाळेमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात, खेळाच्या, वक्तृत्वाच्या, निबंधाच्या, चित्रकलेच्या. प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक जण हुशार असतोच असं नाही, त्यांच्यातील ही स्पर्धा निकोप भावनेनं झाली पाहिजे. आज जरी मी जिंकलो नाही, मला बक्षीस मिळालं नाही, तरी पुढच्या वेळेला मी नक्की जिंकेन असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे. तुलना हवी पण असूया नको, नाहीतर मोठमोठ्या स्पर्धा पाहणारे प्रेक्षक सुद्धा हुल्लडबाजी करतात, खुर्च्यांची फेकाफेकी करतात, स्टेडियमची नासधूस करतात. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. खेळ पाहणारे आणि खेळ खेळणारे दोघांनाही त्या खेळाचा आनंद एकसारखाच मिळाला पाहिजे, तरच त्या स्पर्धांना खरा अर्थ मिळेल. मानवी मनात अनेक भावना निर्माण होत असतात, त्यात प्रेम, द्वेष, मत्सर, राग, लोभ, तिरस्कार अशा अनेक भावना आहेत, पण त्यांचा अतिरेक होऊ न देणं यातच त्या त्या व्यक्तीचा संयम दिसून येतो. प्रत्येक वेळी मी इतरांपेक्षा किती कमी आहे किंवा मीच कसा श्रेष्ठ आहे याचा विचार न करता माझ्यासाठी काय योग्य आहे, मला काय शोभून दिसतं आहे, त्या परिस्थितीत मी कसं वागलं पाहिजे याचा विचार करून प्रत्येकानं राहिलं पाहिजे. शेजीनं घातली सरी म्हणून मी घातली दोरी असं करून कधीच चालणार नाही.
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्याविषयक कार्यक्रमात आत्ताच आपण शेजीने घातली सरी म्हणून हिने घातली दोरी या म्हणीची कहाणी ऐकलीत. लेखन केलं होतं मृदुला बापट यांनी, वाचनस्वर होता ऐश्वर्या बेहरे यांचा, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। 7:07 होत आहे, त्यानंतर जाहिरात प्रसारण आणि 7:10 प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्के, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत ठेव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत त्यो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट क गणवेशधारी सेवांच्या भरतीत 10% समांतर आरक्षण देण्याचा तसंच त्यांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. अशा रीतीनं राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत असून या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. याबरोबरच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची निर्मिती, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 च्या निकषानुसार दुष्काळ जाहीर

0: करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2ची परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचं वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे शेतमजुरांचं स्थलांतर होऊ नये यासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे असं या समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. राज्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनानं आवश्यक ती मदत करावी अशी मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया पथविक्रेत्यांसाठी संजीवनी ठरलेल्या पीएम स्वनिधी योजनेबाबत.
1: फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय तसंच उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं 2020 पीएम स्वनिधी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी ऑगस्टपर्यंत 78 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी 19,171 कोटी मूल्याची 1,18,00,000 अधिक कर्ज घेतली. अनेक पथविक्रेत्यांनी कर्जाची यशस्वी परतफेड केल्यामुळे त्यांना अधिकाधिक खेळतं भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एका अभ्यासानुसार 2023 ते 2025 या कालावधीत पथविक्रेत्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार ही देखील या योजनेची मोठी जमेची बाजू ठरली. विक्रेत्यांनी आतापर्यंत 875 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून मे 2026 त्यांना 412 कोटींचं कॅशबॅक देखील मिळालं आहे. स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना स्ट्रीट प्रिन्युअर्स अर्थात पथ उद्योजक म्हणून एक नवी ओळख मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करून ते अद्ययावत करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महिलांच्या रोजगार मेळावा सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असता तरी दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण केलेला भंडारदरा परिसर सध्या नाजूक रानफुलांनी बहरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलोत्सवाचं सौंदर्य नजरेत आणि कॅमेरात टिपण्याची संधी मिळणार आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
2: रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर रतनवाडी भंडारदरा परिसरात येत आहे. इथल्या डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू नेसला असून पठारी भागात पिवळ्या रंगाची सोनकी खुरासनी सारख्या रंगीबेरंगी रानफुलांची सुंदर नक्षीदार झालर नजर खिळवून ठेवत आहे. कळसुबाईच्या शिखरावर तसंच आजूबाजूच्या परिसरात बहरलेल्या

0: सोनकळीच्या फुलांमुळे संपूर्ण परिसराला जणू सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं वातावरणही आल्हाददायक आहे. एकीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी दरी असलेली सांदण दरी आणि दुसरीकडे रंगीबेरंगी नाजूक रान फुलांनी सजलेला रमणीय परिसर असं वातावरण सध्या इथं बघायला मिळत आहे. भंडारदऱ्यातल्या पावसा अगोदरचा काजवा महोत्सव आणि पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात. अशीच पसंती या फुलोत्सवाला मिळाली तर कास पठाराप्रमाणेच भंडारदऱ्याचा फुलोत्सवही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुतेंसह प्राची गावस्कर पुणे.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातल्या आणखी 1743 बागायतदारांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये Trigger 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा किर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्ण 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 53 पदकं मिळवून पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
3: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
4: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
4: पाणी उकळून शान प्याव.
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
3: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
5: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
6: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धा

0: त्याचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02312544465 किंवा 84 84 85 1591. संपर्क पुन्हा एकदा 02312544465 किंवा 84 84 85 1591.
1: श्रुती हो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:25 आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून श्वास हेल्थ केअर 7:40, ॲडव्हान्स आयुर्वेद 7:45, चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम 9:30. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: श्रोते हो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:25 आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून श्वास हेल्थ केअर 7:40, ॲडव्हान्स आयुर्वेद 7:45, चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम 9:30. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु. श्रोते हो अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु. जरूर ऐका दर शुक्रवारी 7:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, क्रीडा म्हणजे केवळ मैदानावरची स्पर्धा नाही, तर जिद्द, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांची शिकवण देणारा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. खेळामुळे व्यक्ती घडते आणि सक्षम, निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राने घडवले आहेत. आज ग्रामीण असो वा शहरी भाग, मुली असोत वा मुले, तसेच दिव्यांग खेळाडू असोत, प्रत्येकाला क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत खेळाडूंचा शोध, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन, मिशन लक्षवेध, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, तसेच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण अशा विविध विषयांवर आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. याचसोबत दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षण, भविष्यात दहीहंडीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न, तसेच 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने सज्ज होत आहे, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

0: नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. या निमित्ताने आयोजित या विशेष संवादासाठी आज आपल्या सोबत आहे क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: सर, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खरं तर आपलं जुने कुस्ती किंवा जिम्नॅस्टिक सारख्या खेळांसाठी काही शिबिरांचं आयोजन केलं जातं, तर त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून काय प्रयत्न केले जातात?
2: आता जिल्हा स्तरावर आपण ज्यावेळी ते उन्हाळी सुट्टी असतात त्यावेळी एक स्काउटिंगच्या म्हणजे ते आपल्याला निवडण्याचा एक भाग असतात की कुठले मुलं थोडेसे खेळामध्ये चांगले पुढे निघू शकतात, त्या पिरियडमध्ये आपण प्रयत्न करतो की त्यांची मुलाची निवड व्हावी त्या पिरियडमध्ये. आणि त्यांच्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड म्हणजे ते असे शिबिर घेतले जातात ज्यांच्यामध्ये जिम्नॅस्टिक कबड्डी लोकल जे गेम असतात ते महाराष्ट्राचे जसं कबड्डी आहे खो खो आहे आणि ते तर आहेतच आणि ते मळखांब पण असतात त्यांच्यामध्ये ते तर आहेत, पण त्याच्या अतिरिक्त जे बाकीचे जे दुसरे गेम आहे जे इंटरनॅशनल स्तरावर खेळले जातात त्यांच्यासाठी पण आपण असे शिबिर घेत आहे त्यांच्या मार्फत प्रयत्न करतो की मुलाचा आपल्याला निवड झाली तर ते त्यांना जे आता आपण सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवलला अकॅडमी असतात किंवा त्यांचे तिथे पाठवता येते आम्हाला किंवा डिव्हिजन लेवलला पाठवता येते.
1: नक्कीच. आणि आता जे आपण खेळांविषयी बोलत आहोत तर महिलाही मागे नाही आहेत, तर महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षात खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर महाराष्ट्रातील मुलींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून शासनाकडून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत किंवा काय प्रयत्न केले जात आहेत?
2: मला असं वाटतं ते महिला पुढे आहे त्यांच्या खेळामध्ये. आपण जर पाहिला तर ते आता पण ते कॉमनवेल्थ गेम झाले किंवा कुठल्याही गेम मध्ये भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मुलींनी फार चांगला त्यांच्यामध्ये
1: कामगिरी
2: आहे आणि ते मेडल आणलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव वर गेलेलं आहे त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यासाठी तर विशेष डेफिनेटली प्रयत्न आहे आणि ते आता जे मिशन लक्षवेध आहे यांच्यामध्ये पण असंच आहे, दोघी मुलं आणि मुलीचे ऑलमोस्ट इक्वल सेट्स आहे. जिथे मुलींना जास्त आपल्याला जास्त मुली भेटत असेल तिथे आम्हाला संख्या पण वाढत आहे आणि काही ठिकाणी मुली मुलापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये आम्ही निवड केलेली आहे, मुलीची निवड जास्त झालेली आहे त्यांच्यामध्ये.
1: नक्कीच, ही सुद्धा खूप चांगलं हे आहे की जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा खेळाकडे यावा, मुली येतही आहेत आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत आहेत. सर, खरं तर खेळ म्हणजे काय केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधिक महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंड मध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफ स्टाईल मध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे, फक्त ग्राउंड मध्ये कशा आणता येईल मुलांना त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल सायकलची रॅली असेल ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे, त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 मध्ये खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता, म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे, पण त्यांना चॅनलाइज कशा करायचं म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला घेऊन जाता येते त्यांचे

0: साठी आपला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेध मध्ये, की लक्षवेध मीन्स लक्ष हेच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचं आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेध मध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेध मध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे. एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मुल वर जाऊ शकतात. तिथून तपासणी करून जे तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो, जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेलं की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले, त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्यांनी निर्माण केलेलं आहे. तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांचा डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे, ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटचं आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनल मध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल, ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन त्यापण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचा स्पोर्ट्स राहिलेला नाही, ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसं स्ट्रेंथन करायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेले त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पीक एज जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात, 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तमोत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. श्रोते आजच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली, तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, एक आठवण आमच्या आजच्या कार्यक्रमाची. आज सकाळी 10:30 आपण ऐकणार आहोत आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची मुलाखत. सकाळी 9:00 गीतबहार आणि 11:00 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमांमध्ये आपण हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत. सकाळी 9:00 ज्येष्ठ दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या काही निवडक सुमधुर गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. तर सकाळी 11:00 गायक अभिनेते शान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची काही निवडक गीतं आपण ऐकणार आहोत. 10:00 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेणार आहोत. तेव्हा आमच्या आजच्या प्रसारण सभेमध्ये या सांगीतिक कार्यक्रमांचा आनंद जरूर घ्या.
2: स्टे ऑनलाइन. इंटरनेटचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी सिक्युरिटी टिप. स्टे ऑनलाइन सिक्युरिटी टिप.
3: सिक्युरिटी टिप अशी आहे की जेव्हा आपण आपली कोणतीही माहिती देतोय तेव्हा ती वेबसाईट HTTPS आहे ना हे तपासलं पाहिजे. हे तपासण्याचा फायदा असा की आपली माहिती निदान सिक्युअर्ड मार्गाने समोरच्या व्यक्तीपर्यंत जाते. ही पहिली सिक्युरिटी टिप आहे की जी कॉमन सगळीकडे वापरली गेलीच पाहिजे.
2: इंटरनेटचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी सिक्युरिटी टिप. स्टे ऑनलाइन सिक्युरिटी टिप. स्टे ऑनलाइन.
4: पत्रोत्तरांची खुमारी,
5: अनुभवांची शिदोरी,
4: हिंदी मराठी गाणी,
5: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्स अर्थात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोतहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला ताप येतो आणि तो काही केल्या कमीच होत नाही, म्हणजे खूप हाय लेवल त्याची राहते आणि मग पेशंट घाबरू शकतो. तर हे कशामुळे होतं आणि याच्यासाठी काय ट्रीटमेंट असते?
4: खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. कारण काय की आपल्याकडे जाऊ द्या, चालायचं असू द्या अशी कृती सर्वत्र बळावलेली आहे. पण जेव्हा आपण आरोग्याच्या क्षेत्रात जातो किंवा तब्येतीचा विचार करतो तेव्हा ही गोष्ट अंगाशी येऊ शकते, काट्याचा नायटा होऊ शकतो.
3: ओके.
4: लोको मला तुम्हाला सांगायचं की शरीराची कुठलीही तक्रार दुर्लक्षित करू नका आणि त्याकडे गांभीर्यानं लक्ष द्या. बऱ्याचदा काय होतं की त्याला काय होतंय अशी कृती असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःच डॉक्टर बनते आणि ही आपल्याकडे आलेली ही एक साहजिकपणे आलेली गोष्ट आहे. आणि मग काय करतात ते लोक, ताप कमी होईल म्हणून वाट बघतात, एक दोन दिवस त्यात जातात, मग मेडिकल शॉप मध्ये जायचं किंवा आपल्या घरामध्ये कुठली तरी गोळी असते पॅरासिटॅमॉल, ती गोळी घेतात आणि मग तात्पुरता ताप कमी होतो. लोक हो जेव्हा ताप येतो तेव्हा ती शरीराची रिएक्शन असते, प्रतिक्रिया असते. जेव्हा नको असलेला घटक, विशेषतः एखादा जंतू, मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल, पॅरासाइट असेल, असा आपल्या शरीरात गेला किंवा एखादी क्रिया घडली, जखम झाली किंवा काही झालं तर इन्फ्लमेशन होतं, शरीराची रिएक्शन होते आणि पांढऱ्या पेशी ह्या रक्तवाहिन्यामध्ये येतात आणि जिथं शरीरामध्ये काही आगंतुक गोष्ट गेली असेल किंवा जंतू गेला असेल तर त्याच्या

0: मात करण्यासाठी त्या पेशी एकत्र येतात आणि मग ताप येतो.
1: श्रोतः श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934. सर तुम्ही सांगताय ताप सतत येत असणाऱ्या व्यक्तीबद्दल.
0: तर ताप येत असेल तर ताप येण्याची बहुतेक कारण ही श्वसन संस्थेशी संबंधित असतात.
1: अच्छा.
0: जसे की क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलॉसिस, क्षयाचा ताप हा साधारण 3 आठवड्यापर्यंत बारीक कणकण, संध्याकाळचा ताप येणं, रात्री घाम येणं अशा स्वरूपात येतो. मलेरिया किंवा ज्याला आपण हिवताप म्हणतो त्याच्यामध्ये थंडी वाजून येते. विषमज्वर ज्याला टायफॉइड म्हणतो त्यामध्ये सुद्धा थंडी वाजून ताप येतो. तर ही महत्वाची कारण जरी असतील तरी तापाकडे दुर्लक्ष न करता तुम्ही लगेच जर ट्रीटमेंट घेतली किंवा लगेच जर निदान करून घेतलं तर ते समजतं. अन्यथा तुम्ही डॉक्टरांकडे जायला उशीर केला तर तापाचं कारण समजत नाही, ताप वाढत जातो आणि तापाचं निदान लागत नाही काही वेळा डॉक्टरांच्याकडून. त्याला आपण पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन म्हणतो. तर ताप येत असेल तर ही महत्वाची लक्षणं डॉक्टरांना सांगून त्याच्या तपासण्या करून घ्याव्यात. काही वेळा निमोनिया असतो आणि निमोनिया व्यक्त होत नाही. काही वेळा रक्ताचे आजार असतात, रक्ताचा कर्करोग सुद्धा असू शकतो. काही वेळा लिम्फनोडशी संबंधित आजार असू शकतो आणि बऱ्याचदा कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज नावाचा जो आजार आहे ज्यामध्ये संधिवात आहे, एसएलई आहे किंवा इतर जे आजार आहेत सार्कॉइडोसिस सारखे आजार आहेत त्यामध्ये सुद्धा ताप येतो. काय होतं की बरेच लोक स्वतःहून पॅरासिटामॉल सारख्या गोळ्या घेतात, बरेच लोक अँटीबायोटिक्स घेतात, बरेच लोक डॉक्टरांच्याकडे जायला टाळाटाळ करतात. हे न करता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आम्ही जेव्हा असा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा विलंब न लावता नेमके प्रमाणाने त्याचा इतिहास घेतो. हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे. कारण शरीरात एखाद्या ठिकाणी बारीक पू असेल विशेष करून फुफ्फुसाच्या आवरणात तर त्याला दुसरी लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांनी तातडीनं सल्ला घ्यावा आणि आपल्या तापासाठी उपचार घ्यावेत, सेल्फ मेडिकेशन नको.
1: श्रोतः श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 73-850-63-934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02-31-254-65 किंवा 84-85-1591. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 किंवा 84-85-1591.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:45 झाली आहेत. आता आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोतेहो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: 48 वर्षांच्या गृहस्थांची केस आपण बघणार आहोत. त्यांच्या पोटात दुखत होतं, तपासण्या केल्या तर पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. मग केमो चालू केल्या, 11 सायकल्स झाल्या पण तरी कॅन्सर वाढतच होता. या कंडिशन मध्ये ते आपल्याकडे ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले. आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली, यांची केस काय होती?
7: कसे माहिती का की आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललंय. म्हणजे ह्या ग्रस्तांच्या बाबतीत जर का बघितलं तर त्यांच्याकडे कुठलीही कॅन्सर हिस्ट्री नव्हती. म्हणजे ते दोन भाऊ दोन बहिणी, कोणालाही कॅन्सर नाही, आई वडिलांना कॅन्सर नाही, आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये कोणालाही कॅन्सर नाही. आणि अशा म्हणजे अनेक केसेस आहेत की ज्या बाबा म्हणजे कुठेच कॅन्सरची हिस्ट्री नाही आणि कॅन्सर झालेलं आहे. मग अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला असं दिसतं ना की बऱ्याच वेळेला मग जी काय म्हणजे जी रेग्युलर ट्रीटमेंट आहे आपली, म्हणजे किमो घेणं, ज्याला पोटातला कॅन्सर असेल तर किमोशिवाय पर्यायच नसतो, कारण तिथे काही रेडिएशन देत नाही, ऑपरेशन करता येत नाही, तर त्याला फारशी हा कॅन्सर रिस्पॉन्स देताना दिसत नाही. आणि मग त्याच्यामुळे होतं कसं की किमोवर किमो वाढत जातात आणि

0: त्याच्यातून रिझल्ट नाही आले की मग मुश्किल काम व्हायला लागतं. आणि मग शेवटी किती किमो द्यायचा हा सुद्धा एक प्रश्न असतो, किंवा शरीराची सहनशक्ती पण असते. मग बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे 20-22 किमो झालेले असतात आणि मग शरीराची किमो सहन करण्याची शक्ती संपून गेलेली असते, कॉम्प्लिकेशन खूप झालेले असतात, कॅन्सरही वाढत गेलेला असतो, काहीच करण्याची शक्यता नसते. आणि मग अशा वेळेला लोक आमच्याकडे येतात, खरंच तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. अशा वेळेला फक्त मग कसं की क्वालिटी ऑफ लाईफ बाबा कसं इम्प्रूव्ह करता येईल, म्हणजे त्याला जेवण जात नसतं, कॉन्स्टिपेशन सारखा त्रास होत असतो, किंवा पेन्स होत असतात, इतर सगळ्या गोष्टी असतात, बरोबर ना? म्हणजे निदान त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यापुरतंच काम करावं लागतं. पण अशा वेळेला जर का थोडंसं लवकर आयुर्वेदाकडे आलं तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट देता येतात.
1: याबाबत अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484-06-1025. डॉक्टर गिरीमा, आयुर्वेदानुसार आपण यांना काय ट्रीटमेंट दिली आणि त्यामुळे त्रास कमी झाला का?
0: हा, बेसिकली कसं होतं माहितीये ना की आयुर्वेदामध्ये कसं सांगितलंय की मूळ कारणांवर काम केलं गेलं पाहिजे. जर का म्हणजे जर का कॅन्सर वाढत असेल तर त्याचा संबंध आयुर्वेदाने वाताशी आणि पित्ताशी सांगितलेला आहे थोडासा. तर त्या हिशोबाने कसं होतं की त्यांच्या शरीरामध्ये पित्ताचा आणि वाताचा इम्बॅलन्स झाला होता, शरीरामध्ये हीट प्रचंड वाढायला लागली होती, ड्रायनेस त्याच्यामुळे प्रचंड वाढत चालला होता. आणि त्यामुळे होतं कसं की शरीरामध्ये इरिटेटिंग वातावरण क्रिएट झालं, बरोबर की नाही? तर मग केमिकल चेंजेस होतात, केमिकल चेंजेस झाले तर डीएनए मध्ये चेंजेस होतात आणि मग डीएनए काय करतो, एक्सेस म्युटेशन करायला लागतो. शेवटी कॅन्सर म्हणजे काय की एखाद्या सेलनी 60 दिवसांमध्ये डबल झालं पाहिजे आणि दुसऱ्या सेलनी 60 दिवसांमध्ये मेलं पाहिजे, बरोबर की नाही? पण असं होतं की 60 दिवसांनी डबल होणार असेल 30 दिवसांमध्येच डबल व्हायला लागला, तर मग काय होणार आहे, 30 दिवसांमध्ये एकाचे 2, 60 दिवसांमध्ये 2-4, मरणारा एकच, परत ते 4-8, 8-16, बरोबर ना? मरणारा एकच, असं करत ते वाढत जातं. म्हणजे हा जो काही टॉक्सिक लेवल वाढलेली आहे, केमिकल इम्बॅलन्स झालेला आहे, तो दूर करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी शरीराचं प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन करून, बरोबर ना, शरीराला बॅलन्सिंग लेवलवर आणलं तर मग काय होतं, हे जे काही शरीराचं इरिटेशन आहे ते कमी होतं आणि त्याच्यामुळे जे काही म्युटेशन आहे ते कमी होतं. म्हणजे कॅन्सरची वाढ काय करता येते आपल्याला हळूहळू थांबवता येते. मग असं करत आपण त्यांचं कॅन्सरची वाढ कमी केली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जसजशी वाढ कमी झाली तसं मग नवीन ग्रो कमी झाल्यानंतर जुने सेल पण डेड होत गेले आणि मग हळूहळू त्या गाठी कमी होत गेल्या आणि कॅन्सरमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे रिलीफ मिळाला.
1: श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484-06-1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02-31-254-65 किंवा 84 84 85 1591. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 किंवा 84 84 85 1591.
2: श्रोते हो, आता आनंद घेऊयात काही भावगीतांचा. सुरुवातीला संदीप खरे यांची रचना संगीतबद्ध केली आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी. आवाज आहे संदीप खरे आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा.

0: सांग सख्यारे अजून का डोळ्यातून तिच्या झुलते अंबर, सांग सख्यारे अजून का डोळ्यातून तिच्या झुलते अंबर, सांग अजूनही निजे भोवती तिच्या रातराणीचे अस्तर,
1: सांग अजूनही तशी सका ती आसमानी चांदण्याई परी,
0: सांग सख्यारे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी।

0: सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळ उपरी, सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळ उपरी, आणि क उमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी।
1: तिने ठेवला हे कारे जपून क्षण तो मोर पिसा परी।
0: सांग सख्यारे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी,

अमृता सुभाष यांच्या आवाजातली ही सुगम रचना आपण ऐकली. आता सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. श्रोते हो, स्वाईन फ्लूबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आढळून येत आहे. आज अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 176 तर सांगली जिल्ह्यामध्ये 8 स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केलं आहे. स्वाईन फ्ल्यूची लक्षणं साधारणतः 1 ते 4 दिवसात दिसून येतात. ताप, खोकला, घसा खवखवणं किंवा दुखणं, नाक वाहणं, सांधे आणि स्नायू दुखणं, डोकेदुखी तसंच अशक्तपणा ही प्रमुख लक्षणं यामध्ये दिसून येतात. काही रुग्णांमध्ये श्वसनास त्रास होतो किंवा निमोनियासारखी गंभीर लक्षणं सुद्धा दिसून येऊ शकतात. तेव्हा स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णानं इतरांशी संपर्क कमी ठेवून पुरेशी विश्रांती घ्यावी. पाणी, सूप आणि उकळलेलं पाणी मुबलक प्रमाणात घ्यावं. ताप आणि अंगदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार घ्यावेत. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा सतत ताप राहत असेल किंवा लक्षणं आणखीन गंभीर होत असतील तर तातडीनं शासकीय किंवा खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. नियमितपणे साबणाने हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. आजारी व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवावं. अनावश्यक गर्दी टाळावी

तसंच स्वच्छ आणि ताजं अन्न सेवन करावं. स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा. नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आरोग्य विभागाला सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. श्रोतेहो, पुढच्या घडामोडींकडे वळण्याआधी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं हे गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय वसंत पवार यांनी.

श्रोते हो, कोल्हापुरात उद्योग वृद्धीची क्षमता मोठ्या प्रमाणावर आहे. इथल्या विविध क्षेत्रातील उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून निर्यात सुरू झालेली नाही अशांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कोल्हापुरामध्ये केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन अर्थात फिओ आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्यातर्फे झालेल्या 7व्या रिव्हर्स बायर सेलर मीट म्हणजेच खरेदीदार विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

श्रोते हो, तांत्रिक बाबींमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. केवळ तालुकेच नव्हे तर मंडळ स्तरावर सुद्धा जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पिकं करपलेल्या मात्र ट्रिगर एकच्या पहिल्या निकषात न बसलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत समावेश केला जाईल. या तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचे लाभ दिले जातील. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, मात्र तांत्रिक कारणामुळे दुष्काळातील उपाययोजनांचा लाभ मिळत नाही असं होऊ दिलं जाणार नाही, तसे निर्देश उपसमितीला देण्यात आले आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यात येणार आहे. या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणामध्ये जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिकं, पारंपरिक आणि अपारंपरिक चारा स्रोत यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. तसंच विविध शासकीय वैरण विकास योजनांच्या नियोजनावर यामध्ये भर देण्यात आलेला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी या सांस्कृतिक संमेलनास उपस्थित राहावं असं आवाहन ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केलं आहे.

श्रोतेहो, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था लोहा जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महालक्ष्मी सभागृह रुईकर कॉलनी इथं जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सांस्कृतिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 वाजता यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी से पेश है।
1: आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, सकाळचे 8:30 वाजले आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत।
2: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय। अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात। आता सविस्तर बातम्या। देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं। ते काल नवी दिल्लीत आयोजित रब्बी परिषद 2026 अंतिम सत्राला संबोधित करताना बोलत होते। यावेळी चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 10 अधिक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मंजुरी पत्र दिली। यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला, तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले। छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले। महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला। यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे। या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत। महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली। केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार

पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं. यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे. हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी एक महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. आसाम अरुणाचल प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नटुंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण चर्चा आणि विधायक राजकीय एकमतावर भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद वांशिक भेदभाव परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली. सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष हवामान बदल अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गंडकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी

0: 2 वाजता हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नेरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनिषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंद्र बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 7 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदकं मिळवून पदक तालिकेत 9व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: या जगात माणूस एक दिवस अवतीर्ण होतो आणि काही वर्षांनी तो एक दिवस अंतर्धान पावतो। अवतीर्ण होणं म्हणजे जन्म घेणं आणि अंतर्धान पावणं म्हणजे मृत्यू पावणं। जन्म आणि मृत्यू या दोहोंच्या मध्ये जे ते माणसाचं जीवन असतं। बहुतेक सर्व लोकांचा या जीवनासंबंधी अनुभव असा, सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे। नको नको संसार शिरावरी भार असाच अनुभव

सामान्यपणे सामान्य लोक घेत असतात. जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच असा निसर्ग नियम आहे. संसारात सुख थोडं आणि दुःख प्रचंड अशी परिस्थिती निर्माण होते त्याला कारण हे असलंच पाहिजे. त्याप्रमाणे माणूस या पृथ्वीवर जन्माला येतो या घटनेला सुद्धा कारण हे असलंच पाहिजे. दुर्दैवानं माणसं एकतर कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा ते शोध करतात ते भलत्याच दिशेनं. आग लागली रामेश्वरला आणि बंब चालले सोमेश्वरला असाच प्रकार सर्वसाधारणतः मानवी जीवनामध्ये घडत असतो. त्यामुळे मुळातच बिघडलेली परिस्थिती अधिकच चिघळत जाते. या संदर्भात जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत असा आहे, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणूस जन्माला येतो. सामान्य पद्धत अशी की प्रथम लुटायचं आणि मग वाटायचं, परंतु इथं पद्धतच वेगळी आहे. इथं वाटत वाटत लुटायचं असा प्रकार आहे. हा सिद्धांत म्हणजे मानवजातीला होका यंत्रासारखा आहे. सागरात प्रवास करताना होका यंत्र उत्तर दिशा दाखवतो, त्यामुळे प्रवास व्यवस्थित होतो. त्याचप्रमाणे हा सिद्धांत मानवाला त्याच्या जीवन प्रवासात माणसाला जीवन जगावं कसं या प्रश्नाला आणि त्याच्या इतर सर्व समस्यांना उत्तर देत असतो. माणसाच्या जीवनामध्ये जे कलह क्लेश संकट दुःख वगैरे अनिष्ट गोष्टी निर्माण होतात त्याचं अपवाद वगळता मुख्य कारण एकच असतं, ते म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा या सिद्धांतासंबंधी माणसाला असलेलं अज्ञान हे होय. वास्तविक हा आनंद आपल्या स्वमध्येच कायम वास करून असतो, म्हणूनच त्याला स्वानंद असं म्हणतात. हा स्वानंद आपलं स्वरूप आहे, परंतु याचीच आपल्याला विस्मृती झालेली आहे. या विस्मृतीलाच भ्रम असं म्हणतात. स्वानंद आपलं स्वरूप आहे याचाच अर्थ तो स्वानंद आणि आपण एकच आहोत. आज आपली परिस्थिती विचित्र झालेली आहे. जो आनंद आपणच आहोत तोच आनंद आपण जगाच्या पाठीवर शोधतो आहोत. जेव्हा आपण आनंदाचा शोध करू लागतो तेव्हाच आपल्या दुःखाला सुरुवात होते. या प्रकारालाच भवसागर किंवा संसारसागर असं म्हणतात. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की स्वानंदातून आपला उदय होतो, स्वानंदात आपलं वास्तव्य असतं, स्वानंदात आपण जीवन जगत असतो, स्वानंदात आपलं लय होतो आणि पुन्हा स्वानंदातून आपला उदय होतो. अशी वस्तुस्थिती असून सुद्धा परिस्थिती मात्र त्याच्या अगदी उलट आहे. जन्म दुःखरूप आहे, जीवन जगणं म्हणजे महाताप आहे, जग म्हणजे आळवावरचं पाणी आणि मृत्यू म्हणजे दुःखाच्या साम्राज्यात प्रवेश करणं, अशीच सर्वसामान्य लोकांची कल्पना आहे. पोट भरण्यासाठी आणि जीवनाच्या आवश्यक त्या गरजा भागवण्यासाठी माणसाला पैसा लागतो आणि त्यासाठी कष्ट करावेच लागतात, कारण निसर्गाचाच तो संकेत आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, वर्क विथ लव सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी इज वर्शिप ऑफ गॉड. परंतु आनंदी सुखी जीवनासाठी कष्ट करावायचे नसतात किंवा त्यासाठी सत्ता संपत्ती पैसा यांचीही आवश्यकता नसते, तर त्यासाठी लागतं ते फक्त एकच आणि ते म्हणजे शहाणपण हे होय. शहाणपणाचा प्रभाव तेथे सुखाचा सुकाळ आणि जिथं शहाणपणाचा अभाव तिथं दुःखाचा सुकाळ असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जगात सर्वत्र दुःखाचा महापूर आलेला दिसतो, याचं मुख्य कारण म्हणजे शहाणपण नावाची गोष्टच दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेली आहे. श्रवण नाही, वाचन नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही, मार्गदर्शन नाही,

0: अशा परिस्थितीमध्ये शहाणपण येणारच कसं? उलट मौज मजा करणं, चैन चंगळ करणं आणि त्यासाठी अमाप पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवणं हेच माणसाच्या जीवनाचं ध्येय झालेलं आहे. हा मार्ग म्हणजे प्रत्यक्षात दुःख वाटता वाटता दुःख भोगण्याचा प्रकार आहे आणि याचा साक्षात्कार लोकांना फार उशिरा होतो. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने घरात येणारा पैसा हा एकटाच येत नाही, तर तो टेन्शन, शारीरिक मानसिक रोग, मनस्ताप, दुःख, समस्या आणि संकट या सर्व लवाजम्यासहित घरामध्ये प्रवेश करतो. त्याचप्रमाणे संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोचवते. या मार्गाने जाणारी माणसं स्वतःला तर दुःखाच्या खाईत लोटतातच, पण स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला आणि राष्ट्राला दुःखाच्या दरीत ढकलून सर्वनाशाला निमंत्रण देतात. तात्पर्य, आनंदी सुखी जीवनासाठी शहाणपण आवश्यक आहे. इथे एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे शहाणपण हे नेमकं कशात आहे? जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शहाणपण कशात आहे याचं स्पष्टीकरण याप्रमाणे. सत्यम शिवम सुंदरम असा परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती नाही. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप असून चैतन्य शक्तीचा विराट अनंत सागर आहे. ही अव्यक्त चैतन्य शक्ती अनंत रूपे, अनंत वेशे, विश्वरूपानं नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात व्यक्त झाली. अशा प्रकारे सर्वेश्वर सर्वत्र सर्व प्राणीमात्रात आणि वस्तुमात्रात वास करून आणि सर्वांना व्यापून राहिलेला आहे. विश्वाचं रहाट गाडगं व्यवस्थित चालण्यासाठी विश्वातील सर्व भूत मात्र अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहेत. ईश्वर सर्व भूत मात्रात आहे हा सिद्धांत निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण या अत्यंत महत्वाच्या विषयाशी कसा संलग्न आणि निगडीत आहे हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईल. म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी न जाता परमेश्वराचं हे रूप आणि स्वरूप अभ्यासपूर्वक लक्षात घेऊन निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगण्याची कला साध्य करून घेण्यात माणसाचं हित आणि कल्याण आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्माने आणि दुष्कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. म्हणून आपलं कल्याण साधण्यासाठी माणसानं दुष्कर्म टाळून सत्कर्म करणं आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुखदुःख आपल्याकडे बुमरँग होऊन न चुकता परत येतं, हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: हे ईश्वरा।

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02312547465 किंवा 84 85 1591. संपर्क पुन्हा एकदा 02312547465 किंवा 84 85 1591.
0: श्रोतांनो आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात बा भ बोरकर यांची भक्तिरचना.

0: बाब बोरकर यांची ही भक्तिरचना विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण ऐकण्यासाठी आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स. श्रोते हो, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत गीत बहार या कार्यक्रमात.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज ज्येष्ठ दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्मदिन, तेव्हा आनंद घेऊया त्यांच्या निवडक चित्रपटातील गाण्यांचा. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा.

0: सुरुवात अर्थातच आनंद या चित्रपटातल्या गुलजार यांच्या गीतानं. मुकेश यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलंय सलील चौधरी यांनी.
1: जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए

वाणी जयराम यांचा हा स्वर गुलजार यांच्या गीतासाठी गुड्डी या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोतेहो, ऋषिकेश दत्तनी कायमच विचार प्रवृत्त करणारे चित्रपट दिले. चित्रपटांची नावंसुद्धा बघाना, अत्यंत मार्मिक आणि त्यातल्या व्यक्तिमत्वांची ओळख करून देणारी किंवा त्या चित्रपटाचा थोडक्यात आशय सांगणारी अशीच आहेत. मग तो चित्रपट आनंद असो, गुड्डी, चुपके चुपके, नमक हराम किंवा मग अभिमान, गोलमाल, खूबसूरत, प्रत्येक नाव त्या चित्रपटाचं, त्यातल्या व्यक्तिमत्वांचं किंवा त्या चित्रपटाचा थोडक्यात आशय सांगणारं असं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, जी संगीतबद्ध केली आहे एस डी बर्मन यांनी. लता मंगेशकर यांचा हा आवाज आहे चुपके चुपके या चित्रपटासाठी.

0: आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती एस डी बर्मन यांनी चुपके चुपके या चित्रपटासाठी.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, आज ज्येष्ठ दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेल्या निवडक चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेतो आहोत. श्रोतेहो, ऋषिदांनी मानवी मनाचा त्यातल्या राग, लोभ, प्रेम, दुःख, आनंद या सगळ्या भावनांचा अतिशय सखोल अभ्यास केला होता हे त्यांच्या चित्रपटातून जाणवतं, आणि त्यांनी त्याचा चपखल वापर आपल्या चित्रपटांमधून केला सुद्धा. त्यामुळे संवेदनशील मनाला विचार प्रवृत्त करणारं असं चित्रपटातलं प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्या आजही स्मरणात आहे हे नक्की. आता ऐकूया पुन्हा एकदा आनंद बक्षी यांची गीतरचना. किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली आर डी बर्मन यांनी नमक हराम या चित्रपटासाठी.

मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. अभिमान या चित्रपटासाठी हा आवाज होता लता मंगेशकर यांचा. श्रोतहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया गोलमाल या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज. गुलजार यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी.

ना मानणाऱ्या ऋषिकेशदांना दादासाहेब फाळके पुरस्कार तसंच पद्मश्री पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आपल्या मनात कायमच घर करून राहणार आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण काही निवडक चित्रपट गीतांचा आनंद घेतला जे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

गुलजार यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी. गोलमाल या चित्रपटासाठी हा आवाज किशोर कुमार यांचा. श्रोते हो, मानवी मनाचा अत्यंत सखोल अभ्यास करणाऱ्या आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीनं ते आपल्या चित्रपटांमधून त्या भावना

गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्स आणि आमचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲपवरून सुद्धा. श्रोते हो, सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

0: एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आत्ताच आपण ऐकलात. प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, अवघ्या 3 मिनिटांच्या अवधीनंतर आपण नाट्यसंगीताचा आनंद घेणार आहोत, पण तत्पूर्वी जाहिरातींचीही विश्रांती.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

0: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02312545465 किंवा 84485151. संपर्क पुन्हा एकदा 02312545465 किंवा 84485151.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। आता आनंद घेऊया नाट्य संगीताचा। सुरुवातीला संगीत मानापमान या नाटकातल्या नांदीनं या कार्यक्रमाची सुरुवात करूया।

गोविंद बल्लाळ देवल यांचं हे पद मृच्छकटिक या नाटकासाठी आणि आवाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ब्रह्मकुमारी या नाटक.

योगिनी जोगळेकर यांची ही पदरचना राम मराठे यांच्या आवाजात. रंगात रंगला श्रीरंग या नाटकासाठी आत्ताच आपण ऐकलेत. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून.

0: पण त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊया खुद्द त्यांच्याकडूनच. नमस्कार पंडित.
1: नमस्कार. कोल्हापूरला भेट व्हायचं कारण म्हणजे ही त्याची परंपरा आहे असा देवल क्लब जो आहे आणि त्यानिमित्तानं इथे येणं झालं हा एक आनंदाची गोष्ट की ज्या ठिकाणी मी माझी कर्मवेळी म्हणून मुंबईला काम केलं त्याच जागेत परत आलो इथल्या कोल्हापूरच्या. प्रत्येक आनंदाची गोष्ट आहे रेडिओमध्ये येऊन. रेडिओ तर माझ्याबद्दल काय सांगायचं, मी संगीतकार आहे आणि ही आवड एकदम लहानपणापासून होती. लहानपणीच मी पेटी वाजत असे, साथी करत असे, मेळ्यात ते कामं करत असे, ह्या गोष्टी लहानपणाची आवड. लहानपणी आमचे काका संगीत दिग्दर्शक म्हणून थोडं काम करत होते, त्यावेळी मी डोक्यात ठरलो होतो की आपण संगीत दिग्दर्शक व्हायचं.
0: अच्छा.
1: संगीतकार होण्यासाठी पण तसा प्रयत्न चालू होता, म्हणजे काय तिथे साताऱ्यात काही स्कोप काहीच नव्हता, पण पुढे गाणं शिकताना आवाज फुटला, त्याच्यानंतर साताऱ्याला काही हे नव्हतं. मग मॅट्रिक झालो, कारण वडिलांची तेवट होती, मॅट्रिक झाल्याशिवाय सातारा सोडायचं नाही. मॅट्रिकची परीक्षा ज्या वर्षी संपली त्या दुसऱ्या दिवशी सातारा सोडला मी. दुसऱ्या दिवशी सातारा सोडला आणि सरळ मुंबई गाठली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईमध्ये सुरुवातीला काकांच्या व्हायलिन शिकण्याचं काम, मी काही व्हायलिन शिकले ते गाणं पहिले येत असलो व्हायलिन, पण परदेशी लवकर पिकअप झालं कारण गाणं मूळ गळ्यात होतं. व्हायलिनच्या लवकर मी व्हायलिनमध्ये करिअर करायचे म्हणून व्हायलिनमध्ये बाहेर कामं साथी वगैरे सगळं सुरू झालं.
0: अच्छा.
1: आणि हळूहळू काम वाढत गेलं, मग स्वतंत्र माझा स्वतःचा क्लास काढला.
0: अच्छा.
1: मधुवंती संगीत व्हायलिन विद्यालय म्हणून होता
0: आणि
1: ते छान चालायचं, त्या व्हायलिनवरती मी पोट भरत होतो इतका छान चालचा क्लास तो.
0: अरे वा.
1: म्हणजे आणि त्यावर बाहेरच्या साथी भीती आणि स्वतःला पटेल असं, म्हणजे स्वतःचा कुठेही मान अपमान होणार नाही अशा तरी मी एका विशिष्ट ह्यानी राहत होतो, त्यामुळे मी कुठे जास्त वेळ मिसळायला गेलो कुणाशी ह्याच्यात असं काही नव्हतं, माझ्या एका लेव्हलनी राहतो छान पैकी.
0: बरोबर.
1: असं करता करता करता अनेक नाटकाला म्युझिक दिलं, अनेक मार्केट संगीतिका बाहेरच्या असायच्या, बॅले असायचे, पूरक होता. कॉम्प्रेशन अशी होती, विचित्र होती, कॉम्प्रेशन पण नव्यान दोघांत बरेच होते, त्याच्यामधनं आपण ज्याला काही कुणी गॉडफादर मुंबईमध्ये नाही असा एकटाच मनुष्य मी, कुणी मुंबईत तसं नव्हतं आणि एकटाच सगळ्याच्या मागे धावत होतो.
0: बरोबर.
1: आणि असं करता करता थोडी हे लागलं की लोकांच्या, चार लोकांना माहीत झालो, चार लोक बोलवायला लागले, मग असंख्य लोकांचे मुंबईत जे मोठे मोठे गाव आहे सगळ्यांच्या साथी केल्या मी, नाटकाय साथी केल्या, वसंत बापटांच्या बरोबर सेवादाराचे, भारत दर्शन, महाराष्ट्र दर्शन या सगळ्या कार्यक्रमावर, सगळं हिंदुस्थानचं, हिंदुस्थानची सगळी मोठी गावं सगळं फिरलो, सगळं हिंदुस्थानचं फिरलो, तो एक अनुभव चांगला मिळाला. सेवादाराच्या बरोबर सगळं बाहेर गावी फिरताना निरनिळ्या ठिकाणचं लोकसंगीत चांगलं ऐकायला मिळालं आणि प्रत्येक ठिकाणी अशी कधी बाबा काम करायचं आपल्याला, पाठी टाकायचे हे अजून सुद्धा नाहीये कधी.
0: बरोबर.
1: ते नसल्यामुळे प्रत्येक वेळेस शिकत गेलो, हे शिकायची जी एक बुद्ध सारखी होती, आशा होती, ते काहीतरी शिकूया आपण. आणि रेडिओ सर्व्हिस सवी ताकद झाली
0: जेव्हा माझ्या दिग्दर्शन तेव्हा सुरू केलं. संगीत दिग्दर्शन की
1: हो नाही, संगीत दिग्दर्शन मी कारण 1978 सुरू केलं.
0: अच्छा.
1: पहिलं नाटक केलं तुम्ही एका नाटकाचं, अंधळी शाळा नावाचं नाटकाचं कॉम्पिटिशन नाटक होतं, त्या कॉम्पिटिशनच्या नाटकाला मी म्युझिक दिलं होतं.
0: अच्छा.
1: पण त्या पहिल्याच नाटकात असं आलं की कॉम्पिटिशनच्या नाटकाला म्युझिक कुणी दिलंय आणि ते सुद्धा बॅकग्राऊंड म्युझिक असं कधी पेपरला कुठे फारसं काही, पण माझ्या ते असं आलं, मी निराळतं हे दिलं होतं की ते नुसतं नाटकात, त्याच्यावर अगोदर बॅकग्राऊंड नाटकाला द्यायची परंपराच नव्हती.
0: अच्छा.
1: नाटकाला सिनेमाच्या टाईपनं अनेक वाद्य वापरून असं बॅकग्राऊंड दिलं ते पहिलं, त्यावेळेस टेप रेकॉर्डर नव्हते.
0: अच्छा.
1: तर मी विंग मध्ये 4-5 वाद्य वाजवून घेऊन बसायचो आणि पुस्तक हात धरून ते पीस अगोदर बसवले असायचे आणि ते पीस आला की ते चिमटा काढायचा आणि तो वादक वाजायला सुरुवात करायचा. अशा तऱ्हेनं नाटकाची सुरुवात झाली. मग अनेक नाटकं, एकदा नाटक बक्षीस मिळाले चांगलं झालं, बरीच नाटकं, म्हणजे जवळजवळ 100 कॉम्पिटिशन नाटक म्युझिक मी दिलं असेल.
0: अरे वा.
1: नंतर त्यामुळे प्रोफेशनल नाटक म्हणजे नंतर 57-58 नाटक प्रोफेशनल नाटकं केली.
0: अच्छा.
1: त्या प्रोफेशनल नाटकाला म्युझिक दिलं, बॅकग्राऊंड म्युझिक दिलं, 4-1 संगीत नाटकाला असं म्युझिक दिलं.
0: अच्छा.
1: हे चालू असताना बारक्या बारक्या डॉक्युमेंटरीज, जिंगल कुठे बारकी बारकी असं थोडस काम चालू होतं
0: आणि
1: साथीचं काम चालू होतं, साथ करणे. स्नेहल भाटकांची कमीत कमी जवळजवळ मला मी 1000 प्रॉम वाजवले असतील
0: त्यांच्या
1: साथ करताना. आणि माझी भजनाची कॅसेट सगळीकडे पॉप्युलर झाली आहेत, ह्या कारण भाटकांची भजन साथ करण्यामुळं ते भजन अंगात मुरलं असं झालं. आता माई त्याच्यानंतर सगळ्याच तऱ्हेची कॅसेट, म्हणजे कुठलाही प्रकार मी कॅसेटमध्ये सोडलेला नाहीये की जो मी रेकॉर्ड केलेला नाहीये. संस्कृत पासून सगळ्या भाषात, परत सगळ्या भाषा, संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इतर पण भाषामध्ये कॅसेट केलेली आहेत आणि ते म्युझिक सारखं चालू आहे सतत. आता
0: पण मग रेडिओमध्ये जी तुमची नोकरी होती त्याचा तुमच्या ह्या संगीत दिग्दर्शनाला उपयोग झाला असेल किंवा रेडिओमधल्या कामाला या संगीताच्या तुमच्या पार्श्वभूमीचा उपयोग झाला?
1: फार मजा आहे की माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या, म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या पुष्कळशा कमी झाल्यानंतर, म्हणजे आम्ही मिसेस बी आणि मुलगा आम्ही तिघंच असे होतो की आता म्हटलं आपल्याला काही करायला हरकत नाही, अशा वेळेला मला रेडिओतील लोकांनी बोललं.
0: अच्छा.

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्या तरल आणि भावस्पर्शी संगीतातून गाण्याची चाल बांधत रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रसिद्ध संगीतकार व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांचा जन्मदिन. या निमित्तानं आमच्या संग्रही असलेली त्यांची मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमातून आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत काही आगळं वेगळं आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. हे आहेत प्रभाकर पंडित, संगीतकार, व्हायोलिन वादक, रेडिओ कलाकार, एक चांगला कुटुंब प्रमुख आणि एक अतिशय चांगला सहृदय माणूस असा अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देता येईल.

0: मी रेडिओत मी खरं वाहिनी वाजायला जायचो, पण माझ्या पत्ते इन टाइम तिथं पोहोचणं, आपलं काम बरं आपण बरं परत घेऊन मिळणं, ते इसराणी म्हणून तो त्याला आवडलं. आणि ते म्हणजे आमच्याकडे जागा इकडे काय येत नाहीस, त्या वाहिनीशी पोहोचले तरी मला बोललं.
1: अच्छा.
0: आणि इंटरव्ह्यू माझी वाहिनीस म्हणून लागलो.
1: अच्छा.
0: वाहिनीस म्हणून फार तर मी एक वर्ष दीड वर्ष काम केलं. नंतर मला वरती देवांचा असिस्टंट म्हणून वरती कामाला दिलं.
1: अच्छा.
0: तर देवांच्या वर
1: यशवंतदेव
0: यशवंतदेवांच्या असिस्टंट म्हणून काम करत होतो. लगेच दीड वर्ष मला कंपोजरची पोस्ट मिळाली. वाहिनीचे मी कंपोजर झालो तिथे. आणि तिथं मी गेलो तो अशा करतो, म्हणजे कंपोजर वगैरे होणार काही, बाहेर जे मी करत होतो ते कमर्शियल, म्हणजे त्या माणसांचे पाहिजे ते मी करून देतो. आणि हे क्षेत्र ज्याला करायचं रेडिओत पुष्कळ आहे.
1: हो बरोबर. तुम्हाला जे आवडत होतं ते तुम्हाला
0: जे आवडत, मी तिथे सरकारचे पैसे असायचे, सरकारला पण तसं काहीतरी पाहिजे असायचं, त्यामुळे त्या क्षेत्रात मी पुष्कळ म्हणजे अनेक गोष्टी ते प्रयोग म्हणून केले.
1: मग सांगा ना त्याबद्दल सांगा.
0: अनेक निर्णय फीचर्स फीचर्स करतो, अनेक त्या फीचर्स सुचवाय लागतात. त्या कॉर्डिनेशन मीटिंग मध्ये कुठले मी फीचर्स करणार आहे ते काही वेळेला म्हणजे वर्षाला सात सात आठ आठ फीचर बॉम्बे स्टेशनचीच असायची.
1: संकेत धून
0: संकेत धून पण केल्यात. आणि संकेत धून पुष्कळ केल्या, त्याच्यानंतर फीचर्स पुष्कळ केली. आणि तसं मी हे वेगळं पण ठेवलं की म्युझिक सेक्शन जे मनुष्य आहे तर म्युझिकच फक्त बघितलं असं नाही, वरिता मंडळी बोलत तरी त्यांच्याकडे जायचो मी. सायन्स सेक्शनला सुद्धा मी त्यांची फीचर्स करून दिली.
1: हे
0: सायन्स सेक्शनला म्युझिकचं फीचर होऊ शकतं हे त्यावेळेच्या लोकांना कळलं, इथं सुद्धा काहीतरी होऊ शकतं म्हणजे. त्यामुळे असा दुधा भाव कुठल्याही सेक्शनचे नव्हता की मी फक्त म्युझिकचा आहे आणि माझंच काम केलं, माझं काम झालं जाईन. बाहेरच्या आणखी मला की त्यावेळेला बोलून यायची वगैरे, पण त्याला मी बघा केवळ दोन नोकऱ्या करणार नाही. मी रेडिओत माझ्या मनापुढे किती वेळ थांबतो, तुमच्या चार वाजता रोज मी कुठे येणार,
1: म्हणून
0: त्यावेळेस सगळं सोडत मी अगदी रेडिओला वाहून घेतलं होतं पूर्ण. आणि शनिवार रविवार माझं बाहेरचं काम करायचं, सेकंड सॅटरडे संडे चारी संडे हे माझं बाहेरचं काम करायचं, रेडिओ दांडी मधून बाहेरचं काम नाही.
1: आणि ते एक लोकगीत गंगेची संकेत धून तुम्ही बनवली होती, त्याच्याबद्दल ते वसंत बापटांबरोबर
0: ते
1: मला आठवत असेल.
0: ते फार घाईघाईचं काम आलं. त्यांचं मिटिंग मध्ये ठरलं की ह्या शुक्रवार पासून लगेच विशेष लोकगीत चालू करायचा काय, असं मला स्टेशन तरी सांगितलं. असिस्टंट डायरेक्टर होतो, त्यांनी सांगितलं की त्याला धून पण पाहिजे, सिग्नेचरून पाहिजेच. तर सिग्नेचरून पाहिजे हे त्यांना म्हणणं ठीक आहे, पण सिग्नेचरून एका इतक्या वेळात जमत नाही, दोन म्युझिशियन पाहिजेत, कोणी गायक पाहिजे, गाणं लिहून घ्यायला पाहिजे. तर मी स्टेशन टाईम जाऊन सांगितली, पहिला आता शुक्रवार जो उद्या मी प्रोग्राम साजरा करतो, पण उद्या धून नसेल, ती धून सोमवारी वाजेल सोमवारच्या कार्यक्रमात, तर बरं हरकत नाही म्हटले. आणि मग लगेच मी सकाळी तरी लोकगीत नावत होत, तर लोकगीत गंगा लोकगीत असं काहीतरी एक तुकडा जुळला होता. आणि माझे नशीब असे प्रत्येकाला बापण माझ्या मदतीला यायचे, नेमके ते रेडिओ कॉफी प्याला म्हणून माझ्याकडे यायचे कुठे फिरून. काय पंडित काय म्हटलं, जरा एक हे करायचंय, एक ओळखीचे पुढचं गाणं तयार करायचं सगळे. म्हणले काय आहे, म्हणून त्यांना ही ओळ म्हणत होते, ही ओळ शेवटची आणली बरोबर आणि पहिल्या चार ओळी धुवून दिल्या.
1: अरे वा.
0: आणि त्या चार ओळीत मग लगेच ती पूर्ण धुवून तयार झाली. मग अच्युत ठाकूर आणि कोरस वगैरे बोलून ते रेकॉर्ड झालं आणि सोमवारी म्हटल्यामुळे सोमवारी वाजली ती बरोबर.
1: इतकं पटकन सरकारी कार्यालयात तरी नाही बघायला मिळत नाही.
0: कुठलंही फीचर काही म्हणजे अशी काही वेळ फीचर होती की तुकाराम बीज आणि एकदा शेट्टी म्हणजे चार दिवसांमध्ये आहे, पण ती दोन्ही फीचर माझ्याकडे एका वेळ होती
1: बरोबर.
0: म्हणजे दोन्ही फीचर मी करून ते कोऑर्डिनेशनला सगळे,
1: प्रत्येक फीचर मध्ये भरपूर सात आठ गाणी तरी
0: गाणी असायची, ती गाणी करायची, ती लोक बोलवायची, त्यांना घरी भरी बसून गाणी शिकवायची आणि ती रेडिओ रेकॉर्ड करायची. आणि रेकॉर्ड करण्यापासून लिहून घेईपर्यंत सगळं माझं काम असेल
1: बरोबर. तुम्ही सुगम संगीताविषयी एक पुस्तकही लिहिलंय, त्याच्याबद्दल.
0: सुगम संगीत म्हणजे काय झालं, मी गेले मुंबईत जवळ 50 वर्ष मुंबईत काढली आणि 50 वर्षातल्या जवळजवळ 45 वर्ष म्हणजे प्रोफेशनल सुगम संगीतात काम करत होतो, वाजवणं वगैरे असं सगळ्या दृष्टिकोन. आणि पुढे रेकॉर्डिंग पण करत होतो, काही पिक्चर्स पण मी केली, त्या पिक्चरच्या वेळेला मोठ्या मोठ्या लोकांचं आतनं बसून गाणं ऐकायचं. आणि अशा प्रत्येक वेळेला काही प्रश्न पडायचे की ह्याचा आवाज इतका चांगला आहे, पण असे असे दोष काय येतात, मग हा असं ह्याच्या वाणीमध्ये का दोष आहे, आमका शब्द ह्याचा का ऐकायला येत नाही, 3 वेळा सांगितली परत तो तसंच म्हणायचा, ते असे दोष कशामुळे राहतात, असे अनेक गोष्टीचे प्रश्न, अनेक प्रश्न जटिल सगळे प्रश्न माझे मीच सोडवायचो घरी. हे आयुष्यभर सोडवता सोडवता सोडवता म्हणजे अगदी मी बाबूजींपासून अभिषेकेपासून अगदी स्वप्नील बांधवडेकरपर्यंत सगळ्यांनी गाणी शिकवलेत, कुणीही बाकी नाही, हे सगळे माझ्या हाताखाली गायलेत. त्या सगळ्यांना गाणी शिकवताना काही चांगलं पण शिकायला मिळालं. आता बाबूजींसाठी गेल्यानंतर त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या की ज्यांना तो अनुभव होता. काही लोकांच्याकडे हा बाबा चांगला गायक असून त्याच्याकडे अशा गोष्टी रेकॉर्डिंग केंद्र वाईट का होत.

0: मग कुठे आवाजात दोष आहे, हे कुठे म्हणण्यात दोष आहे, काय माईक पुढे उभारण्यात दोष आहे, असे अनेक गोष्टी जे प्रश्न होते, शब्दांचे उच्चारांचे प्रश्न होते, कोणाचे बोबडे शब्द यायचे मग ते बोबडे काय येत आहेत, कोणाचा शेवटचा अक्षर ऐकायला येते म्हणजे शेवटचा अक्षर म्हणण्यात काय चूक आहे, आणि हा जो प्रश्न होतो मग बरेच दिवस तहर आहे होता, डोक्यात चळा हा होता. त्याच्यानंतर मग बाहेर मी रेडिओतनं बाहेर पडला, युनिव्हर्सिटीत कधी कधी शिकवायला जातो लेक्चर म्हणून, तिथे पण ते मला म्हणायचे तुम्ही इथे बडबडता, हे लिहित का नाही, हे मुलांनी सांगतायत का सगळं चांगलं व्यवस्थित, लिहिणे माझ्या प्रकृतीत फार अवघड आहे, लिहिन का नाही मला सांगता येत नाही काही, तसंच पडलो होतं. एकदा एका ह्यानी मला एक कुठला तरी मासिक, संगीताचं मासिक निघायचं, त्रैमासिक होतं, त्या बाई माझ्याकडे गाणं शिकायचे, त्या संपादिका होत्या त्या, तर त्या म्हणले सर तुमचा हे लेख पाहिजेच या वेळेला मला कुठल्याही पाहिजे, सुगम संगीतावरती काहीतरी लिहा आणि ते लिहिलंच पाहिजे म्हणे. मी ते अगदी हेच धरलं, म्हणलं काहीतरी लिहा म्हणून मग काय करावं, ते असं डोक्यात येतं की हे क्लासिकलचे काही लोक जे होते हे सुगम संगीताला जरा असं खालचं लिखायचे. आता सध्या तो पुष्कळ बदलला, ते लोक सुगम संगीतावरचे मानतात पुष्कळ, हे त्यांचा तो बदल झालेला आहे आता मानसिकतेत, पण तशी मानसिकता पुष्कळशी होती. तर वसंत बापटांचं गाणं होतं, मानवत्युगा एकची आहे, तर संगीत तितुके एकची आहे, असा एक लेख लिहिला त्याच्यामध्ये. आणि तो लेख इतका चांगला झाला की मलाही वाटलं इतकं काही चांगलं होईल असं, तो त्या मासिकात आला, त्यात काही लोकांनी दुसऱ्या मासिकात छापून आला, आता सध्या आता नुकताच तो नागपूरच्या एका मासिकात परत छापून येईल, म्हणजे तोच लोक पाच पाच ठिकाणी छापून येतोय. ते झाल्यानंतर मला वाटलं आपल्याला तो लिहिता येत आहे, आणि मग बरेच विचार करून मी घरात लिहिलं, ते लिहिल्यानंतर मग परत वाढायचं, परत वाढायचं काहीतरी, मग ते चिठ्ठ्या छापायचे हे आता हा भाई थोडस घातला पाहिजे, असं करता करता मग आमचे काही विद्यार्थी माहितीला आले, एक डॉक्टर होते इंगळाली कडून ठाण्याचे, ते म्हणजे सर तुम्ही असं प्रत्येक चिठ्ठ्या चपट्या कशा जोडता, मला द्या मी ते कॉम्प्युटरवर घालून टाकतो सगळं, आणि मग ते तुम्ही काही लिंक मला द्या मी ते बरोबर ते मदत जोडून टाकत जाईन, तेव्हा ते तशी मदत केली. एक विद्यार्थी होती, मी माझं काय येतं माझ्या डोक्यात विचार मी लिहायचं इतकं फास्ट ते, मी मला थांबता यायचं नाही असं बरबर बरबर घेऊन टाकायचं मी, तेव्हा ते अक्षर चांगलं नसायचं. मग ती एक विद्यार्थी माझी होती, ती विद्यार्थी दुपारी सगळं ते सुवाच्य अक्षर लिहून काढायची, आणि असं सगळं पुस्तक तयार झालं. मग त्याला नाव सुगम संगीताचे सौंदर्य, आणि त्याला फार चांगली गोष्ट म्हणजे त्याला प्रस्तावाला वसंत बापटांची की ज्या मनुष्य आमच्या घरात नाही आमच्या घरात सतत येणारा आणि ज्याच्याबद्दल आमच्या घरातल्या सगळ्यांना आदर होता असा मनुष्य आणि विद्वत्ता थोडा दानगी होती आणि त्यांना माझ्याबद्दल वाटणारं प्रेम, तर मी फोनवर म्हणजे तुमच्या पुस्तकाला लिहायची कोणाच्या पुस्तकाला प्रस्ताव लिहायची आणि पाठवल्यावर लगेच त्यांनी इतकी सुंदर प्रस्ताव आणि मला म्हणलं तुम्ही प्रकाशाला असू येईन, पण तोपर्यंत राहिलेच नव्हते, प्रकाशच्या बनल्याच काळात ते गेले. मुंबईला प्रकाशन त्याचं फार मोठं झालं, पहिली आवृत्ती संपली का दुसरी आवृत्ती बाजारात आली,
1: अरे वा.
0: पण ते करता सुद्धा परत एक प्रश्न पडला की काही लोकांना मी दाखवलं म्हणजे काही प्रकाशक, तर प्रकाशामध्ये संगीताची पुस्तकं जास्ती खपत नाहीत, मग ते असा कागद वापरू स्वस्तातला कागद आमकत अमकत, आणि मला तसं आहे ते पुस्तक रिच काढायचं काढायचं म्हणून मी ठेवून दिवत, ते आमच्या केदारनी एक दिवस वाचलं, बाबा इतकं चांगलं काढत का तुम्ही काही, तर म्हणलं असं असं होतं काय, तर म्हणलं आपण काढूया आपल्याला काय बिघडतंय आपणच काढूया, मग त्याही तो जो झाला काढायचा म्हटलं, मग आम्ही ते पुस्तक काढलं.
1: बरोबर, तुम्ही असंख्य माणसं आयुष्यात जोडली, आता जसं वसंत बापटांचं उदाहरण तुम्ही देताय सारखं मगासपासून, तर एक चांगलं प्रसन्न त्यासाठी आपलं मन हवं की आजूबाजूला सतत मित्रत्व टिकवण्यासाठी, आणि हे प्रसन्न मन आपल्या घरापासूनच सुरू होतं, घर आपलं छान असेल तर ते बाहेर पण आपल्याला तितकं चांगुलपणाने सगळी नाती टिकवता येतात, तर तुमच्या एक चांगला कुटुंब प्रमुख तर मी तुमच्याकडे नेहमीच पाहिलाय, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं
0: कुटुंब म्हणजे कुटुंबात मोठा मीच आहे, आणि मुंबईत आल्यानंतर तसं आमच्या घरची मी जेव्हा सातारा सोडला तेव्हा घरची परिस्थिती फार खराब होती, फारच खराब होती, त्यानंतर काहीतरी करायला पाहिजे ही धावपळ सारखी होती, धावपळ इथे संगीत करायचं म्हणजे आणखीच विचित्र, म्हणजे त्यात चार पैसे मिळणं पण फार अवघड होतं, अशा वेळेला काही नोकऱ्या पण सुरुवातीला केल्या मी थोड्याशा, बॉम्बे पोर्टस सारख्या ठिकाणी मी क्लेरिकल जॉब केलेला आहे, एका ठिकाणी टायपिस्टचा जॉब करतो एका ठिकाणी काही दिवस, आणि पुण्याला मी त्या 54 होतो गुरुबिल इन्शुरन्स कंपनीत काही क्लेरिकल जॉब केलेला आहे, नंतर माझं सोडलं मग म्हणतात आता काय होईल तेवढं संगीतच करायचं, कारण दुसरा भाऊ माझा नोकरी लागला, तो नोकरी लागल्यानंतर म्हटला थोडासा आधार आलाय आपण, पण ते 2-1 वर्षात परत मी व्यवस्थित सेट, 60 सालापासून मी एकदम कम्प्लीट सेट झालो.
1: अच्छा, पण घरच्यांची साथ तुम्हाला म्हणजे
0: त्याच्या लग्न त्याच्यानंतर झालं मग,
1: अच्छा
0: हे सगळ्या धडपडीच्या नंतर पुढे लग्न झालं, लग्न झाल्यानंतर धडपड होती कारण ही होती घ्यायच्या बहिणी होत्या, जबाबदाऱ्या पुष्कळ होत्या, त्या जबाबदाऱ्यात घरी माणसं पुष्कळ असायची, त्या माणसं पुष्कळ, पण ती सगळी माणसं पण आमची प्रसन्न होती, कोणी असा मनुष्य नव्हता की ज्यात हा काय

0: करतोय वेळेस काय असं काही म्हणणारं कोणी होतं, जे करतो त्याला प्रोत्साहन देणारी माणसं होती. तर घर ते प्रसन्न होतं, त्या घरात मी प्रसन्न राहणार तर काय करणार.
1: बरोबर. आणि चित्रपट संगीताविषयी थोडस, थोडे काही चित्रपटांना तुम्ही
0: चित्रपटांना एक दोन म्युझिक दिला, तसं दोन चित्रपट माझे रिलीज झाले.
1: अच्छा.
0: तसे चित्रपटाने मी म्युझिक दिलं असे 10-5 चित्रपट आहेत.
1: होय.
0: पण ते माझं प्रोड्युसरचं काही म्हणजे पत्रिका जमलं नाही म्हणते. ही काही पिक्चरचे 2-4 गाणी केली, पुढे तो गायब झाला, काही थोडस एखादी पुढे काही केलंच नाही, तिची पैसे स्टार्ट झाले, अशी बरीचशी गाणी फुकड गेली. आणि मी म्हटलं की आपल्या ह्याच्यात नाहीये विशेष अशा ज्या गोष्टी ज्याची काही दुःख करत नाही, जे आपलं आहे ते आपलं कोणी देत नाही ओढून, हा माझा विश्वास पूर्ण आहे त्याच्यावर.
1: बरोबर. पण खाजगी कॅसेटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एका काळामध्ये तर खूपच तुम्ही गाणी केली.
0: त्याचं पहिलं कॅसेट करणं मनुष्य मी आहे. मराठीतलं पहिलं कॅसेट.
1: हो. वा अरे वा.
0: हे पहिलं मी केलंय.
1: कोणती कॅसेट होती?
0: त्या नाव स्वतः असता होतं काय, मराठी भावसंग, मराठी भावगीते, सरळ नाव होतं मराठी भावगीते. तो मनुष्य बाळगडा त्याला कॅसेट करायचं म्हणजे मलाही पाहिजे, कोण कॅसेट घेणार, मी आपल्याकडे कॅसेट घ्यायची प्रथा
1: नव्हती,
0: एचएमच्या रेकॉर्ड घ्यायच्या त्या घरी वाजवायच्या, कॅसेट घेऊन कोण ऐकणार असं मला एक वाटतं. तो म्हणला नाही, 2 वर्षात असं होणार आहे की इथले सगळ्या रेकॉर्ड जातील, अमेरिकेत सध्या कॅसेट वाजतात आणि तिथे कॅसेट चढणार.
1: मग प्रतिसाद पहिल्या कॅसेटला,
0: पहिल्या कॅसेटला गायलाच माणसं मिळत कोणी, सगळे मला हाच प्रश्न विचारत होते कॅसेट मध्ये काय घ्यायचं आहे रेकॉर्ड.
1: किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे
0: ही? गोष्ट 77-78 सालची आहे. 78 सालची, साधारण 80 पासून कॅसेटचा धंदा विनस वगैरे कंपन्या जोरात आला. तर त्या माणसाने मात्र पहिल्यांदा ती एकच कंपनी होती, मोबाईक नावाची नाशिकची कंपनी होती, आणि चौधरीमध्ये त्याचे मोबाईल काम बघायचं. ते माझ्याकडे आले आणि असं असं भावगीतं करायचं म्हणणे, मग ठीक आहे माझ्या तयार भावगीतं होती. मी उषा आमोणकर नावाची गायिका होती आणि अरुण इंगळे,
1: अच्छा,
0: या दोघांनी विनंती केली.
1: अच्छा.
0: पण चांगली चालली ती, पण त्यावेळेला त्याच्यावरती काही कुठल्या टॅक्स अमक सरकारचं काही नव्हते, स्वस्तात विकायची कर जायची.
1: अच्छा.
0: ती गेल्यानंतर त्या माणसाने स्वतःची नवीन कंपनी घ्यायची चौमुख म्हणून, आणि त्या चौकमध्ये इतकं काम केलं की मला सुद्धा आठवत नाही किती काय. दर शनिवार माझ्यासाठी स्टुडिओ बुक असायचा, तो रेडिओ घेऊन सांगायचा ह्या शनिवारी पंडितला लावणी करायची, तर लावण्या लगेच कोणाकडे लिहून घ्यायचं आणि घ्यायचं असं असं चाललं होतं काम. ते भयंकर त्या चौकमध्ये माझं जर 100 कॅसेट मी केली असेल, ती कॅसेट त्यावेळेस झाली. त्यावेळेस मला लोक हसायची कसं आहे कसं रेकॉर्डिंग करताय काय. पण त्याच्यानंतर मी पहिला असलो, पुढे ज्या ज्या नवीन कंपनी निघाल्या त्या नवीन कंपनी मला पहिल्यांदा बोलला.
1: बरोबर. आणखीन भक्ती संगीतात तुम्ही बऱ्याचशा कॅसेट्स केल्या.
0: ठीक आहे. भक्ती संगीत मी करतो सर, मला शिकायला लागतो. त्याचं काय झालं, मी अजित कडकडे हा नवीन गायक होता, माझ्या काही कॅसेटमध्ये एक दोन गाणी गायचं होतो, आणि विनेश शिवाय नवीन कंपनी त्यांना असं काही नवीन करायचं होतं, तरी मला विचारलं की नवीन आम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही सुचवा काय काय. तर मराठीमधले काही काही प्रकार असतात, सुचवा त्याला या वेळेला आता असं करू, गणपतीची गाणी काम करू असे. आणि नवीन कंपनी त्यावेळेला काय असं कॉम्पिटिशन भयंकर कॅसेट कंपनी झालेली नव्हती, तर भजनाचं काही करता येईल का. तर अजित कडकडे नवीन आवाज, त्यावेळेला उमदा आवाज, कोळा आवाज छान होता, तरुण मनुष्य. तर म्हटलं असं असं मनुष्य आहे आमच्याकडे चांगला गातो, त्याचं आपण करूया. तर ते म्हटलं तसं नाही, आपलं असं पाहिजे की ते अनुप जोळसामध्ये बोलणारा वगैरे असा, कारण त्याची भजन संध्याकाळ त्याच वेळेला भयंकर पॉप्युलर होती. तर म्हटलं तसं मराठीमध्ये कोणी बोलणारा मध्ये असं, त्या म्हणा गाई भरपूर पण मध्ये बोलणार नाही तो, म्हणून मग बापटांची कॉम्पेरिंग त्याला मी टाकलं. बापटे इतकं सुंदर रसाळ कॉम्पेरिंग घ्यायचा, म्हणजे ते आम्ही असं केलं की एक कॉम्पेरिंगसाठी प्रोग्राम चाललाय स्टेजवरती, अशा तर ते कॅसेट बनवलं देवाचे द्वारे, आणि ते तुलुंब चाललं, ते इतकं चाललं की त्याच्या मला डबल प्लॅटिनम सिंगल म्हणजे काय अजून त्याचा म्हणजे सिडी निघाली. सिडी यंदाच्या वर्षी ती व्हीसीडी निघाली, ती व्हीसीडी पण माझ्या पुढून तुलुंब खपते. आणि ती भजनाची कॅसेट गायल्यावर अजित सगळी ती गाणी गायला लागला, आणि भजनातला म्हणजे भजनीबाज झालो. मग प्रत्येक भजन गायचं म्हणली पंडितांना गाठा असं झालं. ते मग पुढे लावण्यामुळे सगळ्याच कॅसेट पाहिजे, सगळ्या प्रकारची कॅसेट्स आहेत.
1: तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की पूर्वीच्या संगीताच्या क्षेत्रामध्ये थोडीशी कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागत होतं, आणि आताही द्यावं लागतंच आहे. तर त्या वेळच्या मनोवृत्तीत संगीत क्षेत्रात आणि आताच्या मनोवृत्तीत फरक बराच असेल.
0: पुष्कळ फरक आहे.
1: कसा?
0: त्यावेळेची कॉम्पिटिशन जी होती ती अशी होती, हेल्दी कॉम्पिटिशन म्हणते असं काय, म्हणजे मला कॉम्पिटिशन करायचं कोणाशी करायचे, तो प्रतिस्पर्धी मला आपण शक्य नाही आणि असं वाटायचं काय, फार मोठा मनुष्य असायचा आणि ह्याच्यात आपल्याला स्थान मिळेल का अशी एक भीती असायची,
1: नम्रपणा.
0: हा. आणि आता तसं नाही, आता कोणी उठतोय आणि त्यांच्या सगळ्यात आपलं किती आपल्याकडे काय आहे हे बघायच्या आतच तो कॉम्पिटिशनला सुरुवात करतोय आणि धावतोय सारखा. मी धावपळ चाललोय कॉम्पिटिशन पेक्षा, प्रत्येक सारखा धावतोय. ही धावपळ त्यावेळी नव्हती, आपल्याला काही ते करून जर जोरदार करून दाखवलं नक्की यश मिळेल ही खात्री.

0: होते आपण काहीतरी करून दाखवतो आपण नाही आपण आरामात पोट भरू इतकं तरी नक्की मिळण्यासारखं होतं पण ते कडाई ताकद मिळत म्हणजे जे करायला होते इतक्या ताकदीचं करावं लागत होतं असं आई काही थोडंसं करून देऊन त्याच्यावरती होऊ शकत नव्हतं अशी कॉम्पिटिशन होती म्हणजे काहीतरी करण्याची कॉम्पिटिशन होती आता धावण्याची कॉम्पिटिशन आहे.
1: खरंय आताचं जे संगीत आहे हल्लीचं ते थोडंसं कर्कश वाटावं असं आहे तर त्यामध्ये काही आशादायी असं वाटतं का?
0: नाही ते कर्कश जे वाचतं ते पुष्कळ निर्णय त्याच्यामध्ये काही वर्षेज म्हणून आलेलं आहे काही निर्णय बाहेर चढून फ्युजनच्या नावाखालती काही चाललं आहे असे निर्णय नाव देऊन चाललं आहे काही जुन्याच गोष्टी नव्याने परत आणि विद्रूप करून बाजारात आणतायत त्या गोष्टी चालल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी किती चालतील सांगितलं तो फुगवटा आहे. पण नवीन काय लोक पुष्कळ आहेत काही चांगले चांगले करतायत आणि ते करत राहणार आहेत आणि शेवटी तेच वरती येणार आहे. हा फुगवटा जो असतो तो फुगवटा जातो एक दिवस सो तो फुगवटा निघून जाईल आणि परत हे कारण हा अनुभव माझा पुष्कळ वर्षाचा आहे. 50 वर्ष अनेक असे फुगवटे आले पाहिले आणि ते गेले आणि परत जे आपलं होतं ते व्यवस्थित निर्मळ तसंच ते गंगा वाहत राहिली त्यामुळे संगीताची गंगा तशीच वाहत राहणार आहे त्याला कुठे हे भेटणार नाहीये.
1: पण आजकालची जी तरुण पिढी ज्या प्रकारचं संगीत करते आहे ते सगळंच म्हणजे अगदी न ऐकण्याजोगं आहे.
0: नाही नाही काही तरुण पिढी चांगली आहे बुद्धिमान आहे शिकलेली आहे आणि ते शिकून चांगले करतायत पण ते चांगलं पुढे येतच येत नाही इतका हा बाहेरचा लोंढा मोठा येतोय.
1: अच्छा
0: म्हणतो म्हणतो त्याला फुगोटा म्हणतो लोंढा म्हटलं म्हणजे फुगोटा येतो.
1: बरोबर
0: तो फुगोटा लोकांना जास्त दिसणार शेवटी तो फुगोटा जेव्हा जाईल तेव्हा जे आहे ते वरती येईल आपोआप आणि ते नेहमीसारखं राहील परत.
1: अच्छा तुमच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये इतकी असंख्य माणसं असंख्य कलाकार तुमच्या आयुष्यात आले तर एखादी आठवण किंवा एखादं किंवा रेडिओतली एखादी आठवण असं काही आठवतंय का सांगण्यासारखं?
0: रेडिओतली आठवणी तर म्हणजे रेडिओची आठवणीचाच कार्यक्रम होईल.
1: होय
0: आठवणी
1: मग एक सांगा मला
0: कारण प्रत्येक वेळा आडला नारायण अशा वेळेला काही भरभरशी काय वाटेल ते यायचं हे मला कधी कधी नारायण पण झालं नाही तिथे माझ्याकडे कोणी हे आडलंय होतं काहीतरी करून टाका काही निकाल लावायचा अशा तऱ्हेची कामं पण पुष्कळ वेळेला करायला लागली आहेत आणि काही वेळेला जिद्दीने स्वीकारलं पण लागलंय की हे आता आता एक अशी एक मजा होती की हिराबाई बडोदेकर या वारल्या वाजल्यानंतर सहसा आपल्याला कायदे होतं की ज्या त्या स्टेशनचा आर्टिस्ट असेल तो स्टेशन नेहमी त्याचं हे करतो म्हणजे ह्याचा प्रोग्राम दुखवड्याचा कार्यक्रम करतात तो त्या पुण्याच्या हातावर पुणे स्टेशन तो कार्यक्रम करत होता. माझ्या कामाच्या वेळी मी सकाळी पुणे स्टेशनला लगेच फोन घ्या ते म्हणलं आम्ही सगळी माणसं तिकडे गेलेली आहेत सगळं सगळ्यांचे ट्रिब्युट्स घेतील आणि उद्या सकाळी 6:15 कार्यक्रम सगळीकडे रिले करतोय आणि तो सगळ्या स्टेशनवर जाईल शांत होतं म्हणजे काम झालं आता काय आपली ड्युटी झाली उद्या सकाळी 6:15 फक्त ड्युटी ऑफिसरला सांगायचं की बा ते रिले येईल तो घ्यायचा तेवढा थंड बसलो होतो. त्याला 1 वाजता स्टेशन यार्डनी बोललं हिराबाई बडोदेकर तुम्हाला माहिती आहे का? हो म्हणतो माहिती आहे मी असे असे सगळे म्हणजे माझी ड्युटी बजे त्यांना सांगितलं नाही पण हिराबाई बडोदेकर ह्या एवढ्या मोठ्या आर्टिस्ट होत्या की त्या नुसत्या पुण्याच्याच नव्हत्या त्या हिंदुस्थानच्या होत्या.
1: अच्छा
0: तर पुण्याच्या आपण का नाही प्रोग्राम करू हे 1 वाजता मला सांगितलं. आता 1 वाजता मला सांगितल्यानंतर तो प्रोग्राम करायचा मला वाटत नाही रेडिओ कुणी धजावला असता कुणीच नाही कारण ज्याची कॉन्टॅक्ट आहे तोच मनुष्य करू शकतो ते कॉन्टॅक्ट असल्यामुळे तर म्हणलं करू शकतो आपण तर म्हणजे आता 10:30 प्रोग्राम झाला पाहिजे हे झालं पाहिजे अशी जबाबदारी टाकल्यानंतर म्हणजे परीक्षा माझी मी खालती आलो भरशी पहिल्यांदा काय केलं असेल तर लायब्ररी आपली बंद होणारी माहिती होतं म्हणजे हिराबाईंचे असल्या 2-4 रेकॉर्ड 2-4 टेप पहिले रेकॉर्ड माझ्या ड्रॉरमध्ये टाकले आणि कशाळेकर होत्या पहिले त्यावेळी त्यांना म्हटलं कशा म्हटलं काय कशाला डोक्यात घेतले म्हटलं करायचं आपण आणि मी भरदे जसराज गिंडे जे जे लोक मोठेतले दर्दी होते त्या सगळ्यांना बरोबर फोन केले की आम्ही माणिकबाई माणिकबाई त्यांच्या घराणेच होत्या की आम्ही अशा अशा करता येतोय.
1: तेव्हा फोनवरून रेकॉर्डिंग करण्याची
0: पद्धत ती पद्धत
1: आपल्याकडे
0: तेव्हा जाणं आणि स्टेशन अड घातली मला एक गाडी आणि एक इंजिन मात्र ताबडतोब पाहिजे ते तुम्ही व्यवस्था करा त्यामुळे ती व्यवस्था झाली आणि हे मी सगळं घेऊन जाऊन सगळ्यांच्या घरी पोहोचू ह्याचं घर इकडे ह्याचं घर तिकडे सगळीकडे जाऊन सगळ्यांचे ट्रिब्युट्स रेकॉर्ड करून आणले आम्ही हे सगळं येऊ करेपर्यंत संध्याकाळी 6:30 झाले होते. 6:30 झाल्यानंतर वरती एक जांभेकर घेऊन जाऊन जांभेकरांनी मधलं बोलायचं काहीतरी
1: लिहून दिलं
0: हा आणि बाकीच्या रेकॉर्ड्स मी लावायचे असं तो डायरेक्ट त्याचा मी करा तिकडे जांभेकर बोला तुम्ही मी लगेच तो टेप त्यात टाकणार हे गेंडे साहेब असं म्हणाले आणि असं करून ते बंदमंदी हिराबाईंची गाणी बंदमंदी हिराबाईंची क्लासिकल जे काय असेल ते सांगत सांगत द्यायचं येईल त्या ह्याच्यातनं असा प्रोग्राम तयारी करून मी तो तिथं लिहून आपल्या ह्याच्यामध्ये लिहून की रात्री 10:30 हे वयचा प्रोग्राम वाजवणे 10:30 प्रोग्राम आहे तो 9 वाजवणे हे लिहून घेऊन मी 9:30 घरी गेलो आणि आरामात घरी जाऊन प्रोग्राम ऐकला.
1: हा एक समाधान पण प्रकारे काम केल्याचं
0: समाधान काम केल्या इतके लोक त्याच्यात मला माहिती हिराबाईंच्या बद्दल कोणी नाही म्हणणार नाही विश्वास होता

0: बोललं कोणी आणि काय हिरा पाहिजे असं म्हणणं शक्यत नव्हतं. त्यामुळे पण नेमकं नशीब एक आहे की सगळे मला घरात भेटले होते, घरात बसले सगळे आणि या म्हणून सांगितले प्रत्येकाने. पण इतके ओळखी ते समजा नाही म्हणजे आणखी 10 लोक माझ्या ओळखीचे होते, मी कुठेतरी जायला फक्त वेळ लागला असता पण ते वेळात काय वाटपलं. आणि अशी अशी अनेक वेळा अशी आली गोष्टी आणि त्यावेळेला मी पुढे
1: मध्ये असे प्रसंग खूप वेळा
0: असे येतात.
1: तरुण संगीतकार जे आहेत किंवा तरुणांना ह्या क्षेत्रात ज्यांना यायचंय संगीताच्या सुगम संगीताच्या त्यांना तुम्ही काही सांगाल?
0: सुगम संगीत म्हणजे संगीत हे एकच आहे पहिलं,
1: बरं,
0: जे आपलं शास्त्र पहिलं तेच. तसंच शाळेमध्ये आपण मॅट्रिक होतो किंवा बारावी होतो आणि नंतर आपली लाईन ठरवतो की मी गेलं इंजिनिअरिंग जाईन. तसं तसं क्लासिकल एक विशिष्ट याच्यापर्यंत शिकल्यानंतर प्रत्येक हा एक विचार आहे की मी ठुमरी गावी का मी ख्याल गावा का मी लाईट म्युझिक म्हणावं. पूर्वीही लाईट म्युझिकला म्हणत असले, आता कळा की लाईट म्युझिक असा मोठा अभ्यास आहे, लोक तिथपर्यंत येऊन पोहोचलेत क्लासिकलवाले सुद्धा. लाईटची व्याख्याच निर्णय झाली, तर लाईट हा एक विचार झालेला आहे. प्रत्येक गोष्ट हा विष्ठुंबी हा एक विचार आहे, टप्पा हा एक विचार आहे, सर सुगम संगीत एक विचार आहे आणि त्या विचाराचा अभ्यास तो करावा लागतो. मग त्याचा अभ्यास आहे, त्याचा निराळा त्याचा रियाज आहे, त्याच्या निराळ्या त्याच्या गोष्टी आहेत, पण मेन बेसिक क्लासिकल आहे. मग ते एक विशिष्ट लेवलपर्यंत शिकल्यानंतर मग त्या गोष्टीचा विशिष्ट अभ्यास केला पाहिजे. तो लाईट म्युझिकची मुलं किती करतात फारशी करत नाही, त्यांना वाटते लाईटली घेतात फार.
1: अच्छा, लाईट म्युझिक लाईटली घेतात.
0: तर लाईट म्युझिकची व्याख्याच मी बदलली माझ्या पुस्तकात. सुगम संगीत हा शब्द जो आहे तो मी संस्कृत सुगम्य केलाय, म्हणजे ऐकायला सोपा, समजायला सोपा, त्याच्यापर्यंत पोहोचायला सोपं, पण ते आपल्याला करायचं असेल, घ्यायचं असेल, त्याच्यात काही करिअर करायचं असेल तर सोपं नाही, फार अवघड आहे.
1: बरोबर,
0: तर अशी तरी व्याख्या करून मी सगळं ते माझा विचार मांडलाय सगळा. म्हणजे व्याख्याच बदलून सुगम्य हे सोपं नाही.
1: आज पंडितजी तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, तर तुमचे आभार तर मानणार नाही कारण तुम्ही आमचे घरचेच आहात, रेडिओचेच आहात. पण अतिशय आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारण्याची एक संधी आम्हाला मिळाली, तर अतिशय आनंद वाटला.
0: मी रेडिओचाच मनुष्य आहे आणि परत इतक्या वर्षांनी कोल्हापूर स्टेशनला काविंदा रेडिओ यायला मिळालं, तिथं पण मध्ये मध्ये रेडिओवाले बोलतात प्रेमाने, तर रेडिओमध्ये यायचा माझा आनंद आहे, रेडिओमध्ये यावं असं वाटतंच नेहमी. आणि इथं परत तू प्रेमाने बोललंस आणि मला चार शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी पण आभार मानत नाही.
2: आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांची आमच्या संग्रही असलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
3: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित केला आपल्यासाठी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण ऐकता आहात. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोतेहो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक अभिनेता शंतनू मुखर्जी अर्थात शान यांचा वाढदिवस. तेव्हा त्यांनी गायलेल्या निवडक गाण्यांचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल चाहता है या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय शंकर एहसान लॉय यांनी आणि शान यांच्याबरोबर आवाज आहे कविता कृष्णमूर्ती यांचा.

लगान या चित्रपटासाठी शान यांच्याबरोबर उदित नारायण, अलका याज्ञिक, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, किशोरी आणि सहकाऱ्यांचा हा आवाज आत्ताच आपण ऐकलात. जावेद अख्तर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.

साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनू। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनू। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडतं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
3: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेतो आहोत आणि आज हिंदी

0: वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेतो आहोत आणि आज हिंदी चित्रपटसृष्टीतील गायक अभिनेता शंतनू मुखर्जी अर्थात शान यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया आणि त्यांनी गायलेली गीतं आपण त्यानिमित्तानं ऐकतो आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कल हो न हो या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत, संगीतबद्ध केलेलं आहे शंकर एहसान लॉय यांनी आणि शान यांच्याबरोबर आवाज आहे अलका याज्ञिक यांचा.

प्रसून जोशी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. फना या चित्रपटासाठी शान यांच्याबरोबर हा आवाज होता कैलाश खेर यांचा. श्रोते हो, शंतनू मुखर्जी अर्थात शान यांचा आज वाढदिवस, त्यामुळे त्यांनी गायलेली काही निवडक गाणी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकतो आहोत. आतापर्यंत आपण दिल चाहता है, लगान, साथिया, जिस्म, कल होना हो आणि फना या चित्रपटातली गाणी ऐकली. श्रोते हो, कार्यक्रमातल्या पुढच्या गीताकडे वळण्याआधी एक आठवण आमच्या आज सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. दुपारी 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम, त्यामध्ये सूत्रनिवेदनासह गाण्याचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. उर्मी विषय आहे रंग प्रेमाचे तरहा प्रेमाच्या. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार आणि पार्श्वगायक शंतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम शाम शानदार. 7:15 वाजता अर्थविशेष आपण ऐकणार आहोत. 7:30 वाजता शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार, यामध्ये कृषी संजीवनी या कार्यक्रमाचं आजचं लेखन केलंय राधिका कालेकर यांनी. 10:00 वाजता जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो, ऐकत रहा आमचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून अर्थात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया समीर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे नदीम श्रवण यांनी. दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी शान यांच्याबरोबर हा आवाज आहे कविता कृष्णमूर्ती यांचा.

सावरिया या चित्रपटातल्या गीतानंतर आता ऐकूया शंतनू मोइत्रा आणि शान यांचा आवाज थ्री इडियट्स या चित्रपटासाठी.

इर्शाद कामिल यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी. जब हुई मेट या चित्रपटासाठी हा आवाज होता उस्ताद सुलतान खान आणि शान यांचा. श्रोते हो, पार्श्वगायक शंतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवाजातली सुंदर गाणी आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये ऐकली. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रमात आता इथेच थांबूया. नमस्कार.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. जाऊया मुंबई केंद्राकडे.
1: दुपारचे 12 वाजतात. प्रसारित करत आहोत महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता.

0: मंडळ
1: प्रसारित करतोय वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया उर्मी रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या, सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह कार्यक्रम उर्मी. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. ती म्हणे नवे काय रोजचेच रडे. ए चल ना मस्त कॅन्डल लाईट डिनर घेऊ. ती म्हणे बरं मुलांना पण सोबत घेऊ. तू लाडात थोडा रोमॅन्टिक. ती मात्र जुनी तशीच अँटिक. त्यानं म्हटलं आज बायको नको ग तुझ्यातली प्रेयसी हवी. तिनं हसत म्हणलं तुम्हाला काय तुमची रोजच नवी फॅन्टसी. तो म्हणाला चालेल ग इतकंही हसलीस तरी. हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली आणि मधाळसं हसत पुन्हा फुलून गेली. त्याला म्हणाली अरे वेड्या हा व्हॅलेंटाईन डे फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो पण तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही डेला लगेच लाजरा होतो. नजरेत नजर मिसळायला कॅन्डल लाईटचं टेबल लागत नाही आणि एकरूप झालेल्या जीवांना व्हॅलेंटाईनचं लेबल लागत नाही. मैत्रिणींनो कशी वाटली ही कविता? ही कविता सांगण्याचा उद्देश की आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी पण आपल्या उर्मीचा विषय आहे प्रेमाचे अनेक रंग आणि प्रेमाच्या तऱ्हा. खरं तर मंगेश पाडगावकर म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं जे तुमचं आणि आमचं कायम सेमच असतं. पण या प्रेमाच्या तऱ्हा मात्र खूप वेगळ्या असतात. प्रेमाला ना जर एकच रंग असता त्याची एकच तऱ्हा असती तर कदाचित जग फार कंटाळवाणं झालं असतं. पण असं नाहीये. प्रेमाचे अनेक रंग अनेक तऱ्हांमुळे अतिशय सुंदर रंगीत जीवन आपलं झालंय. रंग किती या प्रेमाचे मोजू कसे कुणी. कधी मायेचा पदर तर कधी मैत्रीची झालं. कधी हास्याची लकेर कधी अश्रूंची ओळ. पण तरीही प्रेमाच्या प्रत्येक घटनेत दडलंय आपलेपणाचं मूळ. प्रेम हे कधी गुलाबासारखं उमलतं तर कधी मोगऱ्यासारखं दरवळतं. कधी वडाच्या झाडासारखं सावली देतं तर कधी पावसाच्या सरींसारखं मनावर अलवार बरसतं. आणि हे जर प्रेम दोन जीवांचं दोन प्रेमी जीवांचं असेल तर त्या प्रेमाला उपमाच नसते.

प्रेमाची पहिली पायरी, पहिला रंग, पहिली तऱ्हा, जे असतं पहिलं प्रेम आणि आपलं धडधडणारं मन. पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात आलेला पहिला रोमॅन्टिक पाऊस. फरक एवढाच की आपल्याला पावसात छत्री शोधावी लागते आणि पहिल्या प्रेमात आपलं हृदय कुठं लपवायचं हेच कळत नसतं. चेहऱ्यावर निरागसपणा, मनात गोंधळ आणि मोबाईल हातात घेतला की अचानक चेहऱ्यावर आलेलं गूढ हास्य ही आपल्या पहिल्या प्रेमाची लक्षणं. शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एखादी व्यक्ती रोज दिसायला लागली ना की मग आधी आपण म्हणतो काय योगायोग आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली की अरे वा पुन्हा योगायोग. तिसऱ्या दिवशी आपणच तिच्या वेळापत्रकाचा अभ्यास केलेला असतो. ती कधी येते, कुठे बसते, कोणत्या रंगाचा ड्रेस घालते या सगळ्याची

माहिती आपल्याला असते. यामध्ये मात्र फक्त आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत नसतं. पहिल्या प्रेमामध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो आपला आरशाशी असलेल्या नात्याचा. पूर्वी आरशात पाहून आपण फक्त केस ठीक आहेत का ते बघायचो. आता मात्र 5 मिनिटं केस, 10 मिनिटं चेहरा आणि शेवटी स्वतःलाच प्रश्न, मी ठीक दिसतोय ना किंवा मी छान दिसतेय ना. तो आरसा सुद्धा मनात म्हणत असतो, हो बाबा कालही तू असाच दिसत होतास आणि आजही तू छान दिसतोयस. पहिल्या प्रेमाचा खरा साक्षीदार म्हणजे आपला मोबाईल. मेसेज आला की हृदयाची धडधड वाढते, पण मेसेज काय, नोट्स पाठव ना, असा निघाला की रोमॅन्टिक स्वप्नांचा फुगा अगदी क्षणात फुटतो. आपण मात्र नोट्स पाठवताना मनात विचार करतो, यामुळे तरी संभाषण पुढे जाईल का, आणि समोरून फक्त उत्तर येतं थँक्यू. बस दोनच शब्दात प्रेमकथेचा पहिला अध्याय संपतो. यामध्ये मित्रमंडळींची भूमिका मात्र फार महत्वाची. आपण त्या व्यक्तीचं नाव न सांगता, अरे एक व्यक्ती आहे असं म्हणलं की लगेच मित्र म्हणतो, मला नाव सांग. आपण काही नाही रे, मग मित्र म्हणतो, तिचं नाव सांगितलं नाहीस तर मी उद्या सगळ्यांसमोर विचारेन हा. आणि मग या गुपिताचं रूपांतर ब्रेकिंग न्यूज मध्ये होतं. कधी कधी हे प्रेम इतकं निरागस असतं की त्या व्यक्तीनं फक्त हाय म्हटलं तरी दिवसभर चेहऱ्यावर आपलं हास्य असतं. आई विचारते, काय झालं आज एवढा खुश? आपण अगदी लगेच उत्तर देतो, काही नाही ग. पण आईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सांगत असतं, मला सगळं माहिती आहे. असं हे पहिलं प्रेम. हे पहिलं प्रेम कधी सफल होतं तर कधी फक्त आठवण बनून राहतं, पण त्याची गंमत मात्र कायम राहते. कारण पहिलं प्रेम हे आपल्याला प्रेमापेक्षाही जास्त काही शिकवतं. लाजणं, वाट पाहणं, कल्पना करणं, मित्रांकडनं चिडवून घेणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड पहिल्यांदाच ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्रेमात तर होतात. आणि म्हणूनच पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यातलं असं सुंदर प्रकरण ज्यामध्ये कधी हसू येतं, कधी लाज वाटते, कधी मन उगाचच आकाशात उडतं, पण वर्षांवर्षांनी मागे पाहिलं की आपण मग स्वतःच स्वतःला म्हणतो, किती छान दिवस होते ते. नंबर सेव्ह नव्हता तरी मनात नंबर 1 होती. मेसेज फक्त 2 शब्दांचा पण त्यावर चर्चा मात्र अगदी 2 तासांची होती. असं हे पहिलं प्रेम.

आपलं प्रेम कधी कधी मनातच राहतं आणि मग त्याचं बनतं एकतर्फी प्रेम, अगदी आपल्या आतल्या मनातलं प्रेम करणारा तो एकटा आणि कल्पना करणारं मात्र त्याचं मन, आणि समोरच्या व्यक्तीला मात्र कदाचित याची पुसटशी देखील कल्पना नसते, पण आपल्या मनात मात्र पूर्णपणे प्रेमकथा तयार झालेली असते. पहिली भेट, पहिला संवाद, गैरसमज, रुसवा, मंधरणी आणि अगदी शेवटी लग्नापर्यंत सुद्धा एकतर्फी प्रेमाची सुरुवात फार निरागस असते. समोरची व्यक्ती एकदा हसली की मन लगेच निष्कर्ष काढतं काहीतरी आहे. ती पुन्हा दिसली, हसली तर मन म्हणतं नक्कीच काहीतरी आहे. आणि तिसऱ्या दिवशी ती दुसऱ्यालाच हसली की मन म्हणतं अरे ही तर सगळ्यांनाच हसतीये. पण तरीही आशा मात्र संपत नाही. या एकतर्फी प्रेमाचं हे वैशिष्ट्य म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावत असतो. तिनं दोनदा मागे वळून पाहिलं म्हणजे नक्कीच माझ्याकडे पाहिलं, आणि नंतर कळतं की मागे तिची मैत्रीण उभी होती. तिनं हात हलवला, मला बाय केलं, नंतर कळलं की ती रिक्षावाल्याला हात करत होती. कधी कधी या प्रेमात मन स्वतःशी संवाद साधतं. ती मला आवडते. अरे पण तिला तू आवडतोस का? माहीत नाही. मग मग काय, प्रेम आहे ना. यालाच म्हणतात हृदयाचा स्वतःशी चाललेला एकतर्फी संवाद, आणि हीच आहे प्रेमातली आणखी एक तऱ्हा, एकतर्फी प्रेम.

आणि समजा या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं, त्याला तिच्या भावना आणि तिला त्याच्या भावना कळल्या की सुरू होतो प्रेमाचा खरा प्रवास आणि मग सुरू होतं मेसेजचं प्रेम. आपल्या डिजिटल युगामध्ये प्रेमाला पत्रांची गरज अजिबात नाही हो, भेटीची गरज नाही, एक मोबाईल, इंटरनेट आणि समोरच्याचा नंबर एवढंच पुरेसं. पूर्वी प्रेमपत्र लिहिण्यासाठी कागद, पेन आणि धाडस असावं लागायचं. आता प्रेमाची सुरुवात हायपासून होऊन कधी कधी ती अगदी सीन इथपर्यंत जाते. हे मेसेजचं प्रेम ना फार गमतीशीर. समोरची व्यक्ती ऑनलाईन दिसली की हृदयात फुलपाखर उडतात, पण आपण मेसेज पाठवला आणि समोरून उत्तर आलं नाही की मनामध्ये लगेच चौकशी समिती बसते. ऑनलाईन आहे, माझा मेसेज पाहिला असेल का? कदाचित टायपिंग करत असेल. अरे अरे अरे अरे, ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन. मन म्हणतं ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाहीये, किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी. आणि मग मेसेजमध्ये सर्वात रोमॅन्टिक शब्द येतो टायपिंग. तो ब्लिंक होत राहतो शब्द. समोर टायपिंग दिसलं की आपण स्क्रीनकडे डोळे लावून बसतो, मनात हजारो विचार. काय लिहित असेल? काही खास असेल का? माझ्यासाठी काही असेल का? आणि काही सेकंदांनी मेसेज येतो ओके. बस एवढ्या मोठ्या मानसिक तयारीनंतर प्रेमकथेचा हा फुगा एका शब्दानं फुटून जातो. कधी कधी ना आपण मोठा मेसेज लिहितो, भावना, काळजी, आठवणी, 4 इमोजी, 2 प्रश्न, आणि या सगळ्याला समोरून उत्तर येतं आता हा म्हणजे नेमकं काय नक्की? यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे ऐकतीये, म्हणजे बोलायचं नाही का? की फक्त म्हणजे आता मला काय उत्तर द्यायचं ते मलाही माहीत नाही. ब्लँक होऊन जातात दोघंही. या मेसेजच्या प्रेमामध्ये मात्र इमोजींची भूमिका फार मोठी असते. हा, ठीक आहे नंतर स्माइली घालणं किंवा ठीक आहे नंतर हार्ट घालणं, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. हाय करून स्माइली इमोजी घातला की मन आनंदी, नुसतं हाय आलं की मन सावध, आणि फक्त के असं आलं की मन म्हणतं काहीतरी बिनसलंय. असं असतं हे मेसेजचं प्रेम. पण खरं तर हे मेसेजचं प्रेमही खूप गोड असतं. एखादा साधा जेवलास का, घरी पोचलास का, काळजी घे, हा मेसेज दिवसभराचा थकवा हलका करतो. कारण मेसेज छोटा असला तरी त्यातली काळजी फार मोठी असते. हो की नाही?

0: प्रेमाचा रंग किंवा प्रेमाची तऱ्हा आणखी एक वेगळी असते, ती म्हणजे अबोल असं प्रेम. ती म्हणते, तू दिलेला गजरा ओंझळीत माझ्या, तू दिलेला गजरा ओंझळीत माझ्या, त्यात काही फुले आणि काही कळ्या ताज्या, फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण, फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण, आणि लाजऱ्या कळ्यांमध्ये बोलते आपुले सगळे मुके क्षण. कळ्या फुलांचा हा गजरा आपला, जणू व्यक्त अव्यक्तांचा प्रवास निरंतर, अबोल भावनांची बोलकी कहाणी, ज्यामध्ये तुझं स्मरण निरंतर. असं हे अतिशय अबोल गूढ पण तितकंच गोड प्रेम. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा, कधी कधी प्रेम ना ते असतं विरुद्धार्थी, म्हणजे एकाला एक आवडत असतं आणि दुसऱ्याला दुसरं आवडत असतं. हा पण प्रेमाचा आणखी एक रंग. तो म्हणतो, तुला लागतो चहा आणि मला लागते कॉफी, तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी, तुला वाजते थंडी मला होतं गरम, तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम, तुझं माझं जमणार तरी कसं, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे, मी मात्र झोपतो 12 नंतर आणि रविवारी नसतं क्रिकेट शिवाय गत्यंतर, अगं तुझं माझं जमणार तरी कसं, फिरायला आवडतं आवडतं तुला शॉपिंग, फिरायला आवडतं आवडतं तुला शॉपिंग, कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, कळत नाही रंग राखाडी आहे का काळा, तुझं माझं जमणार तरी कसं. घालतो मी शर्ट इस्त्री न करता, घालतो मी शर्ट इस्त्री न करता, जाऊन येतो एकटाच इतरांचं न ठरवता, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, बाहेर निघताना नखरे 1760, सांग बाई तुझं माझं जमणार तरी कसं. मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा, मला नसतात लक्षात वाढदिवसांच्या तारखा, जातो बाजारात पण काम विसरतो सारखा, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, बारीक तुझी नजर डोळे आहेत का दुर्बीण, सांग बाई कसं जमणार तुझं माझं. पण एक सांगू तुला, पण एक सांगू तुला, हे सगळं असूनही आहे तसं जमवूया का आपण, ऊन आणि सावली राहतात जसं, तुझं आणि माझं जमेल का ग तसं.
1: शब्द शब्द जुळून वाचते तुझा मन, शब्द शब्द जुळून वाचते तुझा

या सगळ्यांमधून पुढे जाऊन तिचं त्याच्यावर, त्याचं तिच्यावर प्रेम जडतं आणि मग घरात लग्न कार्याची बोलणी सुरू होतात. आणि तेव्हा असतं ते लग्न आधीचं प्रेम, प्रेमाची आणखी एक वेगळी तऱ्हा. हे लग्नाधीचं प्रेम म्हणजे आयुष्यातला असा गोड टप्पा ज्यामध्ये लग्न अजून ठरलेलं नसतं, पण मनाने मात्र संसाराचा आराखडा तयार केलेला असतो. घर कुठे घ्यायचं, सुट्टीला कुठे जायचं, चहा कोण करणार, भांडण झालं तर कोण आधी सॉरी म्हणणार, या सगळ्याचा विचार झालेला असतो. पण घरच्यांना मात्र या बैठकीची अजून काही कल्पना नसते. सुरुवातीला अगदी साधं असतं, हं, तुझं नाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, अशा प्रश्नांनी सुरुवात होते. काही दिवसांनी प्रश्न बदलतात, जेवलास का, कुठे आहेस, अरे घरी पोचलास का. आणखी काही दिवसांनी चौकशी विभाग सुरू होतो, ऑनलाईन होतास, मग माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिलास. या प्रेमामध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईट यांना विशेष महत्व असतं. सकाळी मेसेज आला नाही तर दिवसाची सुरुवातच संशयाने होते. रात्री गुड नाईट उशिरा आलं तर मनात लगेच विचार सुरू होतो, आज काय झालं असेल. समोरच्याने फक्त कामात व्यक्त असल्याचं सांगितलं तरी मनाने आधी 3 कारणं, 4 गैरसमज आणि 5 निष्कर्ष तयार केलेले असतात. लग्न आधी प्रेम करणाऱ्यांचा एक आवडता विषय म्हणजे लग्न झाल्यावर, म्हणजे लग्न झाल्यावर आपण रोज फिरायला जाऊ, हो, रविवारी बाहेर जेवायला जाऊ, हो, आणि सकाळी चहा तू करशील, ते मात्र आपण नंतर ठरवू. आणि इथेच रोमॅन्टिक संभाषणाला व्यवहाराची किनार लागते. ह्या प्रेमामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचीही मोठी मोहीम सुरू असते. तुला कोणता रंग आवडतो, तुला कोणतं गाणं आवडतं, तुला चहा की कॉफी, हे प्रश्न अगदी प्रेमळपणे विचारले जातात. पण लग्नाची चर्चा पुढे गेल्यानंतर प्रश्न बदलतात, बँकेत सेव्हिंग किती, घर कुठे आहे, नोकरीची काय वेळ, आई वडिलांसमोर राहणार का वेगळा राहणार. आणि ही प्रेमकथा हळूहळू आर्थिक सर्वेक्षणात बदलते. हे लग्नाधीचं प्रेम म्हणजे थोडी स्वप्न, थोडी धडधड, थोडे गैरसमज, भरपूर सारे फोन, आणि त्याहून जास्त आपण खरंच एकत्र आयुष्य जगू शकू का, आणि याबरोबरच एक गोड भीतीही असते. असं असतं हे लग्नाआधीचं प्रेम.

आता सुरू होतं लग्नानंतरचं प्रेम. लग्नानंतरचं प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, कविता, तू माझ्यासाठी किती खास, मी तुझ्यासाठी कसा, अशा वाक्यांनी भरलेलं असतंच. पण लग्नानंतरच्या प्रेमामध्ये अजूनही काही गोष्टी येतात, ते म्हणजे चहा ठेवलास का, भाजी आणलीस का, चार्जर कुठे आहे, आज डब्बा काय द्यायचा, हे नवीन प्रश्न दार ठोठवायला लागतात. प्रेम संपत नाही, पण त्याचा फॉर्मॅट मात्र बदलतो. प्रेमाची तऱ्हा वेगळी होते. लग्नाआधी तो म्हणायचा तुझ्यासाठी चंद्र सुद्धा आणेन. लग्नानंतर ती म्हणते अहो जरा बाजारातून कोथिंबीर आणाल का. तो म्हणतो आत्ता. ती शांतपणे म्हणते हो, चंद्र नको, कोथिंबीर पुरेशी आहे. कधी कधी ना लग्नानंतरच्या या प्रेमाची परीक्षा छोट्याशा भांडणात होते, आणि मग प्रेमामध्ये मतभेद झाले की दोघंही आपापल्या बाजूने अगदी ठाम असतात. काही वेळा घरात शांतता पसरते, मग कोण आधी बोलणार याची चर्चा सुरू होते. 10 मिनिटं शांतता, मग 20 मिनिटं शांतता, शेवटी कोणीतरी विचारतच चहा करू, आणि लगेच उत्तर येतं हो हो कर ना. झालं, युद्धबंदी लागू. खरं तर लग्नानंतरचं हे प्रेम फार सुंदर असतं, त्यामध्ये दिखावा कमी आणि काळजी जास्त असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य रोज ऐकायला मिळेलच असं नाही, पण ताप आला तर कपाळावर हात ठेवणारा जोडीदार, बाहेर जाताना लवकर ये म्हणणारी व्यक्ती, आवडता पदार्थ ताटात वाढणं, थकलेल्या दिवसानंतर 2 गोड शब्द बोलणं, हीच तर प्रेमाची खरी रूपं असतात. म्हणूनच लग्न

लग्नानंतर प्रेम कमी होत नाही, उलट ते कवितेतून रोजच्या जगण्यात उतरतं. आधी प्रेम डोळ्यात दिसतं, नंतर ते चहाच्या कपात, डब्याच्या घासात, काळजीच्या प्रश्नात आणि कधी कधी छोट्याशा भांडणानंतरच्या चल जेवायला बस यामध्ये देखील दिसतं. कारण संसारात प्रेम म्हणजे रोजच आय लव्ह यू म्हणणं नाही, तर रोजच्या गडबडीतही तू आहेस ना ही जाणीव जपणं होय. असं हे लग्नानंतरचं प्रेम.

लग्नाला काही वर्ष होतात, संसार मुरायला लागतो आणि यानंतर या नात्याची गोडी आणखीनच अवेट होते. प्रेमाची यातली आणखी एक वेगळा रंग, एक वेगळी तऱ्हा यामध्ये असते, एक वेगळीच गोडी आणि वेगळीच ओढ. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. आता अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली ना. प्रेम नवनव होतं तेव्हा सगळं ठीक होतं हो. तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही भारी भारी उत्तरं तयार असायची. पण मग लग्न झालं, संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली आणि काल परवा अचानक ही गुगली पडली. त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती, हातात लाटणं, समोर तापलेला तवा. त्यानं संभाव्य धोका ओळखला. सांगण्यासारखं प्रचंड आहे, संध्याकाळी सावकाशीनं सांगतो, असं म्हणून तो कामावर सटकला. तो घरातून बाहेर पडला खरा, पण घर काही डोक्यातून बाहेर पडत नव्हतं. अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात

गेली. कठीण असतो हो हे नात्याचं गणित. एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांमधून सोडवणं अगदी कठीण. तो विचार करत होता, काय सांगावं, मी राजा तू माझी राणी वगैरे वगैरे म्हणावं का? नको नको, फार फिल्मी वाटतं ते. तू खूप छान आहेस असं म्हणावं का? नको नको, तिला ते फारच रुक्ष वाटू शकतं. समजूतदार सहनशील असं म्हणावं का? नको तर ती नक्कीच म्हणेल ना ह्याच्यावर की राजकारणासारखी उत्तरं देऊ नकोस. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं या दोन्हीसाठी ना क्लासेस असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्यांची, त्याच्या मनात असले भलते सलते विचार येत होते. सूर्य मावळला, घरी जायची वेळ झाली. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्यांची भुवाई वर जाणार याची त्याला खात्री होती. घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. त्यानं बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही, त्याच्या मुलानं दार उघडलं आणि पुढच्या क्षणीच कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला. मुलगा जवळजवळ उडी मारतच म्हणाला, बाबा भजी केली आता आईनं, पटकन हातपाय धुवून या. तो मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला. बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली. त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. तिनं तोंडभर हसून विचारलं, काही सुचतंय का? त्यानं नकारार्थी मान हलवली. तशी तिनं पटकन टाळी वाजवली आणि आनंदाने म्हणाली, अहो मलाही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला, अरे? आणि ती बोलतच होती, अहो काही दिवसापूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? 7-8 दिवस मी विचार केला पण मला काही सांगताच येईना. आणि मग मात्र मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं वाटलं आणि खूप अपराधी वाटायला लागलं. काय करावं काही कळेना. मला स्वतःविषयी शंका होती पण 12 वर्षानंतर देखील तुझं प्रेम कणभरही आटलेलं नाही याची मात्र खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला. वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर मात्र आपण फॉल्टमध्ये आहोत. पण नाही, तुलाही उत्तर देता आलं नाही म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटून घेणं हे सुरू झालंय. आता शब्द सापडत नाहीत आणि त्यांची गरजही नाही, कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपलीय. असं म्हणून तिनं एक कांदाभजी त्याला भरवली. शपथ सांगतो, त्याच्या 12 वर्षाच्या संसारामधला सगळ्यात खमंगपणा त्या भजीमध्ये उतरला होता. अशी ही प्रेमाची आणखी एक तरा, मुरलेल्या गोड लोणच्यासारखी.

त्यांचं प्रेम हळूहळू वाढत जातं. आता वय पण वाढलेलं असतं आणि वय वाढलं की असलेलं प्रेम ते असतं रोमांसपासून अगदी रिमाइंडरपर्यंत. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. वय वाढलं की प्रेमाची भाषा बदलते. तरुणपणी प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, लाँग ड्राईव्ह, रात्री उशिरापर्यंत गप्पा. आणि वय वाढल्यावरचं प्रेम म्हणजे औषध घेतलंस का, चहा करू का, जरा आराम कर, जीना हाळू उतर रे बाबा. हे वय वाढल्यावर तारे नको असतात, चष्मा कुठे आहे तेवढा शोधून दे रे बाबा. बस प्रेमाची पातळी तीच, पण चष्म्याची गरज वाढलेली. पूर्वी दोघं फिरायला बाहेर पडायचे तेव्हा प्रश्न असायचा कुठे जाऊया, आता प्रश्न असतो किती दूर जायचं, थोडं लांब जाऊया का, नको. रोमांसचा हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी भाजीच्या पिशवीत येऊन संपतो. वय वाढलं की प्रेमात काळजीचा भाग वाढतो. चहा झाला की गोळी घ्यायची आठवण केली जाते. आता गुड मॉर्निंगपेक्षा तब्येत कशी आहे हा मेसेज जास्त महत्वाचा असतो. कुठे फिरायला जायचं यापेक्षा घरी लवकर या हा शब्द मोलाचा ठरतो. पूर्वी वाढदिवसाला महागडी वस्तू भेट दिली जायची. आता नवरा बायकोला विचारतो काय घेऊ तुला, ती म्हणते काही नको, फक्त मुलाबाळांसमोर आपण आजचा दिवस छान साजरा करूया. कधी कधी दोघं सोफ्यावर बसलेले असतात, टीव्ही सुरू असतो, पण कुणालाच कार्यक्रम नीट दिसत नाही. एकाला झोप येते, दुसऱ्याला चष्मा सापडत नाही, तरी दोघं एकत्र बसलेले असतात. शब्द नसतात पण सहवास असतो. अगदी हेच वय वाढल्याचं प्रेमाचं खरं सौंदर्य आणि खरं लक्षण. केसात आलेली रुपेरी किनार तरी प्रेमाचा रंग बहारदार. गुलाब नसेल हातात आता, पण हाताचा स्पर्श असतो प्रेमाचा आधार. खरंच वय वाढलं की प्रेम अधिक शांत, समंजस आणि आपुलकीचं होतं. डोळ्यातला रोमांस काळजीत बदलतो, नजरेमधलं प्रेम अधिक गहिरं होतं. आणि हातात हात घालून चालायचो आता एकमेकांना आधार देत चालतो. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, कदाचित हेच प्रेम, ह्याच प्रेमाचं रूप हे सगळ्यात सुंदर असतं. हा प्रेमाचा रंग ही प्रेमाची तऱ्हा सगळ्यात गोड असते.

मैत्रिणींनो, असं हे प्रेम, प्रेमाचे हे अनेक रंग आणि या प्रेमाच्या अत्यंत गोड, निरागस, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि हे प्रेम आहे म्हणूनच आपण आहोत आणि म्हणूनच ही दुनिया चालली. तर असंच हे प्रेम सतत वृद्धिंगत होवो हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम उर्मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की सांगा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सुन रहे थे विविध भारती से कार्यक्रम यादों की महफिल.

0: वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगांसाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी मानकं एप्रिल 2027 पासून आत्ताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. भारताबरोबर व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या संधी कतारमधल्या व्यावसायिकांनी प्राधान्यानं स्वीकाराव्यात आणि आर्थिक संबंध दृढ करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दोहा इथं झालेल्या कतारी व्यावसायिक असोसिएशनच्या गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. भारताच्या विक्रमी आर्थिक वाढीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच 2025-26 मध्ये भारतात 94 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री अहमद बिन महम्मद अल सईद यांचीही त्यांनी भेट घेतली. पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, औषध व्यवसाय, रसायन, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पणभाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या

0: बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, सीपीआय, सीपीआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. भारतात उद्योगाचा आणि कसबी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपर्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनीपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. भारतानं आतापर्यंत 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:00 हा सामना सुरू होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उन्होंने पर्दे पर उतारा वो मील का पत्थर है. अभिमान पति पत्नी के बीच अहंकार, ईर्ष्या और संगीत के प्रति प्रेम के टकराव को बेहद संजीदगी और बिना किसी मेलोड्रामा के दिखाया गया है. एक साथी ने लिखा है कि ऋषिदा ने अपने 4 दशकों के करियर में 42 फिल्में डायरेक्ट की और उन्हें भारत के मिडिल सिनेमा का पायनियर माना जाता है. उनकी फिल्में मिडिल क्लास के माहौल को दिखाती थीं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. एसआयआर मधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2027 होणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे. याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्यमंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी

0: केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबत नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल. त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्होकल फॉर लोकल हा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार यादा हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज एनडीए आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या कथित अनियमिततेविरोधात येत्या 2 तारखेपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळीवर लोकशाही वाचवा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तसंच 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघेल असा इशाराही खरगे यांनी दिला. यासंदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकांमधून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुजरात पोलिसांचं दहशतवादी विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या

जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायांबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज सुवर्णपदकांची लयलूट केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनी या जोडीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीने मोडला. तीरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घंगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्यपदकांसह एकूण 58 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 7वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कांदा खरेदीत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली आहे. या समितीत प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेले सदस्य तसंच सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सध्या 2026-27 हंगामासाठी कांदा खरेदी सुरू आहे. त्यात अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे ही समिती नेमल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. अँटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामीनाला आव्हान देण्यात आलं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानानजीक स्फोटकांनी भरलेली मोटार गाडी ठेवण्यात आली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. एसआरमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी मानकांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच सीएएफई मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामीनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी। सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरामध्ये आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अनेक गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडलीय। काही गायकांचा आवाज त्यांच्या दमदार शैलीसाठी ओळखला जातो, काहींचा आवाज भावपूर्ण गायकीसाठी, तर काही गायक आपल्या आवाजातील गोडवा, सहजता आणि बहुरंगीपणामुळे वेगळे ठरतात। या तिसऱ्या प्रकारात येणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे शान। आपल्या मधुर, स्वच्छ, तरुणाईने भरलेल्या आणि भावस्पर्शी आवाजामुळे शान यांनी हिंदी चित्रपट संगीतात तसेच भारतीय लोकप्रिय संगीत विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले। प्रेमगीतांपासून रोमॅंटिक गाण्यांपर्यंत, आनंदी आणि उत्साही गीतांपासून भावनिक रचनांपर्यंत आणि चित्रपट संगीतापासून स्वतंत्र संगीतापर्यंत त्यांनी विविध प्रकारच्या गाण्यांना आपला आवाज दिला। त्यांच्या गायकीत सहजता आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम जाणवतो। आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त त्यांच्या म्युझिकल जर्नीची सफर करूया श्याम शानदार या आपल्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांच्या एका गीताने।

त्यांचे वडील मानस मुखर्जी हे संगीतकार होते आणि त्यांच्या कुटुंबात संगीताची परंपरा होती, त्यामुळे संगीत हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणे स्वाभाविक होते. लहान वयातच त्यांनी संगीताच्या वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या कुटुंबातील संगीत प्रेमामुळे त्यांना स्वर, ताल आणि संगीताची अभिव्यक्ती यांचा परिचय बालपणापासून झाला. त्यांच्या बहीण सागरिका मुखर्जी यांचाही संगीत क्षेत्राशी संबंध राहिला आहे. अशा वातावरणात वाढल्यामुळे शान यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या भविष्यातील संगीत प्रवासावर कुटुंबाचा मोठा प्रभाव पडला. शान यांच्या बालपणीच्या काळात भारतीय चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणावर बदल होत होते. पारंपरिक संगीत शैलीसोबत पाश्चात्य संगीताचे प्रभाव वाढत होते आणि नवीन प्रकारच्या ध्वनींचा प्रयोग केला जात होता. शान यांनी या बदलत्या संगीत विश्वाचा अनुभव घेतला. सुरुवातीला त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. जाहिरातींच्या छोट्या रचनांमध्ये आवाजातील स्पष्टता, योग्य उच्चार, वेळेचे भान आणि आकर्षक सादरीकरण आवश्यक असते. या अनुभवामुळे त्यांच्या व्यावसायिक गायकीला एक भक्कम पाया मिळाला. पुढे चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. शान यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी आशा भोसले यांच्या सोबत केलेले काम. त्यांच्यासारख्या दिग्गज गायकीसोबत काम करण्याची संधी शान यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. यामुळे त्यांना मोठ्या संगीत विश्वात स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक संगीतकार आणि गायक गायिकांसोबत काम केले. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट तरुणपणा असल्यामुळे रोमॅन्टिक आणि हलकी फुलकी गाणी त्यांच्या आवाजाला विशेष अनुरूप ठरली. मित्रांनो, शान यांच्या लोकप्रियतेचा मोठा भाग त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांशी जोडलेला आहे. प्रेम, मैत्री, तरुणाई, आनंद आणि स्वप्नाळूपणा या भावनांना त्यांच्या आवाजाने विशेष अभिव्यक्ती दिली. त्यांच्या आवाजात आक्रमकता किंवा अतिनाट्यमयता कमी असून त्याऐवजी मृदुता आणि सहज भावनिकता अधिक जाणवते. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना श्रोत्यांना ती सहजपणे आपल्या अनुभवांशी जोडता येतात. त्यांच्या गायकीत भावना व्यक्त करण्यासाठी अनावश्यक ताकद वापरली जात नाही. उलट आवाजातील सूक्ष्म चढ उतार आणि उच्चारांमधील नाजूकपणा यामुळे गीतातील भावना अधिक प्रभावी होतात.

मित्रांनो, शान यांचे संपूर्ण नाव शांतनू मुखर्जी असे आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मुंबई येथे झाला. संगीताशी त्यांचे नाते लहानपणापासूनच निर्माण झाले.

मित्रांनो, शान यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांमध्ये तन्हा दिल या अल्बमचे विशेष महत्व आहे. तन्हा दिल हे स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रातील लोकप्रिय गाणे ठरले. या गाण्याने शान यांना केवळ पार्श्वगायक म्हणून नाही तर स्वतंत्र संगीत विश्वातील कलाकार म्हणूनही मोठी ओळख मिळवून दिली. त्या काळात म्युझिक अल्बम्स आणि पॉप संगीताला भारतात मोठी लोकप्रियता मिळाली होती. शान यांनी या प्रवाहाचा प्रभावीपणे उपयोग केला. शान यांच्या आवाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोडवा. त्यांच्या आवाजात एक मऊ आणि प्रसन्न गुण आहे. विशेषतः प्रेम गीतांमध्ये हा गुण अधिक ठळकपणे जाणवतो. गाण्याचे शब्द साधे असले तरी त्यांच्या सादरीकरणामुळे त्यांना भावनिक खोली मिळू शकते.

शान यांचा आवाज तरुण पात्रांसाठी विशेष अनुरूप वाटतो, त्यामुळे हिंदी चित्रपटांमधील तरुण नायकांसाठी त्यांनी अनेकदा पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजामुळे पात्राला निरागसता, प्रेमळपणा, उत्साह किंवा स्वप्नाळूपणा यासारख्या भावना मिळतात. शान यांनी हिंदी बरोबरच इतर भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. भारतीय संगीत विश्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध भाषांमध्ये संगीत निर्माण होते आणि एकाच कलाकाराला अनेक भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळते. शान यांनी या विविधतेचा स्वीकार केला. वेगवेगळ्या भाषांमध्ये गाताना त्या भाषेचा उच्चार, लय आणि भावना शैली समजून घेणे आवश्यक असते. या क्षमतेमुळे त्यांचं संगीत प्रवास केवळ एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी भारतीय संगीताची विविधता अनुभवली आणि आपल्या आवाजाद्वारे विविध भाषिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शान यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध संगीतकारांसोबत त्यांनी केलेले काम. हिंदी चित्रपट संगीतात संगीतकाराच्या शैलीनुसार गायकाला आपली गायकी बदलावी लागते. काही संगीतकारांना शास्त्रीय आधार असलेली गायकी अपेक्षित असते, तर काही जण आधुनिक, पाश्चात्य किंवा इलेक्ट्रॉनिक ध्वनींचा वापर करतात. शान यांनी या विविध शैलींमध्ये स्वतःला जुळवून घेतले. त्यांच्या आवाजातील लवचिकतेमुळे ते वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये सहजपणे काम करू शकले. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत विविधता निर्माण झाली. मित्रांनो, जब से तेरे नैना हे शान यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यातील रोमॅन्टिक भाव, शब्दांची मांडणी आणि संगीताची रचना यांना त्यांच्या आवाजाने सुंदर साथ दिली. गाण्यातील नायकाच्या प्रेमभावनेचे सादरीकरण करताना शान यांनी आवाजातील मृदुता कायम ठेवली. त्याचप्रमाणे बहती हवासा थावू सारख्या गाण्यात त्यांच्या आवाजातील आठवणींचा आणि भावनिकतेचा वेगळा पैलू जाणवतो. अशा गाण्यांमुळे शान यांची ओळख केवळ एक रोमॅन्टिक गायक म्हणून न राहता भावनिक अभिव्यक्ती करणारा गायक अशीही निर्माण झाली.

मैं ऐसा क्यों हूँ हे गाणे ही त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांपैकी एक आहे. शान यांनी हे गाणं गाताना आवाजात हलकी फुलकी उत्सुकता आणि आत्मपरीक्षणाची छटा आणली. शान यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उच्चारांची स्पष्टता. कोणत्याही गायकासाठी शब्द स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते. गाण्याच्या चालीसोबत शब्दांचे भावनिक महत्व टिकवून ठेवण्याची क्षमता शान यांच्या गायकीत दिसते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये संगीत आणि शब्द यांचा संतुलित अनुभव मिळतो. त्यांच्या गायकीत शब्दांना केवळ सुरांच्या चौकटीत बसवण्याऐवजी त्यांचा अर्थ आणि भावना पोहोचवण्याचा प्रयत्न जाणवतो. शान यांच्या कारकिर्दीमध्ये पुरस्कार आणि सन्मानांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या गायकीला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. जब से तेरे नैना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या पार्श्वगायनातील योगदानाची दखल घेणारा ठरला. पुरस्कार हे कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीचे अंतिम मोजमाप नसले तरी ते त्या विशिष्ट काळातील कामाची आणि लोकप्रियतेची सार्वजनिक दखल दर्शवतात. शान यांच्या बाबतीतही पुरस्कारांनी त्यांच्या संगीत प्रवासातील महत्वाच्या टप्प्यांना अधोरेखित केले. मित्रांनो, शान यांनी केवळ पार्श्वगायक म्हणून काम केले नाही तर दूरदर्शनवरील संगीतविषयक कार्यक्रमांमध्येही सहभाग

घेतला. अशा कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांशी अधिक थेटपणे जोडले गेले. गायक म्हणून स्टुडिओमध्ये गाणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवर सादरीकरण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. थेट सादरीकरणासाठी आवाजावर नियंत्रण, प्रेक्षकांशी संवाद, मंचावरील आत्मविश्वास आणि परिस्थितीनुसार गाण्याची शैली बदलण्याची क्षमता आवश्यक असते. शान यांनी या क्षेत्रातही आपली उपस्थिती निर्माण केली. शान यांचे व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या आवाजामुळेच लोकप्रिय झाले नाही, तर त्यांच्या साधेपणामुळे आणि सादरीकरणातील सहजतेमुळेही ते श्रोत्यांना जवळचे वाटतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नाते केवळ संगीतावर आधारित नसते. कलाकाराची मंचावरील उपस्थिती, संवाद शैली आणि व्यक्तिमत्व यांचाही त्यावर परिणाम होतो. शान यांच्या सार्वजनिक सादरीकरणात उत्साह आणि आपुलकी दिसून येते, त्यामुळे त्यांना ऐकणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांमध्ये एक सहज आणि मैत्रीपूर्ण अनुभव मिळतो. भारतीय चित्रपट संगीतामध्ये गायकाच्या आवाजाला अनेकदा एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वाशी जोडले जाते. एखाद्या नायकासाठी विशिष्ट गायकाचा आवाज वारंवार वापरला गेला की त्या आवाजाची त्या अभिनेत्याशी एक प्रकारची ओळख निर्माण होते. शान यांच्या बाबतीतही त्यांच्या तरुण आणि मृदू आवाजामुळे अनेक तरुण नायकांच्या व्यक्तिरेखांना योग्य भावनिक स्वरूप मिळाले. त्यांच्या आवाजात अतिशय प्रौढ किंवा गंभीर छटा नसल्यामुळे तरुणाईशी संबंधित गाणी त्यांच्याकडे सहजपणे येत राहिली. शान यांची गायकी समजून घेताना भारतीय संगीताच्या बदलत्या स्वरूपाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कॅसेट्स, म्युझिक अल्बम्स आणि दूरदर्शनवरील संगीत कार्यक्रम यांना महत्व होते. त्यानंतर सीडी, डिजिटल संगीत, इंटरनेट आणि आजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पर्यंत संगीत ऐकण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कलाकारांना स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी सतत बदल स्वीकारावे लागले. शान यांनीही चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत, लाइव्ह परफॉर्मन्स आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या संगीत प्रवासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे स्वतंत्र संगीत. हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भारतात इंडी पॉप किंवा स्वतंत्र पॉप संगीताचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला होता. या प्रवाहात कलाकारांना चित्रपटातील कथानक किंवा पात्रांच्या मर्यादेपेक्षा स्वतःची कलात्मक ओळख व्यक्त करण्याची अधिक मुभा मिळते. शान यांनी तन्हा दिल सारख्या अल्बम मधून या क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. या कामामुळे त्यांच्या आवाजाला चित्रपटातील एखाद्या पात्राच्या पलीकडे स्वतंत्र ओळख मिळाली. मित्रांनो, शान यांच्या गायकीत पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा समन्वयही जाणवतो. आधुनिक वाद्यवृंद, पॉप बीट्स आणि भारतीय सुरावटी यांचा संगम असलेल्या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज सहज बसतो. त्याचवेळी भावनिक आणि साध्या धाटणीच्या गीतांमध्येही ते तितक्याच सहजतेने गाऊ शकतात. ही लवचिकता त्यांच्या यशातील एक महत्वाचा घटक आहे. गायकाने केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते, वेगवेगळ्या संगीतकारांच्या कल्पना समजून घेऊन त्या साकारण्याची क्षमता देखील आवश्यक असते. शान यांच्या लोकप्रियतेत त्यांच्या आवाजाच्या भावनिक परिणामाचा मोठा वाटा आहे. एखादी गाणी लोकप्रिय होण्यासाठी केवळ चांगली चाल किंवा उत्कृष्ट संगीत पुरेसे नसते. गायकाचा आवाज शब्दांमधील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो का हे देखील महत्वाचे असते. शान यांच्या अनेक गाण्यांमध्ये प्रेम, आठवण, मैत्री, आनंद आणि विरह यासारख्या भावना आढळतात. शान यांच्या गायकीची तुलना इतर गायकांशी करताना त्यांच्या विशिष्ट शैलीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गायकाची आवाजाची रचना, गायकीची पद्धत आणि भावनिक अभिव्यक्ती वेगळी असते. शान यांची शैली प्रामुख्याने मधुर आणि सौम्य आहे. त्यांचा आवाज ऐकताना एक प्रसन्न आणि हलकी भावना निर्माण होते. ते अत्यंत उंच किंवा शक्तिशाली स्वरांवर भर देण्यापेक्षा गाण्याच्या मूडशी जुळवणाऱ्या स्वरछटा वापरतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना एक सहज ऐकण्याजोगे स्वरूप प्राप्त होते. मित्रांनो, शान यांचा संगीत प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांच्या कारकिर्दीतून एक गोष्ट स्पष्ट होते की कलाकाराने केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम्स, दूरदर्शन

आणि लाईव्ह कार्यक्रमांपर्यंत त्यांनी विविध माध्यमात काम केले. या प्रवासातून सातत्य, प्रयोगशीलता आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचे महत्व दिसते. संगीताच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नसते, सतत सराव, आवाजाची काळजी, नवीन संगीत शैलींचा अभ्यास आणि बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेणं आवश्यक असतं. शान यांच्या दीर्घ कारकिर्दीकडे पाहिल्यास या सर्व बाबींचे महत्व लक्षात येते. अनेक दशकांमध्ये संगीताच्या क्षेत्रात तांत्रिक आणि शैलीगत बदल झाले, परंतु शान यांनी आपली संगीताशी असलेली नाळ कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने बदल स्वीकारण्याची क्षमता दिसून येते. शान यांचे योगदान केवळ काही लोकप्रिय गाण्यांच्या यादीपुरते मर्यादित नाहीये. त्यांनी भारतीय लोकप्रिय संगीताच्या एका विशिष्ट काळाला आपला आवाज दिला. 90च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः 2000च्या दशकात हिंदी चित्रपट संगीतात रोमॅन्टिक आणि तरुणाई प्रधान गाण्यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळातील अनेक गाण्यांमध्ये शान यांचा आवाज ऐकू येतो, त्यामुळे त्या काळातील संगीत ऐकणाऱ्या पिढीच्या आठवणींमध्ये त्यांचा आवाज विशेष स्थान मिळवतो. त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की तो एकाच वेळी आधुनिक आणि भावपूर्ण वाटतो. संगीताच्या निर्मितीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मानवी आवाजातील भावना आजही महत्वाची आहे. शान यांच्या आवाजातील नैसर्गिक मृदुता आणि भावनिकता आधुनिक संगीत निर्मितीतही प्रभावी ठरली. डिजिटल रेकॉर्डिंग, ऑटोट्यून, विविध ध्वनी प्रक्रिया आणि बदलती निर्मिती पद्धती यांचा काळ असूनही गायकाच्या आवाजातील व्यक्तिमत्व महत्वाचे राहते. शान यांच्या कारकिर्दीत हे व्यक्तिमत्व स्पष्टपणे जाणवते. शान यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या गाण्यापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांची ओळख रोमॅन्टिक गाण्यांमुळे अधिक झाली असली तरी त्यांनी विनोदी, उत्साही, भावनिक आणि प्रयोगशील अशा विविध प्रकारच्या रचनाही केल्या. मित्रांनो, भारतीय संगीताच्या संदर्भात शान यांचे योगदान पाहताना त्यांच्या पिढीतील इतर गायकांशी असलेले सहकार्यही महत्वाचे ठरते. अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नामवंत गायिका आणि गायकांसोबत आवाज दिला. ड्युएट गाण्यांमध्ये दोन वेगळ्या आवाजांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. एका गायकाचा आवाज दुसऱ्याला झाकून टाकणार नाही आणि दोन्ही आवाज गीताच्या भावनेला पूरक ठरतील याची काळजी घ्यावी लागते. शान यांच्या मृदू आवाजामुळे अशा ड्युएट गाण्यांना एक संतुलित आणि मधुर स्वरूप मिळाले. शान यांचा संगीत प्रवास हा भारतीय मनोरंजन विश्वातील बदलांचा देखील एक आरसा आहे. एका काळात गाण्यांची लोकप्रियता रेडिओ, कॅसेट आणि दूरदर्शनवर अवलंबून होती. नंतर म्युझिक चॅनल्स आणि म्युझिक अल्बम्सचा प्रभाव वाढला. त्यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाने संगीताच्या प्रसाराची पद्धत बदलली. आज गाणी जगाच्या कोणत्याही भागातून काही क्षणात ऐकता येते. अशा बदलत्या वातावरणात शान यांची दीर्घकाळ टिकलेली ओळख त्यांच्या संगीताच्या व्यापक स्वीकाराचे द्योतक आहे. एखाद्या कलाकाराला वारसा मिळणे आणि त्या वारशाचे स्वतःच्या प्रतिभेत रूपांतर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शान यांनी कुटुंबाच्या संगीत परंपरेला स्वतःच्या शैलीची जोड दिली. शान यांचे व्यक्तिमत्व भारतीय संगीताच्या लोकप्रिय सुलभ बाजूचे प्रतिनिधित्व करते. त्यांची गाणी केवळ संगीत जाणकारांपुरती मर्यादित राहिली नाही, सामान्य श्रोत्यांनीही ती मोठ्या प्रमाणावर ऐकली. त्यांच्या गाण्यांमध्ये गुंतागुंतीच्या संगीत प्रयोगांपेक्षा भावनिक संपर्क आणि मधुरता अनेकदा केंद्रस्थानी राहते, त्यामुळे त्यांच्या आवाजाला व्यापक प्रेक्षक वर्ग मिळाला. लोकप्रिय संगीताचा उद्देश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवणे हा असतो आणि शान यांच्या अनेक गाण्यांनी हे साध्य केले. मित्रांनो, आजच्या तरुण गायकांसाठी शान यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकता येतात. सर्वप्रथम स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण करणे महत्वाचे आहे. दुसरा म्हणजे वेगवेगळ्या संगीत प्रकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तिसरा म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानासोबतच स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. चौथे म्हणजे लोकप्रियतेसोबत सातत्य राखणे महत्वाचे आहे. शान यांच्या दीर्घ संगीत प्रवासात या सर्व बाबींचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या कारकिर्दीने हे दाखवून दिले की मधुर आवाजासोबतच सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विविध माध्यमांमध्ये काम करण्याची तयारी असेल तर कलाकार दीर्घकाळ प्रेक्षकांशी जोडलेला राहू शकतो.

शान यांचे भारतीय संगीत विश्वातील स्थान हे त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपेक्षा व्यापक आहे. त्यांनी पार्श्वगायन, स्वतंत्र संगीत, लाईव्ह सादरीकरण आणि दूरदर्शन या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. त्यांच्या आवाजाने अनेक चित्रपटातील तरुण व्यक्तिरेखांना भावनिक स्वर दिला. त्यांच्या गाण्यांनी प्रेम, मैत्री, आठवणी आणि तरुणाईच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सहजता आजही त्यांच्या गायकीची ओळख आहे. एकूणच शान हे भारतीय संगीत विश्वातील बहुआयामी आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. शंतनू मुखर्जी या नावाने जन्मलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीने आणि विशिष्ट आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम, दूरदर्शन आणि थेट कार्यक्रमांपर्यंत त्यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. भारतीय चित्रपट संगीत सतत बदलत असताना त्यांनीही त्या बदलांना स्वीकारत आपली ओळख टिकवून ठेवली. म्हणूनच शान यांचा संगीत प्रवास हा केवळ एका गायकाच्या यशाची कहाणी नाहीये, तर भारतीय लोकप्रिय संगीताच्या बदलत्या प्रवाहाशी जोडलेला एक महत्वाचा अध्याय आहे. त्यांच्या गोड आणि ओळखीच्या आवाजामुळे ते भारतीय संगीत प्रेमींच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारे गायक ठरलेत. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सांगता शंतनू मुखर्जी म्हणजेच शान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याच एका गीताने करूया.

चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वराली तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग

कलाकारांनी गायलेलं हापूस या चित्रपटातलं हे गीत होतं. संदीप खरे यांची गीतरचना, संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं तू सुखी रहा या चित्रपटातलं गीत.

चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. ठीक 6:20 मिनिटांनी संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: कुम्भे भारतीय दलेन अद्य यावत् श्रेष्ठतमः प्रदर्शनक्रमः प्रदर्शितः यत्र एकेनैव दिने चत्वारि स्वर्णपदकानि विजितानि भारतीय धनुर्धरैः कंपाउंड आर्चरी इत्याख्यायां स्पर्धायां महिलादलं मिश्रितदलं पुरुषदलं वर्गेषु च विजयं प्राप्य स्वर्णपदकानां हैट्रिक इति कीर्तिमानं रचितम् एतस्मिन् अन्तराले पुरुषदलेन चीनदेशस्य दलं प्रत्यभिभूय अप्रतिमं स्वर्णपदकं स्वायत्तीकृतम् इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:30 वाजले आहेत। बलसागर भारत हो।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एकमेकांची भाषा येणं, समजणं खूप आवश्यक आहे. त्यामुळेच या बदलत्या युगात भाषांतरालाही विशेष महत्व प्राप्त झालंय. दरवर्षी 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य भाषांतरकार संत जेरोम यांचं स्मृतिदिन फिस्ट ऑफ द सेंट जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा करतात. थेट भाषांतर, पुस्तकांची योग्य निवड अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आज आपल्या भेटीला आले आहेत पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक, लेखक, गांधी अभ्यासक, नाटककार डॉक्टर रामदास भटकळ. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे. सर, आज आपण भाषांतर या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या जीवनात भाषेचं महत्व काय आहे याबद्दल सुरुवातीला तुम्ही थोडं सांगा.
1: भाषा ही प्रत्येकाकडे आहेच आणि भाषेतूनच आपण आपलं जे काही सांगायचं ते व्यक्त करत असतो, त्यामुळे त्या भाषेचं काही वेगळं महत्व सांगण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती सगळ्या भाषांचं महत्व सांगण्याची. म्हणजे आपण उगाचच आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ असं जे म्हणतो ते कुठल्याही भाषेच्या बाबतीत खरं नसतं, अगदी इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा. कारण प्रत्येक भाषेमध्ये आपापल्या त्यांच्या पार्श्वभूमीप्रमाणे हे चांगलं साहित्य प्रसिद्ध होत असतं. सगळंच प्रसिद्ध झालं नाही तरी ते तयार होत असतं, म्हणजे मग ते मौखिक रूपात असेल. त्यामुळं ते इतर भाषांमध्ये पोचणं हे आवश्यकच आहे. आणि त्यात आपल्या हिंदुस्थानात खरं म्हणजे हजारो भाषा होत्या, त्यापैकी निदान 40-50 भाषांमध्ये प्रत्यक्ष साहित्य निर्माण होत होतं आणि होत आहे, आणि ते इतर भाषांना कळणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे भाषांतराचं महत्व हे हिंदुस्थानात विशेष आहे.
0: अच्छा.
1: आणि हे महत्व खरं म्हणजे अनेकांना पटलेलं होतं. अनेक भाषांतून आम्ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत आणि मराठीतील इतर भाषा सुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत. तर हे महत्व आमच्या परिणामाला लक्षात आलं होतं. असं वाटतं की जर आपण स्वतंत्र झाल्याबरोबर लक्षात घेतलं असतं की हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय निर्मितीचं काम आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनीच, फक्त शासनानं नव्हे, शासनानं, विद्यापीठांनी, लेखकांनी, अनुवादकांनी प्रयत्न केले असते तर खरोखर एव्हाना आपण एकमेकांना अधिक समजून घेतलं असतं.
0: अगदी. आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कृती पण आहेत आणि मला वाटतं तुम्ही सांगता तसं देवाणघेवाण त्याच्यातून अधिक चांगल्या प्रकारे झाली असती. तरी आपल्याकडे जी भाषांतराची सुरुवात झाली ती केव्हापासून झाली त्याबद्दल काय सांगा?
1: ती थोडी गमतीची गोष्ट अशी आहे की 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचे जे दिवस आपण म्हणतो त्याला अनेक इंग्रजीतून पुस्तकांचे भाषांतर झाले. उदाहरणार्थ शेक्सपियरची जवळ सगळे नाटकं त्यावेळेला रूपांतर किंवा भाषांतर प्रसिद्ध झाले. पण त्यावेळेला ही भूमिका मात्र निश्चितच होती की सगळं आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणजे अगदी त्यात कार्ल मार्क्स सुद्धा भाषांतर झालेलं आहे की अशा अनेक महत्वाच्या पुस्तकांची त्यावेळेला भाषांतर झाली अशी आपण सूचीवरनं म्हणू शकतो. ती टिकलेली दिसत नाही. त्याला एक कारण असं असेल की त्यावेळच्या भाषेप्रमाणे ती झाली. भाषा बदलत असते आणि त्यामुळे महत्वाच्या पुस्तकांची पुन्हा पुन्हा भाषांतर होण्याची आवश्यकता असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे भाषांतरात तपासून पाहणं हे फारसं कधी कोणी पाहिलं नाही.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे ती भाषांतर किती चांगली झाली, किती योग्य झाली, किती अचूक झाली वगैरे सांगणं कठीण आहे. आणि तेही एक कारण असू शकेल की ज्यामुळे ती मागे पडली. परंतु भाषांतरांचं

0: महत्व 20व्या शतकापेक्षा 19व्या शतकात जास्त लक्षात गेलेलं होतं.
1: सर आता तुम्ही म्हणालात की भाषांतर तपासली गेली नाहीत, तर भाषांतर तपासणं हे किती आवश्यक असतं आणि ते किती सोपं असतं किंवा अवघड असतं?
0: भाषांतर करण्यापेक्षा तपासणं जास्त अवघड असतं. भाषांतर करणाऱ्याला निदान त्याबद्दल एक आत्मीयता असते, तपासणारा त्या मानाने त्यापासून दूर असतो. त्यामुळं जे काही तपासणारे आहेत ते अनेक वेळा नुसतं वरवर पाहतात
1: व्याकरण
0: आणि आपलं ठीक आहे असं सांगतात. आता माझं उदाहरण सांगायचं तर मी इंडियन होम रूल या गांधीजींच्या पुस्तकाचा अनुवाद केला आणि गांधीजींचं पुस्तक म्हणून ती जबाबदारी जाणे एवढी होती की त्यामध्ये अनेकांना दाखवून मी विनंती केली की तपास आणि अगदी कुठेही चूक झाली तर सांगा. सगळेजण वाचून म्हणायचे नाही अरे चांगलं केलं आणि आशीर्वाद द्यायचे, परंतु तपशिलात जाऊन की हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द पर्याय दुसरा आहे, हे मला कधी कोणी सांगितलं नाही. याचं कारण ते मोठी माणसं होती, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता, परंतु इतक्या कसोशीनं ते पाहणं ही आपल्याकडे सवयच नाही आणि त्यामुळे ते होत नाही. तर पहिली गोष्ट अशी की पुस्तक कोणतं आहे हे जसं अनुवादकाने समजून घेतलं पाहिजे तसं या तपासनिसाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्याने त्याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे. कारण शब्दाला शब्द म्हणजे भाषांतर नाही, त्यामुळे पुस्तकाचं एकूण म्हणणं काय हे लक्षात घेऊनच ते तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते शब्दशहा सुद्धा बरोबर आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि शब्दांचे अनेक अर्थ असतात. ते गंमत म्हणूनही सांगतो की एक भाषांतर मी स्वतः तपासत होतो आणि त्याच्यामध्ये अचानक मोतीबिंदू हा शब्द आला.
1: अच्छा.
0: आणि त्या संदर्भामध्ये मोतीबिंदूला स्थानच नव्हतं, म्हणून मी जाऊन मूळ पाहिलं तर मुळात इंग्रजी शब्द होता तो कॅटरॅक्ट असा होता. आता कॅटरॅक्टचा दुसरा अर्थ धबधबा असा आहे आणि तो तिथं योग्य होता. मग मी ते लेखकाला विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे बदललं, म्हणजे एक उदाहरण सांगितलं. त्यामुळे ते शब्दाला शब्द हे सुद्धा नीट तपासावं लागतं. त्यानंतर नुसते शब्द नव्हे, इथं मला एक मुद्दाम सांगावं असं वाटतं. विश्राम बेडेकर आणि मालती बेडेकर यांच्या पुस्तकाचे अनुवाद आमच्यासाठी आमच्या एका मैत्रिणीनं केले आणि तिनं जेव्हा त्यांना ते दाखवलं तेव्हा त्यांना काही सुचवावं असं वाटलं. मग त्याने एक गुरुमंत्र सांगितलं. आता उदाहरणार्थ माहेर या शब्दाला इंग्रजी शब्द काय, तर नेमकं असं सांगणं कठीण आहे. तर ते म्हणाले की तुम्ही माहेर शब्द विसरा, म्हणजे माहेर शब्दाला प्रतिशब्द शोधू नका. जर लेखिका म्हणजे समजा विभावरे शिरूरकर इंग्रजीत लिहित असती तर तिनं काय केलं असतं, कदाचित तिने एक चार शब्द वापरले असते, कदाचित तिने एक पॅरेग्राफ वापरला असता. पण माहेर या शब्दामध्ये जे जे काही आहे ते आपण सांगितलं पाहिजे या भावनेने तिनं काहीतरी केलं असतं ना, ते तुम्ही करा. माहेर शब्दाला मायका हा हिंदी शब्द असेल पण इंग्रजीत तसा योग्य शब्द नाही ज्यात सगळं काही सापडेल. असे अनेक शब्द आहेत, अगदी कोकणीत आहेत, मराठीत आहेत, इंग्रजीत सुद्धा आहेत की ज्याला प्रतिशब्द नाही.
1: त्यामुळे मला वाटतं की लेखकापेक्षा भाषांतरकाराला अधिक अभ्यास करावा लागत असेल, कारण लेखक तर जे स्फूर्त सुचत ते लिहित असेल.
0: लेखक हा स्वतःचा मालक असतो, म्हणजे त्यानं कदाचित मनातलं जरी त्याला सांगता आलं नाही तरी तो जे सांगतो तोच अंतिम आपण धरतो. भाषांतरकाराच्या बाबतीत तसं नाही, ते मूळ लेखकाच्या किती जवळ जातं हे पाहावं लागतं.
1: सर म्हणून बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की भाषांतर आणि अनुवाद यात नेमका फरक काय?
0: आता नेमका शाब्दिक फरक मला माहित नाही, पण मी साधारण असं समजतो की भाषांतर रूपांतर म्हणजे एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जाणं. आता उदाहरणार्थ लॅम टेल्स ऑफ शेक्सपियर म्हणजे एकाच भाषेत पण त्याने ते आपल्या पद्धतीने सांगितले, त्या अर्थी तो अनुवाद होता म्हणजे भाषांतर नसूनही. किंवा आता कलांतर हा शब्द की एक तुम्ही त्याचं सिनेमा करता किंवा नाटक करता वगैरे, पण अनुवादमध्ये प्रामुख्यानं शब्दाला शब्द नसून तो अर्थ कुठेतरी आलेला आहे असं मी तरी मानतो. म्हणजे एक नेहमी प्रश्न येतो की भाषांतर कोणी करावं. एक फार जुनी गोष्ट मी सांगतो की त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली तेव्हा अनेक महत्वाच्या पुस्तकांची यादी करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांना वाटून देण्यात आली. त्यातली जवळजवळ कोणतीच प्रसिद्ध होऊ शकली नाही. याचं कारण असं होतं की त्यात ते लेखकाला विचारलेलं नव्हतं की तुला कुठलं करायचं आहे. त्यांनी म्हटलं चला ऑथेलो तुम्ही करा, पुशी रेगे किंवा कोणीही या

0: पद्धतीने होत नसतं. स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपल्याला ते केलं पाहिजे, त्या पुस्तकाशी एक काहीतरी संबंध आपला जुळला पाहिजे, मगच तो अनुवादक त्याचं खरोखर चांगलं भाषांतर करू शकतो. या पद्धतीनं फार थोडे झालेले
1: अच्छा,
0: आणि त्या पद्धतीनं होणं हेच खरं आवश्यक आहे. तेव्हा कोणी जेव्हा योजना आखतं की चांगल्या पुस्तकांची अनुवाद करून घ्यायचे, त्यावेळेला त्यांनी त्यातनं निवड मात्र त्या अनुवादकाला दिली पाहिजे,
1: त्याला ते ठरवू दिलं पाहिजे.
0: तर मी प्रकाशक म्हणून मला कोणी विचारतं की मला अमुक अमुक भाषा येतात तर मला भाषांतराचं काम द्या, तर मी त्याला हेच म्हणतो. परंतु आता समजा इंग्रजीतनं मराठी करायचं म्हणजे तू शेक्सपियर करू शकशील का, तू नेहरू करू शकशील का, तू ऑस्कर वाईल्ड करू शकशील का, मी तुला कोणते गोष्ट जवळची वाटते हे मला सांग ना.
1: अच्छा,
0: त्यावर मग पुढचं अवलंबून राहील.
1: नक्कीच. पण मग सर, जेव्हा भाषांतर केलं जातं त्याच्यासाठी काही असे नियम असतात का की हे असं झालं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे, असं काही ठराव?
0: नियम नाही, परंतु ज्यावेळेला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये आम्ही आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र सुरू केलं आणि त्या संस्थेच्या वतीने विंदा करंदीकर यांनी दिलेल्या पैशातून जांभेकर पुरस्कार द्यायला लागलो, तर त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण कोणत्या निकषावर हा पुरस्कार देणार.
1: अच्छा.
0: तर पहिला निकष होता की तुम्ही कोणतं पुस्तक निवडता, कारण ते महत्वाचं असलं पाहिजे. कुठल्या तरी पुस्तकाचं याला काही अर्थ नाही. दुसरं असं की ते पुस्तक मराठीत आल्यामुळे मराठी भाषेला काहीतरी वृद्धिंगत होता आलं पाहिजे, हा दुसरा भाग होता. मग तिसरा जो भाग होता की ते थेट असायला पाहिजे. आता इथं एकच अपवाद कदाचित करावा लागेल की रशियन म्हणा किंवा जपानी म्हणा, ह्या भाषा आणि मराठी जाणणारे कमी असतील किंवा त्याच्या इंग्रजी अनुवादावरनं करावा लागेल, तेव्हा थोडंसं तिथे आपल्याला सैल सोडावं लागेल. पण शक्यतो मूळ भाषेतूनच केलेलं भाषांतर याला पुरस्कार दिला पाहिजे, हा एक होता. मग चौथा भाग होता की आता सहसा हे भाषांतर हिंदी किंवा इंग्रजीतूनच होणारे होते, बंगालीतनं वगैरे झालेले आहेत, मग तसं असेल तर मग त्यासाठी कोणीतरी एक जाणता शोधावा लागेल. परंतु जर पहिल्या चाळणीतून अशी आली नाहीत पुस्तकं तर इंग्लिश हिंदी पुरतं ते शब्दशहा अधिक बरोबर आहे का, आणि शब्दशहा करताना तो अर्थ बरोबर आला आहे का, आणि मग हे सगळं केल्यानंतर ते पुस्तक मराठी वाटतं का.
1: अच्छा.
0: कारण इतकं केल्यानंतर तो अनुवाद वाटता का माने, ते मूळ हे मराठीच वाटलं पाहिजे पण इंग्रजी किंवा हिंदीपासून दूर जाता का माने, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ते पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवत असत. आणि मला वाटतं ते नियम असं आपण समजायला हरकत नाही.
1: अच्छा. सर, तुम्ही सुद्धा भाषांतर केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरस्कार आहे, तर त्या पुस्तकाविषयी आम्हाला काय सांगा?
0: काय झालं की मी गांधी सावरकर आणि आंबेडकर या विषयावर प्रबंधच लिहिला मुंबई विद्यापीठासाठी, आणि त्यासाठी बरीच गांधीजींची पुस्तकं वाचत होतो. त्यांचं जे हिंद स्वराज हे अतिशय महत्वाचं पण छोटेखानी पुस्तक आहे, ते मी मूळ गुजराती, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा मराठी अनुवाद हे मी अनेक वेळा वाचले, कारण ते पुस्तक तेवढ्या महत्वाचं आहे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की पहिली गोष्ट की गांधीजींनी स्वतः गुजरातीतून इंग्रजीत स्वतःचं पुस्तक भाषांतर हे एकच केलं, बाकी त्यांची सगळी पुस्तकं आत्मकथा वगैरे सुद्धा हे इतरांनी केलेले आहेत. गांधीजींनी स्वतः इतर भाषातून गुजरातीमध्ये भावानुवाद केलेले आहेत बरेचसे, पण तो भाग वेगळा. आणि हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की गांधीजींनी त्यात एक 8-10 महत्वाचे शब्द असे बदललेले आहेत की त्यामुळे ती संपूर्ण चर्चा ही फार वेगळ्या पातळीवर होत आहे.
1: अच्छा.
0: आणि आज जे जगभर हिंद स्वराज किंवा इंडियन होम रूलवर चर्चा होते ती त्या इंग्रजी शब्दावरूनच होते, आणि आपल्याकडे मराठी जे अनुवाद उपलब्ध होते ते मद्रासीतून केलेले होते.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यात उदाहरणार्थ की गुजरातीत त्याने एक सुधारो शब्द वापरलाय, आणि सुधारोचा त्याने इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असे शब्द केले. आता तो इतका मोठा फरक आहे, मराठी अनुवादामध्ये सुधारणा शब्द तो तर अत्यंत चुकीचा आहे, कारण गांधीजींनी उलट या सुधारणा नाहीत असंच म्हटलेलं आहे. आता असं मी तो विचार करून शेवटी ते इंग्रजीवरनं करायचं ठरवलं. त्याच्यात हा सिव्हिलायझेशन हा शब्द फार कठीण होता भाषांतर करायला, कारण एका बाजूने संस्कृत शब्द वापरला तो अत्यंत व्यापक, मग ते जीवन पद्धती हा शब्द मला अधिक तिथं समर्पक, आणि त्याला गांधीजींच्या इतर लेखनातूनही मला आधार सापडला. त्यामुळे मग मी जीवन पद्धती, काही ठिकाणी संस्कृती आणि काही ठिकाणी त्याची जोड दाखवणं.

0: असं मला ते करावं लागलं. इतरही शब्द होते, उदाहरणार्थ त्यांनी त्यावेळेला दारुगोळो हा गुजरातीत वापरला आणि त्याचं इंग्रजी केलं ब्रूट फोर्स.
1: अच्छा.
0: आणि गुजरातीमध्ये सत्याग्रह शब्द वापरला, तो त्यावेळेला नवीन शब्द होता, आणि त्याला इंग्रजीत करताना लव फोर्स किंवा सोल फोर्स असं केलं. त्यामुळं लव फोर्स आणि ब्रूट फोर्स यातील द्वंद्व हा विचार फार वेगळ्या पद्धतीनं विचार त्याचा झाला, तो दारुगोळो आणि सत्याग्रहाने झाला नसता. तर यासाठी मला तो खूप विचार करावा लागला आणि त्याप्रमाणे आता खूप प्रयत्न केले. आणि मी नेहमी सांगत असतो की मी केलं हा अंतिम शब्द नाही, इतरांनी सुद्धा केले पाहिजे. मी अनेक पुस्तकांचे केले पाहिजेत, पण विशेषतः हिंद स्वराज सारख्या अत्यंत महत्वाच्या पुस्तकांचे. म्हणजे मग त्यातील हळूहळू अधिक अधिक आपण त्या मूळ लेखनाच्या जवळ जाऊ शकू.
1: वा, खूप छान अशी माहिती देत आहे सर तुम्ही. आणि खरंच लक्षात येते की एक भाषांतर करताना किती अभ्यास आणि किती संदर्भांचा अभ्यास करावा लागतो. ते सर भाषांतर केंद्राचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर हे भाषांतर केंद्र म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशा प्रकारे काम करतं?
0: मला अगदी सुरुवातीपासून, मी प्रकाशनाला सुरुवात केल्यापासून भाषांतराचं महत्व पटलेलं होतं. मला असं वाटतं कोणत्याही विषयावर मराठीत इतकी चांगली पुस्तकं आहेत जी इतर भाषात पोहोचलेली नाहीत, आणि तेच इतर भाषांबद्दल खरं असणार. तर माझी ताकद कमी होती, त्यापणाने आम्ही थोडंफार काम केलं, पण त्यामुळं कुठेही भाषांतराचं काम कसं चालतं याविषयी मला कुतूहल होतं. तर अमेरिकेत एक असं केंद्र सुरू झाल्याचं मी वाचलं, म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेला. हे 1965 सालची गोष्ट आहे.
1: अच्छा.
0: तर ते म्हणाले की आम्ही प्रामुख्यानं युरोपियन भाषांमधून इंग्रजीत कसं आणता येईल यासाठी ही संस्था केलेली, आणि आता नुकतीच सुरू झालेली. मी त्यांचं काम फारसं झालेलं नव्हतं. पुढे जर्मनीमध्ये अशाच एका केंद्राबद्दल मी वाचलं, तर तिथेही फ्रँकफर्ट बुकफेअरच्या निमित्तानं मी जात असे तेव्हा मी पाहिलं. तर त्यांनी काय केलं होतं की एक असं शांत जागा होती, एक बंगला होता म्हणायला हरकत नाही, आणि तिथं त्यांनी बऱ्याच डिक्शनरीज आणून ठेवलेले होते प्रामुख्यानं युरोपियन भाषांच्या. आणि तिथं राहण्याची सोय होती की त्या मानानं कमी खर्चामध्ये आणि इतर व्याप नसताना, आणि कोणीही भाषांतरकारानं तिथं जाऊन भाषांतरं करावीत अशी ती इच्छा होती. आणि पुढं मला कोणी सांगितलं की युलेसिस सारख्या महत्वाच्या पुस्तकांचं भाषांतर तिथे झाल्यामुळे मग त्या केंद्राला एक वेगळं महत्व प्राप्त झालं. तर इथं जेव्हा मी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या माणगावच्या जागेत गेलो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे जागा आहे. आंतरभारतीय कल्पना साने गुरुजींनी दिलेलीच आहे. म्हणजे आता फक्त प्रश्न राहिला की तिथं त्या डिक्शनरीज आणून ठेवणं आणि व्यवस्था करणं. तर त्याप्रमाणे हळूहळू आम्ही ती करतो. परंतु तेवढंच नव्हे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम करतो, वर्कशॉप्स घेतो. त्यानंतर हे पुरस्कार आम्ही देऊन काहींना भाषांतर करायची संधी दिली. असं वेगवेगळ्या तऱ्हेनं या कार्याला कसं पुढे नेता येईल हे तिथं पाहिलं जातं.
1: पण मग त्याला प्रतिसाद कसा आहे सर?
0: तर हे पुरस्कार जे देतो त्याने पुष्कळ साधलेला आहे, की निदान त्या पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांच्याबद्दल लोकांना कळतं आणि ती पुस्तकं मग वाचली जातात. ते होत राहिलं पाहिजे.
1: कधी कधी आपण असं बघतो की एखादं नवं पुस्तक एकाच वेळी अनेक भाषात प्रकाशित केलेलं असतं, मग त्याची तयारी कशी केलेली
0: असते? आपल्याकडे काय होतं की बहुधा पुस्तक आज त्याचं प्रकाशन असेल तर कदाचित आज सकाळी पुस्तक तयार होतं आणि ते लगेच निघतं. म्हणजे आपल्याकडची पद्धत वेगळी आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने पुस्तक छापून झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकाशन, म्हणजे प्रकाशनाची तारीख ही नंतर असते. बरं, तिथं पुस्तक तयार करण्याची पद्धत पूर्वीही वेगळी होती आणि आता तर फारच वेगळी आहे. तेव्हा त्याची डमी कॉपी ही आधी तयार होते, त्या डमी कॉपीवरनं अनुवादक तयार करू शकतो. आणि तिथं बऱ्याच वेळेला ते आता अनुवादाच्या कामाला अतिशय महत्व त्यांनी दिल्यामुळे हे व्यावसायिक अनुवादक तयार झाले, त्यामुळे ते काम भरभर होऊ शकतं. आणि त्यामुळे अनेक वेळेला युरोपमध्ये 4-5 भाषांमधून अशी पुस्तकं एकत्र तयार झालेली आहेत. आपल्याकडे ते कठीण आहे कारण ह्या पद्धतीमुळे. आणि समजा अगदी मराठी पुस्तक आपण तयार करून ठरवलं की 3 महिन्यांनी प्रसिद्ध करायचं, तर त्या 3 महिन्यामध्ये त्याचं हिंदी म्हणा कानडी म्हणा किंवा भाषांतर होणं हे सोपं नसतं. त्यामुळे सायमल्टेनियस पब्लिकेशन किंवा एकाच वेळी अनेक भाषांतून प्रसिद्ध करणं हे आपल्याकडे तरी कठीण दिसते मला.
1: अच्छा. सर आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की इंग्रजीतून आलेला एखादा टेक्स्ट एका सेकंदात मराठीत आपल्याला वाचायला मिळतं. तर या तंत्रज्ञानाच्या युगात

0: भाषांतराकडे तुम्ही कसं बघता?
1: एक ज्याला मशीन ट्रान्सलेशन म्हणतात हा प्रकार आलेला आहे, मी तो पाहिला, परंतु त्याच्यात 50% फार तर आपण स्वीकारू शकतो, कारण मशीनला ती अक्कल नसते. म्हणजे किती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी ते तुम्हाला पर्याय देऊ शकतो की बा याचे अमुक अमुक 10 शब्द आहे, त्यातला कुठला शब्द, म्हणजे शेवटी तुम्हाला त्याच्यावर थोडं काम करावंच लागतं, कळायला चुकीचंही करावं लागतं. आता म्हणी वगैरे असतात तर त्याचा तुम्ही शब्दशः भाषांतर करूच शकत नाही, तिथं एक वेगळाच विचार करावा लागतो. आता पांढऱ्यावर काळं करणं, आता याचं तुम्ही इंग्रजी भाषांतर करणार का? किंवा त्याचप्रमाणे इंग्रजी अनेक शब्द आहेत की ज्याचे तुम्ही मराठी तसं शब्दशः भाषांतर करू शकत नाही.
0: सर, आपण मगाशी बोललो तसं आपल्या देशातच अनेक भाषा बोलल्या जातात आणि ती आपली समृद्धी पण आहे, पण मग भाषांतराचा आपल्या देशाला बलशाली करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो?
1: मला वाटतं पहिली गोष्ट अशी की आपण इतर भाषांबद्दल मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाची भाषा ही महत्वाची. दुसरी गोष्ट अशी की त्याप्रमाणे आपण सुविधा निर्माण केल्या पाहिजे. म्हणजे आज अनेक विद्यापीठांमध्ये स्वतःची भाषा सुद्धा शिकवली नीट जात नाही. मग दुसरी तर सोडा, आता खरं समजा महाराष्ट्रामध्ये काही विद्यापीठं ही कानडी मुलखाच्या जवळ आहेत, काही तेलुगूच्या जवळ आहेत, काही गुजरातच्या जवळ आहेत, काही कोकणीच्या जवळ आहेत. इथं त्या इतर भाषा शिकवण्याची, शिकली जाण्याची, पुस्तकं ठेवण्याची अशी सोय पाहिजे. किंबहुना तिथं मुद्दाम अभ्यास वृत्ती देऊन निदान दरवर्षी 4-6 माणसं ही त्या दोन्ही भाषांमध्ये काम करतील अशी सोय केली पाहिजे. आणि अशी प्रत्येक विद्यापीठानं केली तर आपल्या 200-300 विद्यापीठात मिळून दरवर्षी 1-2-3 हजार माणसं अशी तयार होतील. आणि अशी 8-10 वर्ष झाली तर मग पुढे हळूहळू आपण एकमेकांना समजून घेऊ शकू. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मग समजून घेतल्यानंतर आपण प्रेम करणार का प्रेम नाही करणार हा वेगळा भाग, पण समजलंच नाही तर काय करणार हा प्रश्न राहतो.
0: सर, आपल्या ज्या अनेक देशी भाषा आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते अंतर्गतरित्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल याच्यासाठी काय करता येईल आणि त्यासाठी कोणत्या सुविधा आपल्याकडे?
1: पहिली गोष्ट अशी की मी सुद्धा 4-5 भाषा थोड्याशा वाचतो किंवा मी प्रसिद्ध केले आणि माझ्या लक्षात येतं की यापैकी प्रत्येक भाषेमध्ये हे काहीतरी महत्वाचं साहित्य आहे आणि ते दुसऱ्या भाषांना पोचत नाही, यासाठी आपण प्रयत्नही फारसे करत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं विद्यापीठ, कॉलेजेस, प्रकाशक, लेखक या सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला पाहिजे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, परंतु तसं होत नाही. त्यासाठी काही सुविधांची आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मराठी भाषा घेऊ, आपण मराठीबद्दल इतकं सगळं बोलतो ना, मराठीत कोश किती आहेत? कोश याचा अर्थ शब्दकोश म्हणतोय मी, तर शब्दकोशचा अर्थच आपण बदलून टाकलाय. म्हणजे इंग्रजीतून मराठी हा शब्दकोश, पण खरा कोश त्या त्या भाषेत आधी लागतो. म्हणजे इंग्रजीत जे 1000 कोश आहेत ते सगळे इंग्रजीतून इंग्रजीत आहेत आणि तरी त्यामुळे ती भाषा अधिक उलगडली जाते. तर असे कोश आधी आपल्याकडे व्हायला पाहिजे. त्यात सिनोनिम्स अँड अँटोनिम्स पाहिजेत, मग त्याच्यात युसेज अँड अब्युसेज पाहिजे, म्हणजे त्या शब्दांचा योग्य उपयोग कसा आणि चुकीचा उपयोग कसा, असे अनेक तऱ्हेचे कोश निर्माण प्रत्येक भाषेत व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ते द्विभाषिक व्हायला पाहिजेत. आणि द्विभाषिक म्हणजे पुन्हा मराठी बंगाली, मराठी ओरिया, मराठी मल्याळम असे व्हायला पाहिजेत. आता एक एक कोश काही प्रमाणात आपल्या भाषा संचालनालयानं केलेलं आहे, पण हे काम एका कोशानं होणारच नाही आहे, अनेकाने अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं हे काम व्हायला पाहिजे. म्हणजे आधी प्रत्येक भाषेचं, त्यानंतर द्विभाषिक, आता हे पुढं त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या भाषेचा उपयोग होणं आणि ते साहित्य समजून घेणं. आता नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकॅडमी वगैरे फार मोठं काम करतायत, परंतु तिथं पहिली गोष्ट की कोण भाषांतर करतं, त्यामुळं हे काम अत्यंत कसोशीनं जर होत राहिलं तर निदान आपल्या देशातल्या भाषा एकमेकांना कळायला 1-10 वर्ष लागतील. त्यानंतर मग आपल्या भाषातनं परदेशी कसं जावं ते तर त्याहून कठीण आहे, कारण तिथं संस्कृतीच वेगळी आहे. त्या त्या भाषेचे नियम काय, म्हणजे आता रशियामध्ये काय चालतं, जर्मनीत काय चालतं, फ्रान्समध्ये काय चालतं किंवा अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळं आहे, हे सगळं लक्षात घेऊन ती भाषांतर व्हायला पाहिजे. ती सहजी होणारी गोष्ट नाही आणि त्यातून जर ती आतून वाटून ती केली पाहिजे तर आणखीन कठीण आहे, परंतु या सर्वात सुरुवात तरी कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि जी काही तत्व मला तरी जाणवलेली आहेत एक प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून, अनुवादक म्हणून, ती जर बरोबर असतील तर ती लक्षात घेऊन हे पुढचं काम व्हायला पाहिजे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. शब्दकोशाविषयी एक कल्पना माझे थोरले बंधू आता ते नाही

0: सदानंद यांनी काढलेली होती. त्यांना असं वाटत होतं की एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत आणि त्या दृष्टीनं शब्दकोश निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा कोश हा छापील स्वरूपात कठीण आहे, कारण आज ती कोश निघाला आणि दुसरा शब्द सापडला तर तो लगेच येऊ शकत नाही. परंतु सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे जर हे ऑनलाईन ही हा कोश किंवा डिक्शनरी केली तर तो दर सेकंदाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शब्द टाकू शकता. आणि ही जबाबदारी मात्र कोणतरी घेतली पाहिजे. मी त्या कोशाला कोणतरी माता पिता पाहिजेत. मी कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे विचारणार नाही की कोणी त्याच्यात घालावं, चुकीचं असलं तरी चालतं असं. तर तसं न करता जर एक त्याला कोणीतरी जबाबदार व्यक्तीनं ती जबाबदारी घेतली. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी करून घेता येतील ही मात्र गोष्ट खरी आहे.
1: नक्कीच. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. ही जी तुमची कल्पना आहे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अधिकाधिक सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची, ती सफल हो अशी सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप
0: या निमित्तानं या काहीशा वेगळ्या विषयावर मला बोलता आलं याचा मला खूप आनंद होतोय.
1: धन्यवाद सर. मंडळी आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत रश्मी महामरेचा नमस्कार.

0: बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
4: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
3: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
0: वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईलवर

0: बोलण्याचा आनंद घ्या.
1: मोबाईलवर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मुलाचा जीव वाचवाल.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू जवू हरभरा मसूर मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. केंद्र सरकारनं गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसुरासाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं व्हीट बार्ले ग्राम लेंटिल रेपसीड मस्टर्ड और सेफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी सांगितलं.
2: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले. त्यात 2027-28 या वर्षात प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत. काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता. हेंटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं काल वाझेला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामीनाला आव्हान दिलं होतं. आयआयटी मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआय

0: गोष्टीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीनबरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या 5ही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणी टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75%पेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या.

0: भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही चौथी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत. कलाकार प्रणव हरिदास आणि सहकारी.

हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होता. रचना होती लक्ष्मी कमल गेडाम यांची. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक वाक्य होतं. ते म्हणत की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेसाठी निर्मल गुजरात अभियान सुरू केलं. पुढे प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी हा उपक्रम देशभर नेला. स्वच्छता ही सेवा अर्थात स्वच्छता मिशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वच्छता मिशन, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, या उपक्रमातला लोकांचा सहभाग, विविध स्तरावर आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे राबवण्यात येणारी स्वच्छता, याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला स्वच्छता ही सेवा हा स्वच्छतेच्या केवळ एकाच बाजूकडे पाहत नाही. ग्रामीण भागातले रस्ते, गटारं यांच्या स्वच्छतेबरोबरच तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट, शहरी भागातल्या कचऱ्यावरची प्रक्रिया, सार्वजनिक ठिकाणी साचून राहिलेला कचरा दूर करणं, कार्यालयीन कामकाजातील परिसर स्वच्छता, त्याचबरोबर अनावश्यक कागदी आणि ई फाईल्सची विल्हेवाट, अनावश्यक साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या बाबी साफ करणं, सार्वजनिक ठिकाणचा कचरा दूर करणं, त्याचबरोबर तिथं सौंदर्यीकरण करणं, या साऱ्याच गोष्टींचा त्यात समावेश आहे. हा उपक्रम, त्याची व्याप्ती याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी.
1: स्वच्छता ही सेवा या व्यापक जनआंदोलनाविषयी सांगण्याआधी आपल्याला थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यावी. म्हणजे भारतामध्ये स्वच्छता, उघड्यावर शौचास जाण्याची समस्या, अपुरा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विषयक सवयी यांसारखी आव्हाने दीर्घकाळ होती. याचा अधिक तपशील पाहिल्यास 2014 मध्ये ग्रामीण स्वच्छता कव्हरेज सुमारे 39% असल्याचे केंद्र सरकारच्या नोंदीत नमूद आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक उद्देशातून 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. त्याचा प्रारंभीचा प्रमुख उद्देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याचा होता. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरते मर्यादित न ठेवता वर्तनातील बदल आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालये, जनजागृती आणि ग्रामपंचायतींचा सहभाग यांना महत्व देण्यात आले. पुढे पुढे स्वच्छ भारत अभियान हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनआंदोलन बनले ही त्याची सर्वात जमेची बाजू मानली पाहिजे. 2014 मध्ये अभियान सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरगुती शौचालयांची उभारणी झाली. केंद्राच्या माहितीनुसार 2019 पर्यंत ग्रामीण भागात 10 कोटींपेक्षा अधिक शौचालय बांधली गेली आणि 6 लाखांहून अधिक ODF घोषित झाली. यानंतरचा भर शौचालय बांधणे यापासून संपूर्ण स्वच्छता टिकवणे याकडे वळला. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात ODF प्लस, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि दृश्य स्वच्छता यावर भर देण्यात आला. जून 2025 अखेरपर्यंत देशातील 4.5 लाखांहून अधिक गावे ODF प्लस मॉडेल म्हणून नोंदणी गेली आहेत.
0: श्रोते हो, स्वच्छतेमध्ये सर्वात महत्वाचं ठरत असतं ते स्वच्छतागृह, सांडपाणी आणि मैला वाहून सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं. ग्रामीण भागातली शौचालयाची निर्मिती, ग्रामीण भागातील जलस्रोताचं रक्षण करत सांडपाणी व्यवस्थापन याही बाबी महत्वाच्या ठरत असतात. स्वच्छता मिशनच्या माध्यमातून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले.
1: आजच्या स्वच्छतेची व्याख्या कचरा कुठे टाकायचा एवढी मर्यादित राहिलेली नाही. घरगुती सांडपाण्याचा योग्य निचरा, पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची शास्त्रीय विल्हेवाट हेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रामीण भागात सोप पीठ, लीच पीठ, मॅजिक पीठ तसेच मोठ्या गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरल्या जात आहेत. घनकचऱ्यासाठी कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि संकलनाची व्यवस्था

0: व्यवस्था देखील केली जात आहे. स्वच्छता आणि पेयजल हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत. सांडपाणी अनियंत्रितपणे वाहिल्यास जलस्रोत दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छ भारत म्हणजे फक्त रस्ते स्वच्छ असणे नव्हे तर सुरक्षित पाणी, योग्य सांडपाणी निचरा आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन असलेले गाव होय.
1: श्रोते हो, देशातील ग्रामीण भागात घरांमध्ये शौचालयांची वानवा होती. उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीमुळे आरोग्याविषयीही प्रश्न निर्माण होत असत. विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना यामुळे मोठ्या कुचंबणीला सामोरं जावं लागत असे. त्यामुळे घरात शौचालय तयार करण्याला सरकारकडून प्रोत्साहन देणाऱ्या योजना आल्या. महिलांसाठी फिरतं आणि कायमस्वरूपी स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेमुळे महिलांच्या आत्मसन्मानाचं रक्षण झालं. याविषयी बोलताना सुधांशु जोशी म्हणाले,
0: घरात शौचालय उपलब्ध होणे ही केवळ स्वच्छतेची बाब नाही, त्याचा संबंध महिलांची सुरक्षितता, प्रतिष्ठा, आरोग्य आणि दैनंदिन श्रम यांच्याशी आहे. ग्रामीण भागात पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्राच्या अधिकृत माहितीनुसार वैयक्तिक शौचालयांसाठी 12,000 रुपये प्रोत्साहन रकमेची तरतूद आहे. स्वच्छ भारत अभियानाचा महिलांवर झालेला परिणाम हा केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. घरातील शौचालयामुळे महिलांना सुरक्षितता, गोपनीयता आणि प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वच्छता हा महिला सक्षमीकरणाचाही महत्वाचा भाग मानला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण हे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सहभागाचे मूल्यमापन करणारे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. 2016 मध्ये 73 शहरांपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 2024-25 मध्ये 4,500 पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचले. 2024-25 सर्वेक्षणात सुमारे 14 कोटी नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे. माझ्या मते या स्पर्धेचे खरे यश एखाद्या शहराला मिळालेल्या पुरस्कारात नसून त्या शहरातील नागरिकांच्या सवयी बदलण्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे माझे शहर स्वच्छ असावे ही भावना माझ्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे या नागरिक भावनेत रूपांतरित होणे ही महत्वाची चळवळ आहे.
1: श्रोते हो, स्वच्छता आणि कचऱ्याचं नियोजन यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातले प्रश्न वेगवेगळे होते, त्यामुळे त्यावरही उपाय वेगवेगळे करण्यात आले. ग्रामीण भागात विघटन होत असलेल्या कचऱ्याचा वापर खत म्हणून करता येतो. शहरांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्मितीसारखे प्रयोग सुरू आहेत. याविषयी बोलताना माजी अधिकारी राजाराम पाटील म्हणाले,
2: मानवाच्या दैनंदिन कृतीतून तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ ज्यांना आपण घनकचरा म्हणतो त्यांचा योग्य वापर केला तर ते टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतात. मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरण ऱ्हास आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन सुद्धा प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घनकचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया तसेच विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनामध्ये येतात. स्वच्छता मिशन अंतर्गत मुंबईसह भारतातील सर्व शहरे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा मुक्त शहर या ध्येयावर काम करीत आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये दररोज 1,000 मेट्रिक टन कचरा गोळा होतो आणि ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रामुख्यानं 5 टप्प्यांचा अवलंब करते असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये कचऱ्याचं त्याच्या उगमस्थानी वर्गीकरण करणे, केंद्र शासनाच्या नियमानुसार 4 भागांमध्ये हे वर्गीकरण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये ओला कचरा, ज्यामध्ये अन्न, स्वयंपाकघरातील कचरा इत्यादींचा समावेश होतो, त्याचबरोबर सुका कचरा, यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, धातू जे मेटल यांचा समावेश होतो, त्याचबरोबर सॅनिटरी कचरा जो स्वच्छता विषयक कचरा सुद्धा म्हटला जातो, यामध्ये डायपर्स, नॅपकिन, पॅड्स, वापरलेले फेस मास्क, हँड ग्लोव्ज, सिरिंज इत्यादी घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतर धोकादायक घरगुती कचरा, ज्यामध्ये जुन्या बॅटऱ्या, जुनी औषधं, त्याचप्रमाणे निकामी झालेल्या ट्यूबलाइट्स, एलईडी बल्ब, तसेच कीटकनाशक, जुने मोबाईल चार्जर्स, वायर्स यांचा समावेश असतो. तर असा हा कचरा संकलित करून त्याची वाहतूक करणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. घरोघरी कचऱ्याचं संकलन केलं जातं. घनकचरा विभागाच्या गाड्यांच्या मदतीने सफाई कर्मचारी झोपडपट्ट्यांपासून ते गृहनिर्माण संस्थांपर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. झोपडपट्टी दत्तक योजना यासारख्या योजनांमधून झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक काही संस्थांच्या मदतीनं कचऱ्याचं संकलन केलं जातं आणि कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून बंदिस्त कॉम्पॅक्टर्स अशी आधुनिक वाहनं वापरून कचरा मुख्य डम्पिंग ग्राउंडवरती वाहून नेला जातो. अशा पद्धतीने जमा झालेला हा कचरा शास्त्रोक्तरित्या भूमिभरण, म्हणजे ज्याला आपण लँड फिलिंग म्हणतो, त्या ठिकाणी केला जातो आणि प्रक्रिया न होणारा उरलेला जो कचरा आहे तो जमिनीखाली सुरक्षित पद्धतीने दाबून आणि झाकून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक असतं.

0: ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली जाते. जास्त प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या ज्या मोठ्या सोसायट्या किंवा हॉटेल्स आहेत त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बायोमिथेन प्लांट सुद्धा काही ठिकाणी वापरलेले आहेत ज्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती करण्यासाठी विकेंद्रीकरण प्रकल्प राबविले जातात. त्याचबरोबर विशेष मोहीम आणि तांत्रिक वापर करून सण आणि उत्सवांमधील कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव किंवा नवरात्र हे मोठ्या शहरांमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरे केले जातात. अनेक सार्वजनिक मंडळं आणि घरगुती मंडळांमधून सुद्धा घरगुती संस्थांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होतं आणि त्यासाठी निर्माल्य कलश ठेवून असा कचरा गोळा केला जातो आणि त्यापासून खत बनवलं जातं. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये यांत्रिक स्वच्छता केली जाते. प्रामुख्यानं विविध चौपाट्या असतील किंवा मोठी मैदानं असतील किंवा महत्वाचे रस्ते असतील अशा सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची सफाई ही यांत्रिक पद्धतीच्या मशीनचा वापर करून केली जाते.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वच्छता ही सेवा ही संकल्पना केवळ प्रशासनापुरती नाही, त्यामध्ये लोकसहभाग अधिक महत्वाचा समजला गेला. कोट्यवधी लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात व्यक्तिगत स्वच्छतेच्या सवयीनुसार होत असते. या उपक्रमाचं यश, त्यातला लोकसहभाग आणि या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये घडलेला बदल याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
2: यासाठी जगातील उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास जपानमधील कचरा संकलन आणि व्यवस्थापन ही सर्वात शिस्तबद्ध, कठोर आणि प्रभावी प्रणाली मानली जाते. यामध्ये जपानमध्ये कचऱ्याचे अत्यंत काटेकोरपणे वर्गीकरण करावे लागते. यात प्रामुख्याने ज्वलनशील, अज्वलनशील, रिसायकलेबल्स, कागद आणि पेट बॉटल्स असे विविध प्रकार पडतात. याशिवाय प्रत्येक शहरात किंवा नगरपालिकेत कचरा टाकण्यासाठी ठरलेले दिवस आणि ठराविक वेळ आहे. अनवधानाने चुकीच्या दिवशी कचरा बाहेर ठेवल्यास तो उचलला जात नाही आणि त्यावर चेतावणीची नोटीस लावली जाते. तसेच नियम न पाळल्यास मोठा दंडही भरावा लागतो. आता आपण महाराष्ट्रात पाहिल्यास ग्रामीण स्वच्छतेमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या पूर्वीपासूनच्या लोकसहभागाच्या परंपरेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडले आहे. महाराष्ट्राने एप्रिल 2018 ग्रामीण ODF स्थिती प्राप्त केल्याचे राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे. सध्या केवळ शौचालयांवर नसून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर मोठा भर आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार 40,247 गावांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 39,000 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुमारे 35,000 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे झाली आहेत. याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 हे 2021 ते 2026 या कालावधीत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. स्वच्छता अभियानाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना केवळ लाभार्थी न मानता सहभागी बनवणे. स्वच्छता मोहिमा, श्रमदान, ग्रामसभा, शाळांमधील जनजागृती, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा विषय घराघरात पोहोचला. केंद्राच्या माहितीनुसार 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानात सुमारे 31 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले आणि 31 कोटींपेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या पाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसहभागाची हीच परंपरा पुढे नेण्यावर भर आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या 2025-26 अभियानात लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात स्वच्छ भारत अभियानाकडे आपण केवळ स्वच्छता योजना म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय, सार्वजनिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. पुढील टप्प्यात आपले लक्ष केवळ कचरा दिसू नये एवढे नसून कचरा निर्माण कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे असे व्यापक असले पाहिजे. या संदर्भातही विचार व्हायला हवा हीच अपेक्षा.
1: श्रोते हो, आपला परिसर स्वच्छ असेल तर व्यक्तीला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये उत्साह येतो. आपण आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो. या मातृभूमीतील भूमीवर स्वच्छता दिसून आली तर त्याच्या सौंदर्यात मोठी भर पडत असते. प्रगत देशाचं ते एक प्रमुख लक्षण आहे. त्या योगे नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी पाळायला हवी याचंही शिक्षण मिळत असतं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निजिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

तू आपल्या मनामध्ये हा विचार आला आहे का की 28 हा दिवस जागतिक साजरा केला जात असेल? तर मित्रांनो, रेबीज या विषाणूची जगातील पहिली प्रभावी लस शोधून काढणारे वैज्ञानिक लुईस पाश्चर यांची ही पुण्यतिथी आहे. माणसाला रेबीज या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी त्यांनी हे महान कार्य केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. जगभर या आजाराची जनजागृती केली जाते की रेबीज हा अत्यंत घातक आणि भयानक आजार असला तरी तो 100% प्रतिबंधात्मक आहे. रेबीज हा आजार लायसा व्हायरस ह्या अत्यंत सूक्ष्म विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य प्रकाराचा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उष्ण रक्ताच्या प्राण्यांमध्ये होतो. हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो. जेव्हा एखादा

0: दर उघडत थरथर कापायला लागतो. यासोबतच एरोफोबिया म्हणजेच हवेच्या झोताची पंख्याच्या वाटायला लागते. रुग्ण अत्यंत चिडचिड करतो, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भास व्हायला लागतात आणि तो हिंसक देखील बनू शकतो आणि शेवटी अर्वांगवायू होऊन मरण पावतो. माणसाला होणाऱ्या रेबीजमध्ये 99% जास्त प्रमाण हे कुत्र्यांपासून झालेल्या रेबीजचे असते, त्यामुळे कुत्र्यांमधील लक्षणे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. श्वानांमध्ये या आजाराचे मुख्य दोन रूप पाहायला मिळतात. पहिला प्रकार आहे आक्रमक रूप. कुत्र्याच्या वर्तनामध्ये अचानक मोठा बदल होतो, तो प्रचंड आक्रमक आणि हिंसक बनतो. समोर येणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, प्राण्यावर किंवा माणसावर तो धावून जातो आणि चावा घ्यायला बघतो. तो काल्पनिक वस्तूंना देखील हवेतल्या हवेत चावा घेण्याचा प्रयत्न करतो. भुंकण्याचा आवाज देखील पूर्णपणे बदलतो, जणू काही घोगरा आणि बसलेला आवाज वाटायला लागतो. त्याच्या तोंडातून सतत दोरीसारखी लाळ गळत राहते आणि तो विनाकारण धावत सुटलेला असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये शांत किंवा सुप्त स्वरूपाची लक्षणे दिसायला लागतात, यालाच अत्यंत सुस्त संस्थेच्या अर्धा
1: कंटेनर भर
0: त्याला घश

0: अशी जनावरे 5 ते 7 दिवसांमध्ये दगावतात. श्रोते हो, आकडेवारीनुसार रेबीजमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 10 पैकी 4 मृत्यू हे लहान निष्पाप मुलांचे असतात. लहान मुलं खेळताना प्राण्यांच्या खूप जवळ जातात. दुसरं म्हणजे जेव्हा एखादी कुत्री आपल्या पिल्लांना दूध पाजत असते किंवा एखादा कुत्रा काही खात असतो तेव्हा लहान मुले त्यांना नकळत त्रास देतात. तेव्हा काय होतं, असे कुत्रे स्वतःच्या संरक्षणासाठी चावा घेतात. कुत्रा चावल्याचं आई वडिलांना ओरडतील म्हणून तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यासाठी कोणत्याही पिसाळलेल्या चवताळलेल्या किंवा अनोळखी कुत्र्याच्या जवळ जायचं नाही. कुत्रा झोपलेला असताना त्याला डिवचायचं नाही, त्याच्या जवळून जायचं.
1: कापणी केल्यापासून ते माल हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही कुठले स्प्रे कोणत्या टायमिंगला द्यायचे आहे.
0: रस्त्याने पायी जाताना किंवा गाडीवर जाताना एखादा कुत्रा मागे धावला तर घाबरून ओरडत पळू नका किंवा गाडी जोरात

0: टळू नका. अशा वेळी तुम्ही पळू लागलात की कुत्र्याची शिकारीची प्रवृत्ती जागी होते. जर एका जागेवर शांतपणे उभे राहिलात तर कुत्रा येतो, हुंगतो आणि थोड्या वेळात निघून जातो. पालकांनी देखील आपल्या लहान मुलांना काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगितल्या पाहिजे. श्रोते हो, कुत्रा हा अनादिकाळापासून माणसाचा जवळचा मित्र राहिलेला आहे, पण त्यांच्यासोबत नातं जपताना काही विशेष दक्षता घेतली पाहिजे आणि काही जबाबदारी देखील घेतली पाहिजे. जसं की तुमच्या घरामध्ये पाळीव कुत्रा असेल तर त्याचे अँटी रेबीज लसीकरण वयाच्या 3 महिन्याला पूर्ण करून घेतलं पाहिजे. अनेक लोक विचारतात, डॉक्टर एकदा लस दिली की आयुष्यभर संरक्षण मिळते का? तर याचं उत्तर आहे नाही. दरवर्षी एक वार्षिक बूस्टर डोस द्यायला लागतो. आपल्या कुत्र्याला घरचं पुरेसं अन्न द्या. जर त्याला घरचं अन्न नाही मिळालं तर तो बाहेर शिकारीच्या शोधात जाईल आणि इतर कुत्र्यांच्या संपर्कात येऊन रेबीजची बाधा होण्याची शक्यता असते. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण झाले पाहिजे, जेणेकरून त्यांची संख्या मर्यादित राहील. जर एखाद्याला कुत्रा चावलाच तर काय काळजी घेतली पाहिजे? आपल्याकडे अजूनही कुत्रा चावलेल्या ठिकाणी तिखट लावणे, चुना लावणे, हळद लावणे अशा प्रकारच्या घातक अंधश्रद्धा आहेत. याच्यामुळे विषाणू अधिक वेगाने शरीरात पसरतो. तर यासाठी तुम्ही कुत्रा चावल्यानंतर महत्वाच्या 3 गोल्डन स्टेप्स लक्षात ठेवणे गरजेचं आहे. जेव्हा एखाद्याला कुत्रा चावतो तर चावल्याबरोबर हात पाणी जे आहे त्याच्याखाली जखम भरायची आहे. ही जखम साबणाने किमान 15 मिनिटं घासून धुवायची, स्वच्छ धुवायची. यामुळे विषाणूचा कॉन्टॅक्ट कमी होतो आणि विषाणू जागीच निष्क्रिय होऊन जातो. जी धुलेली जखम आहे ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. पुसलेल्या जखमेवरती आयोडीन किंवा बिटाडीन लावावे. जखमेवरती कोणतीही पट्टी बांधायची नाही, त्यावरती कोणतेही टाके घालायचे नाही. कोणताही वेळ वाया न घालवता डॉक्टरांकडे जाऊन पोस्ट एक्सपोजर व्हॅक्सिन म्हणजेच रेबीजचं जे लसीकरण आहे ते पूर्ण केलं पाहिजे. जर जखम खूपच मोठी असेल, खोलवर असेल, तर रेबीज इम्युनोग्लोबिन डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे. श्रोते हो, रेबीजसाठी भारत सरकार राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे. या अंतर्गत देशातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस पूर्णपणे मोफत आहे. 2030 पर्यंत भारतामध्ये कुत्र्यांच्या चावण्यामुळे मृत्यूची संख्या ती 0 करणे, हेच ध्येय साध्य करण्यासाठी जागतिक पातळीवर आणि आपल्या शासनाच्या पातळीवरती 1 हेल्थ मिशन हे राबवले जात आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांनी एकत्रित येऊन काम करणे अपेक्षित आहे. रेबीज जरी जीव घेणा असला तरी आपले अज्ञान आणि निष्काळजीपणा अधिक घातक आहे. लस घेतली पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे, अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजे आणि आपल्या लाडक्या श्वानांचं नियमितपणे लसीकरण केलं पाहिजे. आपण सर्वजण एकत्र येऊया, स्ट्रॉंगर टुगेदर या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवत आपल्या देशाला रेबीज मुक्त करूयात. खूप खूप धन्यवाद.
1: 28 सप्टेंबरला पार पडलेल्या रेबीज दिनाच्या अनुषंगानं डॉक्टर ऋषिकेश जगताप यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात पुढे वळूया. शेतकरी बंधू भगिनींनो, ऐकूया कार्यक्रम कृषी संजीवनी. आजच्या भागाचं लेखन केलंय राधिका कालेकर यांनी.
2: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम बावरी मीरा, तू प्रेरणा या ईश्वराची, तू जन्म देणारी जननी, आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू, आणि फक्त तूच संजीवनी. संजीवनी, कृषी संजीवनी.
1: नमस्कार सख्यांनो, कृषी संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सख्यांनो, ग्रामीण भागामध्ये पशुपालन हा व्यवसाय महिलांना चांगल्या प्रकारे आर्थिक हातभार लावताना आपल्याला दिसून येतो. आता हे पशुपालन करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, काय करायचं आणि काय करू नये याविषयी आपल्याला माहिती असणं मात्र आवश्यक असतं. आज आप्पाजी, सजाक्का आणि वहिनींच्या गप्पांमधून आपण हे जाणून घेऊया. चला तर मग ऐकूया त्यांच्या गप्पा.

शनो आप्पाजी आले वाटत, पण सजाकाचा काही पत्ता नाही बाई, कधी यायची ही? या या आप्पाजी। तुम्ही यायच्या आधीच तुमचा आवाज पोचलाय, हा छान गा।

0: होता अगदी तुम्ही, मन प्रसन्न झालं.
1: थँक्यू.
0: वेलकम.
2: वहिनी, अवहिनी, हाय सकन, हाय घरात.
0: आहे आहे, ये सजाका, तुझीच वाट बघत होतो बघ.
2: अवो, आता वाट बघणार कुणी असल तर येणाऱ्याला बी लई आनंद होतोय बघा.
0: अगदी खरंय हा तुझं. आज असेच आप्पाची सुद्धा आनंदात आहेत. अगं, गाणं गात येत होते ते.
2: काय सांगताय सवयनी? आप्पाजी आणि गाणं म्हणत येत होता.
0: अगं हो,
1: झाली बघा, सुरू बघा वहिनी.
2: बरं वहिनी, आधी चहा द्या त्याला.
0: अगं चहा होईलच, पण आधी गप्पांना तर सुरुवात करू.
1: वहिनी, गाणं म्हणत आलोय म्हणजे जरा आनंदी असणारच की. आणि आम्हा शेतकऱ्यांचं कसं आहे ठावा आहे नव्हतो मसने. पाऊस पाणी व्यवस्थित असलं की खुश असतो आम्ही.
2: आणि कसं आहे बघा वहिनी, हिरवीगार शेत आणि दुपत्या जनावरांनी भरलेला गोठा असला म्हणजे कसं लई भारी वाटतं या बघा.
0: तर ग, अशी समृद्धी सगळ्यांनाच हवी असते, मग ते शेतकरी असू देत नाहीतर चाकरमानी. मग सध्या काय सुरू आहे सजाका शेतामध्ये, सगळं ठीक आहे ना?
2: अवहिनी, सध्याचं म्हणाल तर शेतशिवार कसं हिरवं हिरवं व्हायला लागले, म्हणजे झालंयच म्हणा आता. आणि कसं आहे, पाऊस पाणी हाय तर निवांतपणा हाय.
1: खरंय.
2: पर वहिनी, एकच काळजीचं कारण आहे बघा.
0: काय ग?
2: काय नाही हो, अव 4 दिवस झालं ती आमची बुरी गाय आहे ना, मग ती काय नियमाप्रमाणे दूध देना बघा. नाव दुधाला लईच कमी पडायला लागली. त्याच्याने संधी काळजी वाढली आहे बघा वहिनी.
0: तिच्या खाण्यापिण्यात काही बदल झालाय काय? सगळं नीट बघतेस ना तू?
2: अव वहिनी, समद तर नीट आणि व्यवस्थितच आहे बघा. पर गेल्या 4 दिवसापासून दूधच कमी झालंय. तवा दरनं लईच काळजी वाटायला लागल्या बघा.
0: आधी मला सांग बघू, चारा पाणी खाद्य सगळं वेळच्या वेळी योग्य प्रमाणात खाते की नाही गाय? कारण अशा वेळी जनावरांची काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं जास्त महत्वाचं असतं ग.
2: तेवढं काय माझ्या ध्यानात नाही बघा वहिनी. अहो वहिनी, दिसभराच्या कामातनं काय बी ध्यानात नसतं या बघा.
0: अगं असं कसं करून चालेल, गोठ्यातल्या जनावरांचं रोजच असं निरीक्षण करावंच लागतं ग, आणि तरच आपल्याला उपाय आणि औषधोपचार करता येतात.
1: अरे सजा काही येडी का खुळी, असं कसं चालेल? ध्यान ठेवाय नको जनावरांचं.
0: हो ना आप्पाजी, अगदी बरोबर आहे हा तुमचं.
1: मग काय
0: सजा का? अगं जनावरांचं रोजच निरीक्षण करावं लागतं, तरच आपल्याला अशा समस्यांवर उपाय आणि औषधोपचार सुद्धा करता येतात.
2: बराबर आहे बघा वहिनी तुमचं, आता हितनं पुढे ध्यानात ठेवतो बघा. पर वहिनी, हे जो काही प्रॉब्लेम झालाय नव तसाच की नाही, आमच्या शेजारची सकू आहे की नाही, ती बी सांगत होती बघा, तिची बी गाय कमी दूध द्यायला लागल्या म्हणून.
0: सजा का, याचाच अर्थ असा आहे की तुझ्यासारख्याच इतर पशुपालकांना सुद्धा हेच प्रश्न आहेत.
1: वय वहिनी, त्या समद्या प्रश्नांवर उत्तर देणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे तुम्ही, आणि म्हणून तर सजा का तुमच्याकडे आल्या हो.
0: असं आहे होय.
2: बर आता सांगा बरं मला, काय करता येईल ते?
0: आता सजा का, मला पहिल्यांदा हे सांग की गायीच्या रोजच्या चारा पाण्याचं नियोजन कसं करतेस तू?
2: आता बघा वहिनी, 2 टायमाला चारा पाणी आणि खाद्य व्यवस्थित देतोच की मी.
1: वहिनी, दुपत्या जनावरांचा रोजचा आहार कसा असायला पाहिजे हे जर तुम्ही सांगितलं नव तर सगळ्यांनीच बरं पडेल बघा.
0: बर आता बघा, दुपत्या जनावराला आहारामध्ये हिरवा चारा, कोरडा चारा, दूध उत्पादनानुसार संतुलित पशु खाद्य, खनिज मिश्रण, मिठाचा चाटा असं उत्तम पोषण मूल्य असणारं खाद्य द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या सोबत भरपूर आणि स्वच्छ पाणी सुद्धा द्यायचं, म्हणजे जनावरांचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते.
1: मगापासून सजाकतीच्या घरच्या दुपत्या जनावरांच्या खाद्य चाऱ्याविषयी बोलत्या. खरं तिची जनावर पाणी किती पित्यात हे कुठं बोलल्या ती?
2: होय होय बघा आप्पाजी, अहो वहिनी, जनावर काय भरपूर पाणी पित नाहीत बघा.
0: अगं सजा का, पाणी कमी पिल्यामुळं बरंच काही होतं. आता मला सांगा, दूध कसं असतं?
2: अहो वहिनी, पांढर असतंय.
1: होय, पांढरच असते की?
0: अहो नक्कीच पांढर असतं, पण ते पातळ सुद्धा असतच की. म्हणजे खर तर पाण्यासारखं असतं. दुधामध्ये जवळपास 85% पाणी असतं आणि जवळपास 15% इतर पोषक घटक असतात.
2: म्हणजे वहिनी, पाणी कमी पिल्यामुळं दूध कमी पडते असंच ना?
0: हो तर, दुपत्या जनावरांना कमी पाणी दिलं तर दूध आटण्याची शक्यता असते.
2: आता ग बघा वहिनी, आता काय करायचं?
0: त्यावर उपाय आपल्याला नक्कीच करता येतो. दुपत्या जनावरांना

0: दिवसातून अनेक वेळा दिवसातून हवं तेव्हा स्वच्छ आणि मुबलक पाणी दिलं पाहिजे.
1: आता कमी बघा वहिनी, गोठ्यात मोठी पाण्याची टाकीच भरून ठेवतो म्हणजे जनावराला टायमाला पाणी दावता येईल.
2: वहिनी, मला एक प्रश्न पडलाय, दुभत्या जनावरांचे दूध काढायची वेळ भी महत्वाची असते ना?
0: हो, तर रोज एकाच वेळी दूध पूर्णपणे काढलं पाहिजे. शिवाय ही वेळ सुद्धा दररोज आपण पाळली पाहिजे. दूध काढताना गोठ्यातील वातावरण शांत आणि प्रसन्न असायला पाहिजे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे दूध उत्पादनात वाढ झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. आणि बरं का, दूध काढताना स्वच्छतेची काळजी सुद्धा घ्यायची. दूध काढताना कास स्वच्छ धुवावी. जी व्यक्ती दूध काढणार आहे त्यांनी सुद्धा स्वच्छ राहिलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे.
1: एवढं मातूर खरं बरं का वहिनी? आणि कसं आहे वहिनी, गोठ्यातलं वातावरण शांत असलं की नाही म्हणजे गाय बी शांतपणे धार काढू देत्या.
0: अगदी बरोबर.
1: बरं वहिनी, आम्ही समधी काळजी घेतोय, तरी बी एखाद्या टायमाला जनावर आजारी होतयच, दूध कमी पडतंय, तर अशा टायमाला काय करायचं? आणि कसं आहे वहिनी, आपल्याला काय दुखलं खुपलं तर आपण सांगतोय बोलतोय, पर जनावरांनी काय बोलता येतंय हे?
0: खरंय हा, तुझा प्रश्न अगदी रास्त आहे बघ. अशा वेळी जनावर आजारी पडली ना, आपल्या गोठ्यातल्या जनावरांच्या हालचालींवर, हंबरण्यावर बारीक लक्ष ठेवायचं. दुसरं म्हणजे जनावर आजारी पडली तर दूध उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं.
2: काळजी काय घ्यायला पाहिजे बरं?
0: अहो आप्पाजी, यासाठी प्रत्येक पशुपालकानं महत्वाच्या चार गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. आता बघ, जनावरांचा नित्य खुराक, नियमित लसीकरण, जंतनाशकाचा वापर आणि कासदाहाची तपासणी, या आरोग्यविषयक गोष्टीसाठी पशुवैद्यकीय सल्ला नियमित घ्यावाच लागतो.
2: म्हणजे आजच्या भाषेत अपडेट राहणं महत्वाचं, बरोबर ना?
0: अगदी बरोबर. हा,
2: मला वाटतंय या सगळ्यांची एकत्रित नोंदवही करायला पाहिजे.
0: 100% प्रत्येक पशुपालकानं जनावरांची आरोग्यविषयक नोंदवही नक्कीच करायला पाहिजे. यामध्ये नियमित तपासणी, लसीकरण, जंतनाशक, औषध केव्हा दिलीत यांच्या नोंदी आपण ठेवू शकतो, जेणेकरून जनावरांच्या आरोग्याचा समतोल व्यवस्थित राखणं सोपं होईल.
1: झाक माहिती सांगितलीस बघा वहिनी, आता मी गोठ्याची एक होईच घालतो आणि त्यात समध्या गोष्टी लिहून काढतो बघा. पर वहिनी, तरी बी एक प्रश्न हायच.
0: अगं विचार ग.
1: उन्हाळ्यामध्ये गाई चारा कमी खात्या, का बर?
0: हे निरीक्षण तुझं अगदी बरोबर आहे.
2: म्हणजे सजग का तुला हे विचारायचं आहे की जनावरांचा आहार व्यवस्थित राहिला पाहिजे, ह्यासाठी काय करायचं?
1: आता तुझी ट्यूब पेटली बघ.
2: अगं हायच मी हुशार पहिल्यापासून.
0: आता बघा हा, यासाठी जनावरांचा गोठा हवेशीर असायला पाहिजे. तो थंडगार असावा. उन्हाच्या दिवसांमध्ये गोठ्यावर सावली राखता येईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. वातावरण प्रसन्न आल्हाददायक असायला पाहिजे. आणि जर तापमान जास्तच वाढलं तर गरजेनुसार पाण्याची फवारणी करावी. आणि शक्य असेल तर गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था आपण करू शकतो. यामुळे जनावरांना अनुकूल वातावरण तयार व्हायला मदत होईल.
2: एवढी समधी काळजी घेतली म्हणजे दूध उत्पादन वाढणारच हो. आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात जनावरांचं संरक्षण बी होईल.
0: अगदी बरोबर.
1: बरोबर आहे हा वहिनी तुमचं. अव आपल्याला जसं गारगार लागतंय तसं जनावरांनी बी गारवा पाहिजेच की?
0: हो तर.
1: बरं वहिनी, मला एक सांगा, दुभत्या जनावरांचं दूध वाढण्यासाठी बाजारात टॉनिक मिळतात, ती दिली तर चालतात काय?
0: हे बघा सजाक्का, तुझ्या बरोबर सगळ्या पशुपालकांना सांगते हा, पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही टॉनिक किंवा औषध आपल्या जनावरांना अजिबात द्यायची नाहीत.
1: बर बर, नाही दे. कोणतं बी औषध मी स्वतःहून देणार नाही.
0: अगदी बरोबर.
2: अनुवयिनी, मला तर असं वाटतं बघा, जनावरांच्या योग्य आहाराचं नियोजन, लसीकरण, औषध ह्याचं व्यवस्थापन नीट राखलं तर जनावरांचं आरोग्य टिकून राहील आणि दूध उत्पादन बी वाढेल.
0: बरोबर. फक्त जास्त चारा खाऊ घातला म्हणजे दूध उत्पादन वाढेल असं नाही हा, तर जनावरांना हिरवा सुका चारा, संतुलित पशुखाद्य हे योग्य प्रमाणात आपल्याला दररोज द्यावं लागतं.
2: खनिज मीठ मिश्रण पण देतात ना?
0: हो तर. सोबतच मघाशी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ पाणी दिलंच पाहिजे. आणि सजग का मका ज्वारी

0: ज्वारी, नेपियर, लसूण घास यासारखा हिरवा चारा सुद्धा आपण देऊ शकतो. आणि त्याचबरोबर याच चाऱ्याचा मुरघा सुद्धा तयार करता येतो आणि तो वर्षभर उपलब्ध करून देता येतो जनावरांना.
1: बराबर आहे बघा वहिनी तुमचं. आणि नियमानं तपासणी, लसीकरण, औषधही द्यायला पाहिजेत, होय ना?
0: हो तर. सोबतच जनावरांचा मांस वेळेवर ओळखून कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संकर वेळेवर करून प्रजनन व्यवस्थापन सुद्धा उत्तम राखावं. शिवाय गायींच्या प्रसूतीनंतर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. हा, ते तर तुला माहितच असेल की.
1: होय होय वहिनी.
2: प्रत्येक जनावराचं दूध उत्पादन, खाद्य, औषध, प्रजननाच्या नोंदी हे समजत ठेवून मग वाटचाल करायला पाहिजे.
0: त्यामुळे दूध उत्पादन कमी का झालं याची कारण सुद्धा शोधता येतात. खनिज, कॅल्शियम, जीवनसत्व, फॉस्फरस या औषधांच्या मात्रा ठरवण्यासाठी सुद्धा ही नोंद वही उपयोगी ठरू शकते. आणि त्याचबरोबर वैद्यकीय सल्ल्यानुसार पूरक आहार कसा आणि किती द्यायचा हे सुद्धा यामुळे ठरवणं सोपं जातं.
1: बरं वहिनी, समजा आता जनावर विकत आपल्याला घ्यायचं आहे तर कोणचं घ्यायला पाहिजे?
0: आता हे बघा, जनावरांची निवड करत असताना आधी आपल्याकडचं हवामान, वातावरण, गोठ्याची जागा, चाऱ्याची उपलब्धता याचा विचार करून जनावराची आपण निवड करायला पाहिजे.
1: म्हणजे आपल्याकडच्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जास्त दूध देणाऱ्या जातींची आपण निवड करायला पाहिजे.
0: गायीच्या प्रसूतीनंतर पहिल्या 100 दिवसात जनावरांना अधिक पोषक आहार आपण दिला पाहिजे. यामुळे दूध उत्पादनामध्ये वाढ होत असते.
1: म्हणजे पहिल्या 3-4 महिन्यात दुभत्या जनावराला भरपूर हिरवा चारा आणि खाद्य दिलं पाहिजे, असंच ना?
0: अगदी बरोबर.
1: मग वहिनी, त्याच टायमाला दूध वाढीची औषधं दिली तर चालणार नाही होय?
0: ते सगळं गरजेनुसार करायचंच ग. पण पुन्हा एकदा सांगते, स्वतःच्या मनानं काहीही औषधांचा निर्णय घ्यायचा नाही, त्यासाठी पशुवैद्यकांचा सल्ला हा आवश्यकच आहे.
2: कळलं कसा जक्का?
1: होय र, मी फक्त विचारलं वहिनीसनी.
0: आणि सजाका बरं का, नियमित आहारामध्ये अचानक असा बदल करायचा नाही. हा, जर बदल करायचाच असेल ना तर तो टप्प्याटप्प्यानं आणि हळूहळू करायचा.
2: या समद्या गप्पातनं एक गोष्ट समोर आली. दुग्ध व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर करायसाठी जनावरांचे योग्य पोषण, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि तणावमुक्त वातावरण हे लई महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आप्पाजी.
1: बरं झालं बरं का वहिनी, ही संधी माहिती तुम्ही आमासनी सांगितलं. सा आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणेच आम्ही गोठा आणि गायींची काळजी घेणार बघा.
0: अगं सजाका, गप्पांच्या नादात घड्याळ बघितलंच नाही की ग, 8 वाजायला आले.
1: होय हो, जायला पाहिजे आता.
2: अरे बापरे, चला चला, मला बी वाचन मंदिरात जायचंय. निघतो मी पण, लईच उशीर झाला बाबा आज.
0: चला वहिनी,
2: येतो वहिनी.
0: हो हो. आजच्या भागाचं लेखन केलं होतं राधिका कालेकर यांनी आणि सहभाग होता अंजर मुजावर, रश्मी कुंभार आणि सायली चौधरी यांचा.
3: तू आधी, तूच अंती, तू सीता, तूच कुंती, तू सावित्री ज्ञान ज्योतीची, तू प्रेम बावरी मीरा, तू प्रेरणा या ईश्वराची, तू जन्म देणारी जननी आणि आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देणारी तू आणि फक्त तूच संजीवनी, संजीवनी, कृषी संजीवनी.
0: कृषी संजीवनी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये फवारणी यंत्राची देखभाल याविषयी माहिती आपण ऐकू शकाल आणि संध्याकाळी 7:30 वाजता दुधाळ जनावरांची काळजी याविषयी हॅलो किसान हा कार्यक्रम ऐकू शकाल. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉ चंद्रहास कापडे. मंडळी, आता कार्यक्रमात आम्हाला निरोप द्या. जयश्री पाटीलचा नमस्कार.
4: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक. आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सेफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले. त्यामध्ये 2027-28 या वर्षामध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांमध्ये म्हटलं आहे. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला आहे.

0: गुरुवातकालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला, यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनी या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीनबरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकामध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खासगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. एमटी होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्रचाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचेविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठीही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नुरिस्तान या परगणातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई

0: केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीताच्या कार्यक्रमात महात्मा गांधींवरील पोवाडा, शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. ही निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. ऐकूया तर महात्मा गांधींवरील पोवाडा, सादर करते शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकारी.

महात्मा गांधींच्या चरित्राख्यानावरील पोवाडा शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांनी सादर केला होता। ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती। लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांची गजल भीमराव पांचाळे यांच्या आवाजात।

भावधारा कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया. ज्योती आर काळे यांनी गायलेली सदानंद डबीर यांची रचना.

अवधान कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:19 झाली आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील निकुंभ यांचं गीत. याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग बिहाग. मध्यलय गत मत्त तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित मदन मोहन यांनी. त्यांना तबला साथ केली आहे पंडित मदन मिश्रा यांनी. ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं शास्त्रीय यांचं बासरी वादन राग बिहाग. त्यांना तबला साथ केली होती पंडित मदन मिश्रा यांनी. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर वेबसाईट 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या. 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आपण आम्ही सहक्षेपित करत आहोत.